102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 26 भाद्रपद शके 1948 अर्थात 17 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोते हो.

आकाशवाणी एफ एम सव्वीसचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर 6 वाजता यानंतर हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकूया.

अमृतधारा या कार्यक्रमामध्ये भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये.

संत तुकाराम महाराजांची ही रचना संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खाळे यांनी आणि हा आवाज होता पंडित भीमसेन जोशी यांचा. यानंतर ऐकूया मिलिंद शिंदे यांच्या आवाजात ही रचना.

अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांचा हा आवाज होता. यानंतर वसंत बापट यांनी लिहिलेली देशभक्तीपर रचना आता ऐकूयात. आज त्यांचा स्मृतिदिन.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये निर्यातक्षम शेवगा लागवड या विषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र याविषयी मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. परिसर या कार्यक्रमामध्ये 6:50 शाश्वत फॅशन पर्यावरण संरक्षणाचा मार्ग याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये रावसाहेब शिरोळे लिखित वैचारिक बंध

ऐकणं. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत गीत बहार या कार्यक्रमामध्ये. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आज 10:00 आपण ऐकू शकाल मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रम मुक्तीचा संग्राम मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम.

10:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत, तर 11 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये। 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम, त्यामध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांची मुलाखत आणि त्यानंतर माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची मुलाखत आपण ऐकू शकाल 1 ते 5:30। विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या अनुषंगानं व्यक्तिमत्व विकास या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची मुलाखत। 6:35 कामगार सभा या कार्यक्रमात लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण। 7:15 वृत्तविशेष। 7:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल किसानवाणी या कार्यक्रमात हॅलो किसान। 8:15 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 11:10। या दरम्यान 8:00 जपान इथं आयोजित 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं कार्यक्रम चिअर फॉर भारत। 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल दिशा अंधारल्या, लेखक हरिकृष्ण कौल, सादरकर्ते यशवंत वैद। याशिवाय आमची सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील।

0: आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया निर्यातक्षम शेवगा लागवड या विषयीची माहिती.
2: मंडळी, खूप देशातून शेवग्याच्या शेंगांना मागणी आहे. युरोप, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, आखाती देश, आशियाई देशात शेवग्याच्या शेंगांची निर्यात आपण करू शकतो. म्हणून आपण निर्यातक्षम मानकं असणारा शेवगा उत्पादित केला पाहिजे. शेवग्याच्या शेंगांचा रंग आकर्षक हिरवा किंवा गडद हिरवा असावा. शेंगा 30-45 सेंटीमीटर लांबीच्या मध्यम जाडीच्या गोल आकाराच्या असाव्यात. शेंग चविष्ट, स्वादिष्ट, गराचं प्रमाण जास्त म्हणजे मांसल असाव्यात. बियांची संख्या कमी असावी. बिया जून अगर जाड असू नयेत. शेंगातला गर मऊ आणि स्वादिष्ट असावा. शेंगांची साल पातळ असावी, जाड असू नये. शिरा सुद्धा लहान असाव्यात. शेंगा कोवळ्या लुसलुशीत असाव्यात, जून झालेल्या नसाव्यात. माती लागलेल्या, डाग पडलेल्या, खराब झालेल्या शेंगा असू नयेत. शेंगांची टिकाऊ क्षमता जास्त असावी. निर्यातीसाठी शेवगा हा सेंद्रिय खताचा वापर केलेला

0: असावा. शेंगा निर्यात करताना वर्गवारी करून आकर्षक पॅकिंग करून मग निर्यातीसाठी पाठवावा. अशा मानकाच्या शेवग्याच्या शेंगा पिकवण्यासाठी कोकण रुचिरा GKV 1 आणि 2, धनराज PKM 1 आणि 2, तसंच कोईमतूर 1 आणि 2, तसंच काही स्थानिक जातींची लागवड करावी. हलक्या मध्यम उत्तम निचऱ्याच्या 5.5 ते 7.5 सामो असणाऱ्या जमिनीत 2.5 बाय 2.5 मीटर अंतरावर छाट कलमाद्वारे किंवा रोपांद्वारे लागवड करावी. खत व्यवस्थापनात जास्तीत जास्त सेंद्रिय खतावर भर द्यावा. स्फुरद आणि पोटॅशयुक्त खतं थोड्या प्रमाणात वापरावीत. शेवग्याच्या झाडांची सुरुवातीची वळण देण्यासाठी करायची छाटणी आणि नंतर बहारानंतरची छाटणी योग्य प्रकारे करावी. शेवग्याला बहार धरल्यानंतर ते शेंगा पोसेपर्यंत पाणी पुरवठा योग्य वेळी करावा. शेवग्यावर फारसा किडी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, तरी पण जैविक कीडनाशकांचा आणि सौम्य रासायनिक औषधांचा वापर करावा. शेवग्याच्या शेंगा बहार धरल्यानंतर 4.5 ते 5 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. साधारणपणे शेवग्याच्या शेंगांचा काढणीचा हंगाम मे जून नोव्हेंबर डिसेंबर आणि मार्च एप्रिलमध्ये असतो. उत्पादनातली सगळी तंत्र अवलंबून निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या गुणवत्तेच्या शेंगा उत्पादित करून मागणीप्रमाणे निर्यात केली तर चांगलं परकीय चलन आपल्याला मिळू शकतं.
1: निर्यातक्षम शेवगा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9.5 कोटी अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण

मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे जो उपयोगी ताण आहे. जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर, म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल तर तो उपयोगी तणाव आहे, पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.

0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: परिसर.
3: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार.
4: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, दोन तीन ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदललीये, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालीये. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झालीये. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले

0: प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं 102.7 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण ऐकता आहात.
3: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
4: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत. पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
5: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
4: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. दोन चार दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो. आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
5: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
3: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
5: अहो बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
3: म्हणजे
5: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
3: हे बरं झालं.
6: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
2: श्रोते हो, जरूर ऐका आमचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
7: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
8: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
8: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
7: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
7: फोन 9404408000.
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
11: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. आज भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांचाही

आज लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्मदिन, त्याचबरोबर भारतीय शिक्षणतज्ज्ञ अनंत पै यांचाही जन्मदिन.

आज हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कवी गीतकार हसरत जयपुरी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी 9 वाजता गीतबहार या कार्यक्रमात त्यांची काही निवडक गीतं आपण ऐकणार आहोत. मराठी कवी, वक्ते, संपादक वसंत बापट यांचाही आज स्मृतिदिन.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. आता प्रसारित करत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये रावसाहेब शिरोळे लिखित वैचारिक बंध ऐकणं

ज्ञान मिळवण्याचा किंवा माहिती संपादन करण्याचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे ऐकणं. मानवाला दोन कान आणि एक तोंड दिलंय, याचं कारण हेच. आपण जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. बोलण्यापेक्षा ऐकणं फार महत्वाचं. आपण जेव्हा बोलतो ते माहिती असलेलं किंवा वाचलेलं बोलणं असावं, पण ऐकताना कधी न ऐकलेलं गवसण्याची शक्यता असते. बारकाईनं पाहिल्यास आपल्या लक्षात येईल, दोन कान योग्य प्रकारे एकत्र जोडल्यास हृदयासारखा आकार तयार होतो. बऱ्याच वेळेला उत्तम प्रकारे ऐकल्यामुळं नाती मजबूत होतात आणि इतरांची हृदय आपण जिंकू लागतो. लक्ष देऊन ऐकलं तर गैरसमज टळू शकतात. म्हणून म्हणतात ना, अहो भिंतीलाही कान असतात. तर बोला, पण विचार करून बोला. बोलणं ही चांदी आहे तर ऐकणं हे सोनं आहे, ही म्हण आपण नेहमी ऐकतो. म्हणजे समोरच्याचे विचार समजून घेण्याची कला आहे. आपण जेव्हा समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा त्यांना आदर वाटतो. कारण ज्ञान वाढवायचं असेल तर उत्तम श्रोता होणं आवश्यक आहे. अनेकदा एकमेकांचं न ऐकल्यानं गैरसमज होतात. वर्गात शिक्षकांचं ऐकणं विद्यार्थ्याच्या प्रगतीचं द्योतक असतं, तर समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण होईपर्यंत ऐकलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, श्रवणे कीर्तने, म्हणजे ऐकण्यातून ज्ञान प्राप्ती होते. जो चांगलं ऐकतो तोच चांगलं बोलू शकतो. कुटुंब, मित्र किंवा कामाच्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकल्यामुळं गैरसमज दूर होतात. म्हणजे ऐकणं आपल्याला संयम शिकवतं. आता आपण फक्त माणसाचंच ऐकलं पाहिजे असं नाही, थोडं निसर्गाचंही ऐकलं पाहिजे. पक्ष्यांचा किलकिलाट, नदीचा खळखळाट, वृक्षांचा सळसळाट किंवा मधुर गाणी ऐकल्यानं मनावरचा ताण कमी होतो आणि पुन्हा पुन्हा गाणं ऐकल्यानं गाण्याचा सरावही करता येतो. ऐकणं चांगलं असेल तर कामाचा दर्जा सुधारतो. त्यामुळं डॉक्टर, न्यायाधीश, शिक्षक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं श्रवण चांगलं असावं लागतं. कारण ज्यांचं श्रवण चांगलं त्यांचं वक्तृत्व चांगलं असतं. त्यामुळं काहींना एकदा सांगितलं की लगेच समजतं आणि काहींना वारंवार सांगूनही समजत नाही.

0: मग तिथं समस्या निर्माण होते. कुणाला दोन शब्द शहाणपणाचे उपदेशाचे सांगायला गेलं तर तू ते सांगू नको, मला सगळं माहीत आहे असं सांगणारे महाभाग कमी नाहीत. कारण त्यांची श्रवणशक्ती विकसित झालेली नसावी, पण त्यांच्या फायद्याचं काही असेल तर त्यांना बरोबर ऐकू येतं, आणि ज्याच्या कानाचा दोष असेल तर तो विषय वेगळा. याहीपेक्षा काहींना मोठ्यानं बोललेलं ऐकायला जात नाही, पण हळू बोललेलं मात्र ऐकू जातं. हे एक नवलच म्हणावं लागेल. त्यामुळं बोलण्यापेक्षाही ऐकण्याचं प्रशिक्षण अतिआवश्यक आहे. काही लोक ऐकण्यात कुशाग्र बुद्धीचे असतात, म्हणून ज्याला ऐकता येत नाही त्याला बोलता पण येत नाही. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं मांडायचं आहे, पण ऐकून घेणारा कुणीही नाही. सक्रियपणे ऐकल्यामुळं समोरच्या व्यक्तीला आदर मिळतो आणि संवादात गोडी निर्माण होते. बोलण्यापेक्षा ऐकणं अधिक कठीण आहे हे समजून एक उत्तम श्रोता होणं ही काळाची गरज आहे. यासाठी आपल्या कानाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ते जन्मतःच मिळालेलं एक वरदान आहे. त्यामुळं शारीरिक अवयव उत्तम राखणं आणि त्यांची निगा ठेवणं हे कधीही सूज्ञपणाचं. नाहीतर कान उसने घ्यावयाची वेळ येते आणि ते कमीपणाचंही वाटतं. त्यामुळं चांगलं ऐकावं, ऐकवावं आणि उत्तम व्याख्याते बनावं हे उत्तम.
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात आताच आपण ऐकणं हा रावसाहेब शिरोळे लिखित वैचारिक बंध ऐकलात. वाचनस्वर होता आदित्य मेंदर्गीकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:07 होत आहेत. यानंतर जाहिरात प्रसारण आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07:12 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
1: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च बदंद्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ, बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज. आता सविस्तर बातम्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
5: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
4: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. 3 दिवस या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात

येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनी देशातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्ताऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एकाच व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणराया पाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहना

जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
0: द कोल्हापूर अर्बन बँक।
2: श्रोते हो, जरूर ऐका आजचे आमचे सर्व प्रायोजित कार्यक्रम। आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण।
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी। आता प्रामुख्याने मी ओरलन मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल। क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट म्हणजे तुम्ही असे बरेचसे मुलं बघितले असतील की दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे असे मुलं जन्माला येतात। आणि असे मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा पालकामध्ये संभ्रम अवस्था होते की आता या मुलाचं करायचं काय। आणि जर तुम्ही खेड्यापाड्यामध्ये बघितलं असेल तर बाबा त्या कारणातनं कौटुंबिक वाद सुद्धा निर्माण होतात की बाबा मला असं अपत्य जन्माला आलं। तर यासाठी निश्चित तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये। हे सुद्धा आपण जे काही इलाज आहे, दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू, हे सुद्धा आपण मॅक्झिलोफेशियल सर्जन्सच्या अंडरमध्ये आपण हे व्यवस्थित करून घेऊ शकतो। आपलं जे मूल आहे ते व्यवस्थित जनसामान्यामध्ये व्यवस्थित वावरण्यायोग्य आपण त्या मुलाला आपण बनवू शकतो। पण ही लॉंग टर्म प्रोसिजर आहे। तर माझं सर्व श्रोत्यांना आव्हान असेल की जर दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेले टाळू असतील तर फक्त तेवढाच इलाज करू नये, कारण हा जो इलाज आहे हा साधारणतः 17 वर्षापर्यंत चालतो। हे सांगायचं म्हणलं तर 10व्या आठवड्यामध्ये आपण दुभंगलेल्या ओठाचं ऑपरेशन करतो, पहिल्या वर्षामध्ये आपण दुभंगलेल्या टाळूचं ऑपरेशन करतो। पण जनरली दुभंगलेल्या ओठ आणि टाळूचं ऑपरेशन केलं तर पालक परत येत नाहीत। आयडियली जरी आपण टाळूचं ऑपरेशन केलं असेल तरी दातांना येण्यासाठी ही हाडांची वरच्या हाडाची आवश्यकता असते। तर 7 ते 11 या वयोगटात, म्हणजे जेव्हा मिक्स डेंटिशन पिरियड असतो, मिक्स डेंटिशन म्हणजे काय की

0: तुमचे दुधाचे दातही आहेत, तुमचे परमनंट दातही आहेत, अशा स्टेजमध्ये सेकंडरी अल्व्युलर बोन ग्राफ्टिंग नावाची प्रक्रिया असते. म्हणजे तिथं आपण एक आर्टिफिशियल हार्ट टाकतो, म्हणजे जेणेकरून जी काही नैसर्गिक पक्की दात येणार आहेत त्या दातांना येण्यासाठी मदत होईल.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण मागील भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आणि त्यामागील उद्देश जाणून घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी, तर उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ कसा घ्यावा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणती तयारी करावी, तसंच रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, या आणि अशाच महत्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या रोजगार आणि भविष्यातील संधींबाबतची शासनाची दिशा. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीच्या संधी आणखी वाढू शकतात का, त्यासाठी काही नियोजन आहे?
1: नक्की नक्की, सरकारच्या उद्देशी जॉब रोजगारची संधी वाढवणार नक्की असेल. फक्त डायरेक्ट रोजगार नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्यांवर डिपेंडेंट आहे ते. एक समजा की आपले एक मोठा वादवण मध्ये पोर्ट बनत आहे, तर त्यामध्ये फक्त पोर्टवर काम करणारे नाही, सिव्हिल वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅकेजिंग आहे, हाऊसकीपिंग आहे, सर्व जॉब तिथे उपलब्ध आहे. कम्प्युटर ऑपरेटर आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे मोठी संख्यामध्ये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी जे आमूलचूल परिवर्तन महाराष्ट्रामध्ये केलं आहे, आपला एक वर्षानंतर आपला दिसेल. ज्यांचे काम करायचे असेल सर्वांसाठी काय काय संधी उपलब्ध असेल.
0: बरोबर आहे सर, तुम्ही म्हणालात की अनेक संधी आहेत, पण नोकरी ही हा एक भाग झाला, नोकरी बरोबरच उद्योजकतेकडे देखील युवकांनी वळावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक सीएम महाफंड म्हणून मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम वर्षी आपण 25 लाख युवक युवतींना जे ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जे ज्यांना करायचे असेल त्यांच्या एक ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहे, आणि नंतर

0: त्यामध्ये 5 लाख युवक युवत्याची निवडणूक करून नंतर एक परत एक वेळ एक्झामिनेशन घेऊन 1 लाख युवक युवत्याने फर्स्ट इयर आपण घेणार आहे आणि त्याने आपण 5 लाखपर्यंतचा स्टार्टिंग फंड 3% व्याजवर देऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ITI मध्ये त्यांच्यासाठी जगे उपलब्ध करून देऊ आणि त्यापेक्षा जास्त लोकल मेंटरशिप ग्रुप डेव्हलप करू. आणि ते एक आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे की जे 50 पॉप्युलर त्यांचे प्रश्न असेल, मला GST करायचं फॉर्म GST रजिस्ट्रेशन करायचं कसा करू, त्याने कन्सल्टंटकडे जायची गरज नाही आहे. आमच्या डॅशबोर्डवर आल्या आम्ही 50 प्रोफेसर लोकांनी आमच्यावर जॉईंट केलेलं आहे, ते डॅशबोर्डवर त्यांचे आन्सर करतील. माझ्या त्यांना अपॉइंटमेंट लेटर द्यायचा, माझ्या लीजवर जमीन घ्यायच्या, माझ्या पॅकेजिंगसाठी कुठे जायचा, माझ्या फॉरेन एक्सपोर्टसाठी कुठे संपर्क करायचा, ते सर्व त्यांचे परिवारचे आम्ही ते आमचे परिवारचे आहे आणि महाराष्ट्र सरकार त्यांचे परिवारचे आहे असं म्हणून त्यांना आम्ही गायडन्स करणार आहे. तर मोठी संख्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलप होईल.
1: नक्कीच सर. आणि या स्वयंरोजगारासाठी मुलांना लागतं ते म्हणजे एकतर प्रशिक्षण लागतं, भांडवल लागतं आणि मार्गदर्शन लागतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: प्रशिक्षणासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण न्यू एज कोर्सेस सुरू केलाय. भांडवलसाठी आपण स्वतःच्या 3 लाख रुपये सरकारतर्फे त्याने फक्त 3% 5 लाख रुपयाचे आपण लोन देणार आहे. त्यापेक्षा जास्त त्याने लोन लागला तरी पण त्याने आपण मदत करणार आहे. आणि मार्केटिंगसाठी, पॅकेजिंगसाठी, प्रोडक्शनसाठी जे काही त्याने ज्ञान असेल त्यासाठी आपण लोकल मेंटरशिपचे ग्रुप तयार करत आहे. तो ते एकटा नाही आहे, समाज त्यांच्या बरोबर आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल.
1: बरोबर आहे सर. आणि रोजगाराच्या ह्या भरपूर संधी आहेत, नोकरीच्याही आणि उद्योगाच्याही, तर ह्या सगळ्या युवकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काय नियोजन आहे का?
0: बेसिक उद्देश काही आहे की आपला फार पॉप्युलर महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक युवती ते बघतच असता. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपापले सोशल मीडियावर हा रोजगार बदल टाका. ज्याने रोजगार घ्यायचा आहे त्याने स्टॉल टाकावा, आम्ही काय पेमेंट घेणार नाही. ज्याने रोजगार घ्यायचा आहे त्याने पूर्ण प्रशिक्षण देऊन आपलं रजिस्ट्रेशन करावा, त्यांच्याकडून आम्ही काही घेणार नाही. आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, महाराष्ट्र सरकारने जी जिम्मेदारी आहे की ज्याने रोजगार करायचे असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न करायचा, ते आमच्या प्रयत्नाचा मोठा स्टार्टिंग पॉइंट या वेळेच्या 29 सप्टेंबरचा रोजगार महाकुंभ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ होणार आहे.
1: सर, निवड झालेल्या ह्याच्यामध्ये काही जे युवक असतील तर त्यांना व्यवस्थित रोजगार मिळालाय की नाही तर ह्याचा कुठेतरी एक फीडबॅक किंवा मागोवा हा घेतला जाणार आहे का?
0: यावेळी पूर्वी सांगितला की फक्त रोजगार विभाग नाही, पूर्ण सरकार, कलेक्टर्स, कमिशनर्स, लेबर ऑफिसर्स सर्व एकत्र आले. प्रत्येक ठिकाणी आमचा लक्ष आहे. माननीय राज्यपाल महोदयाने पण यावेळी एक सर्व कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावा. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण यावेळी सर्वांनी सांगितलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा फक्त एक इव्हेंट ना होता, रोजगार मेळाव्याचे नंतर पण आम्ही त्यांच्याबद्दल संपर्क ठेवू, त्याने प्रशिक्षित करू, त्याने जे काही मेंटरशिप हवा आहे ते मेंटरशिप पण देऊ आणि ते जास्त लास्ट लोकांना रोजगार मिळावा आणि तिथे टिकेल, परमानंट होईल या आमच्या प्रयत्न राहील.
1: सर, हे खूपच युवकांसाठी आश्वासक आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आणि उपलब्ध नोकऱ्या यांची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल?
0: लोकल जे लमचे अधिकारी आहे किंवा सरकारचे इतर विभागाचे अधिकारी आहे ते ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्याकडून लिस्ट घेता आणि ते रोजगारसाठी जे युवक युवती आहे त्याने ते प्रमाणे आपण रोजगार मेळाव्यामध्ये बोलवता फार चांगली रीतीने. आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा हे काही नवीन नाही आहे, आमचे सर्व लोक यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रत्येक मागचे 15 वर्षापासून रोजगार मेळावे सुरू करत आहे. यावेळी आपण एकही ठिकाणी आपले गावामध्ये जायचे आहे, लहान लहान रोजगार मेळावे करायचे असा माननीय मुख्यमंत्रीजीचा निर्देश होता आणि जॉब ओरिएंटेड ऍक्च्युअली रिझल्ट ओरिएंटेड रोजगार मेळावे करायचे आहे.
1: नक्कीच सर, हा अतिशय म्हणूनच आपण त्याला महाकुंभ असं म्हणत आहोत. सर, हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, AI आणि तंत्रज्ञानातल्या ज्या नवीन संधी आहेत त्या आपल्या युवकांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
0: त्यासाठी आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने इंट्रोड्यूस केली आहे त्यामध्ये स्किल अँड अपस्किलिंगसाठी फार भर दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ITI मध्ये, प्रत्येक टेक्निकल स्कूलमध्ये, इव्हन प्रत्येक स्कूलमध्ये पण हा आता एज्युकेशनमध्ये स्किलिंगच्या कोर्सेस सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये ज्याने जे काही स्किलिंगची गरज असेल त्याने ते स्किलिंग मिळेल.
1: तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हानिहाय रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाणार आहे का?
0: जिल्हानिहाय पण करणार आहे, तालुकानिहाय पण करणार आहे. आम्ही फार ग्राउंड लेवलवर गेलेलो आहे. आमच्या

0: म्हणणं आहे की जे काही मोठी शहरामध्ये नोकरी करण्याच्या लोकांची कमी नाही आहे, पण महाराष्ट्राचे मुला मुलीने कसा नोकरी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार मोठी संख्यामध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण कुठे आपल्या मुलं मुलीने रोजगार नाही घेतला तर बाहेरतून आण लोक मुला रोजगार घेता. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स महाराष्ट्राचे मुला मुलीने द्यायची आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण करू, रोजगार मेळावे आयोजित करू, आफ्टर दॅट ऑल्सो आम्ही रोजगार मेळाव्याच्या नंतर पण त्यांना प्रशिक्षण देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने जे मुला मुलीने काम करायचे असेल, स्वतःच्या काम करायचे असेल किंवा रोजगार करायचे असेल, त्याच्यासाठी जे काही त्याने हवं आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
1: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ह्यानंतरही रोजगारांच्या संधी किंवा रोजगार निर्मिती ही कायम पुढेही चालू राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: यावेळी मी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजीने असा निर्देश दिलेला आहे की हा वन डे इव्हेंट ना राहता हा तुम्ही पार्ट ऑफ सिस्टम करा. तो ते सर्व जे काही विभाग आम्ही एकत्र आले आहे, फक्त हा रोजगार महाकुंभसाठी नाही आहे, यानंतर पण रोजगार आणि स्वरोजगारसाठी कोणाकडे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, कोणाकडे मुला मुली आहे, कोणाकडे लेबरकडे लेबरच्या विभागाचे काम आहे, सर्व एकत्र होऊन हा परमानंट प्रोजेक्ट रोजगार संधी आमचे महाराष्ट्राचे युवक युवतीने मिळायची असा प्रयत्न आमचा चालू राहील.
1: सर, या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल?
0: माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही एकही परिवारचे लोक आहे. आम्हाला हा माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलेला आहे की ज्या युवक युवतीने काम करायची इच्छा असेल किंवा ज्याने स्वरोजगार करायचे असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या रूलबुकमध्ये सीमित न राहता ओपन ठेवा. ज्या लोकल परिस्थितीमध्ये जे काही गरज असेल ते प्रयत्न करायचा, तुम्ही ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट न ठेवता परमानेंटली जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक युवक युवतीने रोजगार, स्वरोजगार, फॉरेन रोजगार काय मिळत नाही त्याने करायचे असेल ने मिळत नाही तोपर्यंत आमचा काम थांबणार नाही.
1: श्रोते हो, रोजगाराच्या बदलत्या संधी, उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि त्यानुसार आवश्यक असलेली कौशल्ये यांचा मेळ साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्राच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य संधी मिळावी आणि त्यातून युवकांच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळावे हीच या उपक्रमाची अपेक्षा. या महत्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, अशाच महत्वपूर्ण विषयांवरील संवादासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड,

0: हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
1: श्रोते हो, आता आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण मास पाळला जातो. या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी बोला आणि आपल्या आवडीचं गाणंही आम्हाला सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. येत्या शनिवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24.
2: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत हिंदी पखवाडा निमित्त हिंदी साहित्य आणि मानवीय मूल्य या विषयी डॉक्टर आरिफ महात यांचं भाषण. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
5: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो धारवाड असो या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
4: अगदी.
5: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
4: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
5: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय, आपल्या जोडीदारामध्ये आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी

0: व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आता ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपले सगळे अवयव हे महत्वाचे आहेतच, पण डोळे हा आपला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा आणि सुंदर अवयव आहे. डोळ्याने आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो, म्हणूनच त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच आवश्यक ठरतं. परंतु आपण या डोळ्यांची काळजी घेत नाही. डोळ्यांना त्रास व्हायला लागला की मात्र आपल्याला आठवतं की अरे, आपले डोळे हे आपला खूप महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच या डोळ्यांवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याविषयीची माहिती आम्ही या कार्यक्रमातून आपल्याला देत असतो आणि ती माहिती देण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याकडे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, आपण डोळ्यांच्या विकारांबद्दल अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देत आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल, तर गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांच्या नसांचे विकार याबद्दल बोलत होतो, त्याची तुम्ही ते का होतात आणि त्याची काही कारणं सांगितलीत, त्याच्या अजून पण काही कारण आहेत का?
6: बऱ्याचदा कसं होतं, काही मेंदूच्या विकारांमध्ये मेंदूला तर सूज येतेच, पण नसांनाही सूज यायला लागते. म्हणजे मेंदूतल्या CSFचा इम्पॅक्ट आला किंवा त्याशी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर त्याचं प्रेशर नसांवरती येतं आणि नसांना सूज यायला लागते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा हे मेंदूशी संबंधित विकारही असतात, ताणाशी संबंधित असतील, मेंदूचा ताणतणावाशी संबंधित असतील, मेंदूचे मोठे विकार होऊन गेलेले असतील. बऱ्याच वेळेला बघा, ब्रेन हॅमरेज झालेलं असतं, मेंदूला मार लागलेला असतो. म्हणजे ट्रॉमॅटिक केसेसमध्ये सुद्धा मेंदूला तर इजा होतेच, नसांवरती परिणाम येत असतो. जर मेंदूमध्ये रक्तस्राव आहे, मेंदूमध्ये कॅन्सरस गाठी असतात, तर ह्या सगळ्यामध्ये जसा मेंदूवरती परिणाम आपल्याला होताना दिसतो तसाच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला डोळ्यावरती दिसतो, कारण डोळ्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. बऱ्याचदा डोळ्यात मधली जी नस आहे, मेंदूच्या मागच्या ऑस्सिपिटल लोब पर्यंत जेव्हा ती नस पोहोचते तोपर्यंत मधला जो प्रवास जिथं जिथं होतो तिथं तिथं कुठेही बिघाड झाला असेल तर तो डोळ्याच्या नसांवरती परिणाम करणारा, नसांना सूज आणणारा आणि नंतर पर्यवसन त्याचं होऊन त्याच्यात ऑप्टिक ॲट्रोपी म्हणजे नसा सुकण्यापर्यंत त्याचं महत्व आहे. त्यामुळं आता मेंदूच्या विकारांमध्ये आपल्याला प्रश्न पडतो, इथे इमर्जन्सी येते. म्हणजे मेंदूत रक्तस्राव झालाय, मेंदूत गाठ आहे, म्हणजे आपल्याला कॅन्सर झालाय, तर लगेच आपण घाबरून ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे पळतो आणि ट्रीटमेंट करतो. करायला हरकत नाही, पण त्याची योग्य निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा डोळ्यावरचा परिणाम आपल्याला टाळता येऊ शकतो.
5: तर डॉक्टर, तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे जे विकार होतात ते का होतात त्याचं कारण अजून सांगितलं, पण याविषयीची अजूनही आपल्याला माहिती घ्यायची आहे, ती घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी

0: ठाण्यात चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: डॉक्टर, डोळ्यांचा मेंदूशी संबंध आहे खूप जण आपण जाणतोच, पण मग त्या मेंदूला विकार झाल्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांवर कसा काय परिणाम होऊ शकतो, त्याची कारणं अजून आम्हाला ऐकायला आवडते.
2: जसं मी सांगितलं आता की रक्तस्राव झालाय, रक्तस्राव झालं की अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा सिव्हिअर हेडेक हे सिमटम दिसतं. आणि सिव्हिअर हेडेक होतं, मेंदूला सूज यायला लागते, मग नसांना सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. मग ह्याच्यात सर्जरीशिवाय बऱ्याचदा प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट करता येत नाही असा समज आहे. खरं तर त्या इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं उपचार खूप चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. जर सर्जरी झाली की बऱ्याचदा तुम्ही बघत असाल मेंदूची, पाठीच्या मणक्यांचा सर्जरी जरी सक्सेसफुल जरी झाल्या असल्या तरी त्या अवयवावरती त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहतो. बऱ्याचदा जीव वाचतो पण अवयव वाचत नाही. मी हे ह्या अर्थी म्हणतोय, मेंदूचं बऱ्याचदा ऑपरेशन होतं तर मग त्यांची संवेदना कमी व्हायला लागते, त्यांचा सगळ्या क्रियांवरचा कंट्रोल बऱ्याचदा सुटायला लागतो, त्यांचा बऱ्याचदा दिसणं ऐकणं कमी व्हायला लागतं.
1: जगण्याला अर्थ राहत नाही.
2: जर आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून जर ट्रीटमेंट आपल्याला केली गेली तर ब्रेन हॅमरेज सारख्या मोठ्या विकारांमध्येही आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येते. आणि कोणतीही सर्जरी शिवाय आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये आपण ट्रीटमेंट केली की त्याची रिकव्हरी आपल्याला करता येऊ शकेल डोळ्यांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं. फक्त ती ट्रीटमेंट होणं गरजेचे आहे. ज्यावेळेला आपल्या आवश्यकता त्यावेळेला आयुर्वेदिक पावडरीनं कुठं फरक पडतो का हा संभ्रम डोक्यात निर्माण व्हायला लागतो. अशा वेळेला आधुनिक शास्त्राच्या सोबत ट्रीटमेंट करायला हरकत नाही, पण जवळच्या वैद्याला दाखवून जर ट्रीटमेंट करता आली तर आपल्याला तो रक्तस्राव आटोक्यात आणता येतो. मग हा रक्तस्राव येतो कसा आटोक्यात, मग आयुर्वेदात असं काय आहे? आयुर्वेदात खरं तर रक्तपित्त नावाचं एक विकार वर्णन करून ठेवलेलं आहे. तर त्या रक्तपित्ताची चिकित्सा अशा विकारांमध्ये केली गेली. डोळ्यावरचा जसा पडद्याचा रक्तस्राव आपल्याला कमी करता येतो तसा मेंदूतला आणि शरीरातला कुठलाही इंटरनल ब्लिडिंग जे आहे ते आपल्याला कमी करता येतात. आणि त्या ब्लिडिंग आणि तत्सम गोष्टीचा परिणाम स्वरूप जे मेंदूला सूज आलेली आहे, जी नसांना सूज आलेली आहे आणि त्यामुळे जी दिसणं कमी झालेली आहे ते आपल्याला टाळता खरं ती इमर्जन्सी केसेसमध्ये लगेच का उपचार करणं गरजेचं आहे. गंमत अशी आहे की मी जसं दरवेळेला सांगतो, पक्षाघाताचा पेशंट आहे, तो एक वर्षाच्या आत आलाय तर त्याची ट्रीटमेंट केली तर बऱ्यापैकी रिकव्हरी होते.
1: बरोबर.
2: पण जसे लेट होईल तसे त्याचे पर्सेंट वाईज, त्याचे टक्केवारी वाईज आपल्याला एवढे टक्केच रिकव्हरी होईल असं सांगावं
1: लागतं.
2: त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट होणं गरजेची गोष्ट आहे.
1: तर डॉक्टर, या नसांच्या विकारांचं किती गांभीर्य आहे हे तुम्ही सांगितलं आता, पण याविषयीचीच अजून काही माहिती जाणून घ्यायची, ती एका ब्रेक नंतर जाणून घेऊया.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डोळ्यांच्या नसांचे जे विकार होतात त्याची अजून काही कारणं आहेत का?
2: जसं मेंदूचं म्हणत होतो की इमर्जन्सीत का ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण तो अवयव निकामी व्हायच्या अगोदर ती एक विविक्षित पद्धत आहे ना. जसं बाळ वाढतंय, जन्माला आल्यानंतर काय आहे, 2 वर्षानं त्याची ग्रोथ काय, 5 वर्षानं काय, 10 वर्षानं काय, 20 वर्षानं काय, 21 वर्षाचा पूर्ण पुरुष काय आणि 90 वर्षाचा एक वयोवृद्ध व्यक्ती काय, ह्याच्यातली तुम्ही जशी ग्रोथ बघताय आणि ऱ्हास बघताय तसंच आजारांच्या बाबतीत आहे. जर रक्तपित्त आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय आणि नसांना सूज आली, योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर मेंदूतला रक्तस्राव कमी करता येतो, नसांची सूज लवकर आटोक्यात आणता येते. पण ते आपण नाही केलं सपोज, तर मग त्याचे दुष्परिणाम काय असतात? रक्तस्राव तसाच राहतो, XYZ आपण सर्जरी करून घेतो, मेंदूवरला मधला रक्तस्राव आपण आटोक्यात आणला, पण त्या रक्तस्रावामुळे जी नसांना डोळ्याच्या सूज आली आणि ती तू सूज तशीच राहते आणि एका ठराविक कालावधीपेक्षा ती सूज राहिली की मग मात्र ती नस सुकायला लागते. सूज कमी करणं सोपं आहे का नाही? सोपं आहे. सूज कमी करून दृष्टी वाढू शकते का नाही? वाढू शकते. पण ती सूज कायमस्वरूपी तशीच राहिली किंवा बरेच दिवस तशी राहिली आणि त्याने जर नस सुकली तर मग मात्र अशा विकारांमध्ये जी कालमर्यादा राहते ती राहत नाही आणि शक्यता कमी व्हायला लागते, दृष्टी

0: परत येण्याची. त्यामुळं योग्य वेळी म्हणण्याचं कारण, योग्य वेळी जर किलियन सूज आहे तोपर्यंत ट्रीटमेंट केली गेली, बऱ्याच वेळेला जशीच्या तशी विजन परत आणणं शक्य होतं. ती कंडिशन मात्र नसा सुकल्यानंतर होत नाही. बऱ्याचदा नसा ज्या वेळेला माझ्याकडे येतात किंवा पार्शियली आहे, 25% डॅमेज आहे, 50% डॅमेज आहे, 75% डॅमेज आहे, 100% डॅमेज आहे, अशा केसेसमध्ये बऱ्याचदा आपल्याला आहे ते विजन टिकवणं आणि जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवायचा प्रयत्न करणं असं सांगावं लागतं. कारण नसांची ती अवस्था असते, ते जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली गेली तर सूज सगळीच्या सगळी घालवता येते आणि त्याचा जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो आपल्याला बऱ्यापैकी नलिफाई करता येतो. त्यामुळं योग्य वेळी अशा विकारांची ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे, तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून.
1: वेळ ही अतिशय महत्वाची.
0: अगदी बरोबर.
1: तर डॉक्टर, गेल्या या दोन भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे विकार का होतात नेमके आणि त्याच्यामागची कारणं काय आहेत आणि अजून कोणत्या कोणत्या अवयवांमुळे सुद्धा तो परिणाम होऊ शकतो याविषयीची माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या भागातही आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारावरच बोलणार आहोत. या भागात मात्र वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थांबतोय. पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकता आहात.
3: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. माझं स्पेशलायझेशन डेंटिस्ट्रीमध्ये कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एंडोडॉन्टिक्स. सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. तर बेसिकली असं आहे की आमच्याकडं जेव्हा पेशंट येतात, आपल्याकडं एक लोकांची मेंटॅलिटी असते की जोपर्यंत आपल्याला खाताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा दात दुखत नाही किंवा सूज येत नाही तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात, याचा अर्थ असा आहे की तुमच्या दाताची जी नस आहे ती इन्फेक्ट झाली आहे आणि तो तुमचा दात रूट कॅनलला गेला आहे. तर बेसिकली आता असं आहे की आपण कधी समजायचं की आपला दात रूट कॅनलला गेलेला आहे किंवा तुमच्या दाताची नस खराब झालेली आहे. तर जेव्हा तुम्हाला दुखतंय, खूप जास्त दुखतंय, रात्री झोपल्यावर दुखतंय किंवा सूज आली आहे, तर ती सूज पण कसं असतं, बऱ्याच वेळेला बाहेरून येते चेहऱ्याला किंवा आतून गालाला हिरडीच्या इथं येते, त्याच्यातून पस निघतो, किंवा तुमच्या दाताचा कलर बदललाय, दात तुमचा थोडासा काळपट झालेला आहे किंवा खूप जास्त किडलाय, म्हणजे आपल्या दाताला 5 भिंती असतात असं आपण म्हणू शकतो, त्यातल्या 3 भिंती तुमच्या वॉल्स ज्या आहेत त्या खराब झाल्यात, अशा वेळेला 99% तुमचा दात रूट कॅनलला गेलेला आहे. तर युजुअली पेशंटचं असं असतं की मग ठीक आहे, 32 दात आहेत आपल्याला, एक दात किडलेला आहे, तर मग दात काढूनच टाका मॅडम, आपल्याला वाचवायची काय गरज आहे. तर हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे. याचं कारण असं आहे की जो नॅचरल दात, त्याला जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीला येत नाही.
4: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
5: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त

0: तो पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफू मधून पण मिळू शकतं, नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
1: श्रोते हो, आमच्या गप्पा गाणी कार्यक्रमाचा या शनिवारचा विषय सुद्धा हाच आहे, पोषण मासानिमित्ताने पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी आपण आमच्याशी बोला 02-31-266-24 या क्रमांकावर. ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता 8 वाजतायत, यानंतर समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कोल्हापूर दर्पण कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, गणपती पाठोपाठच आज घरोघरी गौराईंचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर गौराई पूजनाचं साहित्य तसंच नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाजीपाला खरेदीसाठी मंडईमध्ये आणि बाजारामध्ये गर्दी झालेली आहे. आज गौराईचं तर शुक्रवारी शंकरोबाचं आगमन होणार आहे. त्यासाठी पूजनाचा मान असलेल्या तेरडा आणि द्रोणपुष्पी या वनस्पती तसंच चाफ्याच्या पानांच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

श्रोतहो, करवीर तालुक्यातील विविध गावात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्यासाठी एक गाव एक गणपती आणि एक वाडी एक गणपती या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील तब्बल 18 गावं आणि वाड्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचा आदर्श घालून दिलाय. त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील 23 गावांनी सुद्धा एक गाव एक गणपती ही परंपरा जपत सामाजिक एकोप्याचा संदेश दिलेला आहे. भाचरवाडीत सुद्धा 52 वर्षांपासून एक गाव एक गणपती ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं इथं साजरा केला जातो आणि प्रतिष्ठापना करण्यात येणारी गणेशमूर्ती ही चिखलमातीची असते आणि मूर्तीची उंची 3 फुटांपेक्षा जास्त नसते. हा आदर्श या सगळ्या गावांनी घालून दिलेला आहे, तेव्हा आपणही या आदर्शाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड, हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या

0: जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
1: श्रोतेहो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास पाळला जातो. या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी आमच्याशी नक्की बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. येत्या शनिवारी म्हणजेच 19 सप्टेंबरला 10:30 ते 11 या वेळेत आम्हाला याविषयी बोलण्यासाठी फोन करा. आमचा फोन नंबर आहे 02-31-266-24-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-266-26-24.
2: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. माझं स्पेशलायझेशन डेंटिस्ट्रीमध्ये कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एंडोडॉन्टिक्स. सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे. तर बेसिकली असं आहे की आमच्याकडं जेव्हा पेशंट येतात, आपल्याकडं एक लोकांची मेंटॅलिटी असते की जोपर्यंत आपल्याला खाताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा दात दुखत नाही किंवा सूज येत नाही तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात याचा अर्थ असा आहे की तुमच्या दाताची जी नस आहे ती इन्फेक्ट झाली आहे आणि तो तुमचा दात रूट कॅनलला गेला आहे. तर बेसिकली आता असं आहे की आपण कधी समजायचं की आपला दात रूट कॅनलला गेलेला आहे किंवा तुमच्या दाताची नस खराब झालेली आहे. तर जेव्हा तुम्हाला दुखतंय, खूप जास्त दुखतंय, रात्री झोपल्यावर दुखतंय किंवा सूज आली आहे, तर ती सूज पण कसं असतं, बऱ्याच वेळेला बाहेरून येते चेहऱ्याला किंवा आतून गालाला हिरडीच्या इथं येते, त्याच्यातून पस निघतो, किंवा तुमच्या दाताचा कलर बदललाय, दात तुमचा थोडासा काळपट झालेला आहे किंवा खूप जास्त किडलाय. म्हणजे आपल्या दाताला 5 भिंती असतात असं आपण म्हणू शकतो, त्यातल्या 3 भिंती तुमच्या वॉल्स ज्या आहेत त्या खराब झाल्यात, अशा वेळेला 99% तुमचा दात रूट कॅनलला गेलेला आहे. तर युजुअली पेशंट्स असं असतं की मग ठीक आहे, 32 दात आहेत आपल्याला, 1 दात किडलेला आहे, तर मग दात काढूनच टाका मॅडम, आपल्याला वाचवायची काय गरज आहे. तर हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे. याचं कारण असं आहे की जो नॅचरल दात त्याला जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीला येत नाही.
1: श्रोते हो, मनपास तर शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलनं सम लोहिया हायस्कूलचा 3-0 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली, तर 14 वर्षाखालील मुलांमध्ये न्यू मॉडेल छत्रपती शाहू विद्यालय, कोल्हापूर इंग्लिश स्कूल विद्यापीठ हायस्कूल आणि आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल या शाळांनी विजय मिळवला.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 वाजता. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियुक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. एआयच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही, तसंच एआयच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमेडे यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र, स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती, असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत, असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर्ड बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह
ईशान्य भारतातल्या काही भागात

0: मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आपण जीवन जगत असताना आपलं आपल्याकडेच लक्ष नसतं, आपलं लक्ष दशदिशेला असतं पण आपल्याकडे नसतं। स्वतःकडे लक्ष जाणं ही खरी तर महत्वाची गोष्ट आहे। संत आपल्याला तेच सांगतात, ते सांगतात दिसे ना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे। ते सांगतात की तुला जे दिसत नाही तेच तुला पाहायचं आहे आणि त्यालाच तुला शोधायचं आहे। बरे पाहता म्हणजे सूक्ष्म दृष्टीनं पहा, मग जे गुह्य आहे ते तिथंच आहे। तू जिथं पाहतो आहेस तिथंच ते आहे। जे लोक परमार्थासाठी धावाधाव करतात, संसाराचा त्याग करतात, साधू बैरागी होतात, ते पाहिल्यावर जे खरे शहाणे असतात त्यांना दुःख होतं, त्यांना त्यांची कीव येते। तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण। सर्वच संत तेच सांगतात, देही असता देव वृथा फिरतो निर्दैव।

या ठिकाणी शब्द काय वापरलेत पहा. वृथा म्हणजेच उगीच आणि निर्दैव म्हणजे दुर्दैवी. तुकाराम महाराज पुढे काय सांगतात पहा. ते सांगतात, देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका म्हणे मूढ जना देही देव का पाहना. हे मी का सांगतो आहे की तुम्ही स्वतःच्या ठिकाणी त्याला पाहत नाही आणि त्याला शोधण्यासाठी बाहेर पडता. कुणी त्यासाठी तीर्थयात्रा करतात, कुणी उपास तपास करतात, कुणी व्रतवैकल्य करतात. माऊली आपल्या हरिपाठात म्हणतात, तीर्थ व्रत नेम भावे वेण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना. त्यांनी तर आपल्या हरिपाठात ठाई ठाई निषेध केलेला आहे. ते म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. यज्ञयागाचा ज्ञानेश्वर माऊलींनी निषेध केलेला आहे. तुकाराम महाराजांनीही निषेध केलेला आहे. आम्ही निषेध केला तर मात्र लोकांना ते पटत नाही. हे मी का सांगतो आहे की आपण स्वतःला जमेला धरत नाही आणि इतर सर्वांची आपण मोजणी करतो. संत सांगतात की तू तुला मोज, तू स्वतःला जमेला धरलास तर तुझे सर्व प्रश्न सुटतील आणि म्हणून तू प्रथम स्वतःला पहा असं सर्व संत सांगतात आणि जीवनविद्याही तेच सांगते. आता प्रश्न असा येतो की तुला पाहायचं म्हणजे कुणाला पाहायचं. गंमत अशी की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असा परमेश्वर आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला आपली दया आली आणि तो सगुण साकार झाला. सगुण साकार झालेल्या परमेश्वराला विश्वात पाहायला हवं. त्याला शोधायचं असेल तर तुम्ही त्याला विश्वात पहा किंवा तुम्ही तुमच्या आत पहा. परमेश्वराला विश्वात पाहणं सोपं आहे पण त्याला आत पाहणं मात्र कठीण आहे. जीवनविद्या सांगते की तुम्हाला दोन्ही जमलं पाहिजे. कारण का? कारण ज्याला आपण विश्वात म्हणजे बाहेर पाहतो तो आपल्या आत म्हणजे आपल्या जवळ आहे, त्याला आपल्याला सहज धरता येतं. म्हणून एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती असं म्हटलेलं आहे. गंमत अशी आहे की जे लांब आहे त्याला कसं धरणार, पण जे जवळ आहे त्याला मात्र धरता येतं. जो जवळ आहे त्याला धरा हे संत आपल्याला सांगतात, पण जवळ असूनही तो आपल्याला दिसत नाही. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आपले दोष आपल्याला दिसतात का? आपले दोष आपल्याला दिसत नाहीत. वास्तविक आपले दोष आपल्याच जवळ आहेत पण तरीही ते आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला आपले दोष दिसत नाहीत पण दुसऱ्यांचे दोष मात्र आपल्याला चटकन दिसतात. तो ना तो असा आहे. अरे पण तू कसा आहेस याचा तू प्रथम विचार कर. आज अडचण अशी आहे की तुम्ही आपण कसे आहोत याचा विचार करत नाही. आपण कसे आहोत याचा तुम्ही विचार करत नाही, इतरांचा मात्र तुम्ही विचार करता. आणि कॉमेंट्स मग काय, बोलायलाच नको. या संदर्भात तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, कासयामी वानू आणिकांचे दोष मज उणे काय कमी असे. काय म्हणतात पहा, कासयामी वानू आणिकांचे दोष. म्हणतात, इतरांचे दोष मी कशाला वर्णू, माझ्याकडे काय कमी दोष आहेत का? जीवनविद्या सांगते की प्रत्येकानं जर असा विचार केला तर या जगाचं नंदनवन व्हायला कितीसा वेळ लागेल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जे आपले दोष आहेत ते आपण पाहत नाही. मी असाच राहणार किंवा मी अशीच राहणार, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. मी हट्टी आहे आणि मी मरेपर्यंत मी हट्टीच राहणार असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही. मी हट्टीच आहे, मरेपर्यंत मी हट्टीच राहणार. अरे पण तू सुधार ना. प्रथम तू स्वतःला सुधार. तू जर स्वतःला सुधारलंस तर तू सुखी होशील.

0: नाहीतर तू दुःखी होशील हे तू लक्षात घ्यायला हवं. सुधारणा आणि सुख दे गो टुगेदर. जीवनविद्या सांगते की सुधारणा ही प्रथम स्वतःपासून व्हायला पाहिजे. सुधारणेची सुरुवात प्रथम स्वतःपासून व्हायला पाहिजे. आपण आपल्याला जमेला धरलं पाहिजे, आपण आपली मोजणी केली पाहिजे. म्हणून संत आपल्याला काय सांगतात पहा, ते सांगतात पहावे आप आपणासी या नाव ज्ञान आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जे आपल्याजवळ आहे ते पाहणं सोपं आहे, जे जवळ आहे त्याला धरणं शक्य आहे. अर्थात ते कसं धरायचं, कुठे धरायचं आणि काय धरायचं हे आपण शिकून घेतलं पाहिजे. आणि हे जे शिकवतात ते सद्गुरू होत हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. सद्गुरू अंगारे दुपारे देत नाहीत, तर ते आपल्याला ज्ञान देतात, म्हणजेच देव देतात. या जगात सर्वात विस्मयकारक गोष्ट अशी की माणसाला त्याचं हित नेमकं कशात आहे हेच ज्ञात नसतं. पोटाला मोठा धोंडा बांधून माणसानं सागरात उडी टाकली तर तो सरळ तळाला जाईल हे निश्चित. त्याचप्रमाणे अज्ञानाचा प्रचंड धोंडा पोटाशी बांधलेला माणूस भवसागरात सरळ रसातळाला जाईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. म्हणून अखिल मानवजात सुखी होण्यासाठी या अज्ञानरूपी धोंड्याचा त्याग करून माणसानं ज्ञानरूपी भोपळा पोटाशी बांधणं आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की शहाणपण जिथून निर्माण होतं त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि हेच ज्ञान माणसाला सुख, शांती, समाधान, यश, उत्कर्ष आणि उन्नती प्राप्त करून द्यायला समर्थ ठरतं. याच ज्ञानाचं दुसरं अंग म्हणजे आत्मज्ञान. आज माणूस आपलं स्वतःचं खरं स्वरूप हरवून बसलेला असून प्रत्यक्षात तो खोटाच मुखवटा धारण करून आपलं जीवन जगत असतो. परंतु माणसाच्या अज्ञानाची कमाल म्हणजे त्याला तो खोटाच मुखवटा धारण करून जीवनात वावरतो आहे याचंच ज्ञान नसतं. म्हणून आत्मस्वरूपाची झालेली विस्मृती नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती माणसात जागृत होणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या ज्ञानानं आत्मविस्मृतीचं अज्ञान नष्ट होऊन स्वस्वरूपाची स्मृती जागृत होते त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. माणसाचं हित आणि कल्याण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच असतं आणि माणसाचा जन्मसुद्धा त्यासाठीच असतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
4: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
5: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
4: द कोल्हापूर अर्बन बँक।

0: वसंत बापट यांची ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी आणि हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा.
1: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत हिंदी पखवाडा निमित्त हिंदी साहित्य आणि मानवीय मूल्य याविषयी डॉक्टर आरिफ महात यांचं भाषण. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30.

0: श्रोतेहू, आज सकाळी 10 वाजता मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा, मुलाखतींवर आधारित हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आज सकाळी 10 वाजता. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा गीत बहार या कार्यक्रमात.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कवी गीतकार हसरत जयपुरी यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांनी लिहिलेल्या काही अवीट गोडीच्या गाण्यांचा आस्वाद आपण आज या कार्यक्रमात घेणार आहोत.

0: मोहम्मद रफी यांचा हा मखमली आवाज, शंकर जयकिशन यांचं संगीत, चित्रपट सूरज. श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात, रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-2562-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02131-2562-24. तेव्हा श्रोते हो, त्या गाण्याच्या सौंदर्याविषयी आमच्याशी नक्की बोला. ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमातलं यानंतरच आणखीन एक सुंदर गीत लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. सेहरा या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय रामलाल यांनी.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात बरसात या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जंगली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: मोहम्मद रफी यांचा हा आवाज जंगली या चित्रपटासाठी. हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, गीतकार हसरत जयपुरी यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं त्यांच्या काही अवीट गोडीच्या गाण्यांचा आनंद आपण घेतो आहोत गीत बहार या कार्यक्रमामध्ये. त्यासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: गीतबहार कार्यक्रमात आता आपण आनंद घेणार आहोत आवारा चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या सदाबहार गाण्याचा.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा हा आवाज होता. चोरी चोरी या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
0: श्रोते हो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण मास पाळला जातो. या निमित्तानं बदलत्या खाद्य संस्कृतीचा विचार करता पोषणयुक्त आहार कसा असावा याविषयी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं सुद्धा आम्हाला सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजेच 19 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-266-2624. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा आणि ऐकत रहा आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात आता थांबण्याची वेळ झाली आहे. आज प्रसिद्ध गीतकार हसरत जयपुरी यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं आपण सूरज, सेहरा, बरसात, जंगली, आवारा आणि चोरी चोरी या लोकप्रिय चित्रपटांमधली हसरत जयपुरी यांची अवीट गोडीची गाणी ऐकलीत. आता निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उमंग. हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आहे.

सुनकर पुकार तुम्हारी, आए नहीं कोई पास तो क्या, चल दो अकेले।

0: इस कार्यक्रम के बाद अब हमारा आज का समय यहीं पर समाप्त होता है। तो अब उमंग की तकनीकी टीम यानी जगबंधु, चेतना, अर्शद, कुसुमलता और वीरेंद्र के साथ मुझे यानी विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग, उमंग,
2: उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं। आता ऐकूया मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रम समन्वित रूपक।
3: श्रोते हो, ऐकूया समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा। नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते। मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे महेश कुलकर्णी यांना। महेश कुलकर्णी हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत। महेश कुलकर्णी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
4: धन्यवाद।
3: पहिले मला हे जाणून घ्यायचं की हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी काय होती आणि त्यामध्ये मराठवाड्याचं स्थान काय होतं। बरं,
4: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला, त्यामध्ये हैदराबादही होतं। हैदराबाद हे भारतातलं सर्वात मोठं धनिक आणि आकाराने सर्वात मोठं असं संस्थान, आणि ते भारताच्या मध्यभागी होतं, ज्याला हृदयस्थान म्हणलं जातं। हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भारतातही सामील होण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानातही जाण्याची इच्छा नव्हती, त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना राहायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संस्थान विलीन करायला नकार दिला। नकार दिल्यानंतर मग तो जो लढा आहे, तो लढा हा 1947 पासून पुढे पुन्हा एक वर्ष हैदराबाद मधल्या जनतेने तो पुढे नेला, तसा तो 1937 पासूनच सुरू झाला होता। म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी सुरुवात आहे ती वंदे मातरम आंदोलनाने झाली 1937 मध्ये। म्हणजे 14 नोव्हेंबर 1937 शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली। त्याचं कारण असं होतं की हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे सामूहिक नमाज अदा करायला परवानगी दिली, त्यामुळे व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून वंदे मातरम गायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली, पण प्राचार्य सय्यद मुहिउद्दीन यांनी त्याला विरोध केला। विरोध केल्यानंतर मग ते प्रकरण वाढलं, 1200 विद्यार्थ्यांना काढून टाकलं गेलं। नंतर त्या विद्यार्थ्यांना बनारस किंवा अण्णामलाई या विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला नाही, त्यांना प्रवेश दिला मध्य प्रदेशमधल्या एका विद्यापीठाने आणि नागपूरच्या विद्यापीठांनी। प्राचार्य TG केदार यांनी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सामील करून घेतलं। ही मराठवाडा मुक्तीसंग्रामाची साधारण ही सुरुवात। तिथून पुढे हा लढा वाढत गेला, त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलनं झाले। त्यामध्ये निजामाचा महसूल तोडण्यासाठी म्हणून शिंदीचं आंदोलन झालं, ताडीची झाडं तोडण्याचं। निजामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातनं महसूल मिळायचा, तो महसूल तोडण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते खूप मोठं आंदोलन होतं। हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर बंदी आली, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी संस्थानी राजकारणापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं। त्यामुळे मग हैदराबादचा लढा पुढे कसा न्यायचा, तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेरणेतूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला।
3: मग ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची काय?
4: हैदराबाद स्टेट काँग्रेसची भूमिका दोन अंगांनी आपल्याला त्याकडे बघावं लागेल। हैदराबाद स्टेट काँग्रेसनी लढ्याची सुरुवात केली, त्यानंतर लढा कसा पुढे न्यायचा, तर त्याच्यासाठीचा एक मार्ग होता शिक्षण व्यवस्था आपल्याला अनुकूल किंवा आपल्याला हवी तशी शिक्षण पद्धती

0: ट्रस्टने हा एक त्यातला भाग होता, त्याच्यासाठी राष्ट्रीय शाळेची स्थापना दिली हिप्परग्याला. म्हणजे स्वामीजी तिथे शिक्षक होते, स्वामीजींचा मराठवाड्यातला प्रवेशच तिथून झाला. त्या राष्ट्रीय शाळेमध्ये राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. भाषिक परिषदाची स्थापना झाली, मराठी भाषिक परिषद, कन्नडा भाषिक परिषद, तेलगू भाषिक परिषद, ह्या ज्या परिषदा होत्या या परिषदांचं ह्या लढ्यामधलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे राष्ट्रीय शाळेची स्थापना आणि भाषिक परिषदांची सुरुवात ही ती पायाभरणी होती. मुक्तीसंग्रामाची व्याप्ती तिथून वाढत गेली. निजामी राजवट ही साधारण मुस्लिम राजवट, म्हणजे बहुसंख्य हिंदू पण राजा मुस्लिम अशी या संस्थानाची अवस्था होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा लढा जातीय न झाला पाहिजे, हा लढा धार्मिक न झाला पाहिजे, हिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये हे स्टेट काँग्रेसचं धोरण होतं. स्टेट काँग्रेसने जो जाहीरनामा काढला पहिला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हा लढा कुठल्याही जातीय धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही, ह्या राजेशाहीच्या विरोधात लढा आहे, ह्या जुलमी राजवटीच्या विरोधातला हा लढा आहे. हे हैदराबाद स्टेट काँग्रेसचं मूळ धोरण, ते धोरण अंगीकारून त्यांनी जबाबदार राज्य पद्धती आम्हाला द्या अशी मागणी केली आणि तिथून मग हा लढा पुढे व्यापक होत गेला.
1: निजामशाहीच्या काळामध्ये मग मराठवाड्यातील जनतेची परिस्थिती कशी होती?
0: निजामी संस्थान हे राजा मुस्लिम आणि प्रजा बहुसंख्य हिंदू असं ते स्वरूप होतं. साधारण सामाजिक परिस्थिती अशी होती, म्हणजे नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिलं जात होतं. शाळा होत्या त्या उर्दू आणि अरबी शिकवणाऱ्या शाळा होत्या. मराठीची अवस्था ती अत्यंत बिकट होती. मराठी भाषिक परिषदा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाचनालय सुरू झाले. वाचन संस्कृती जर वाढली तर मग समाजामध्ये एक परिपक्वता येईल असा एक विचार घेऊन वाचनालय त्यावेळेस वाढवले गेले. वाचनालयांची स्थापना झाली, म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय असेल, इथलं बलवंत वाचनालय असेल, हे त्या काळातली ही वाचनालय आहेत. त्यानंतर नोकऱ्यांमधलं प्रमाण हे विषम होतं. मुस्लिमांना प्राधान्य होतं, हिंदूंना तुलनेनी कमी नोकऱ्या मिळत होत्या. एक सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये शेती आणि शेती भोवती निगडीत असलेली सगळी व्यवस्था होती.
1: हे रजाकार कोण होते आणि त्यांचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला? बरोबर,
0: हैदराबादमध्ये बहादुरियार जंगांनी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना सुरू केली. ती संघटना म्हणजे ते मुस्लिम समाजातले विचारवंत, मुस्लिम समाजातले शिकलेली मंडळी वगैरे, वकील, डॉक्टर्स अशा सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांनी ती एक संघटना सुरू केली असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बहादुरियार जंग हे त्यावेळी हैदराबाद संस्थानमध्ये अत्यंत जहाल भाषणांसाठी ते प्रसिद्ध होते. मजलिस इत्तेहादुल मुसलमीनच्या ज्याला आपण एक सशस्त्र विंग म्हणून रझाकार संघटनेची स्थापना झाली. रझाकार संघटनेमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामध्ये अनेक शिकलेली मंडळी होती, न शिकलेली मंडळी होती, अशा सगळ्यांना ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, कट्टर अशी भूमिका घेऊन ती संघटना काम करत होती त्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या संघटनेला साथ मिळाली ती रोहिले अरब पठाण या मंडळींची. त्या काळात रोहिले अरब हे साधारण सावकारीचा व्यवसाय करत होते, संरक्षण त्यांना देण्याचं काम करायचे रजाकार. रोहिले पठाण ही मंडळी गुंडगिरी करायची तर त्यांना संरक्षण देणे करणे अशी ही कामं करता करता ही संघटना अत्यंत मोठी झाली. म्हणजे ज्यावेळेस 1948 रजाकार किती असावेत असा जेव्हा भारतीय गुप्तहेरांनी जेव्हा त्याचा शोध घेतला तर साधारण 2 लाखापेक्षा जास्त ही रजाकारांची संख्या असावी असा एक अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे या संघटनेची व्याप्ती आणि त्या संघटनेचं काम किती मोठं असावं याचा अंदाज आपल्याला येतो.
1: याचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला होता नेमका?
0: सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी या रझाकार संघटनेचा स्वतःच संस्थान वाचवण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी रझाकारांना संस्थानामध्ये मुक्त संचार करण्याची त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रझाकारांनी तिथल्या जनतेवर, जी बहुसंख्य हिंदू होती, अशा जनतेवर त्यांनी प्रचंड अत्याचार केले, प्रचंड त्यांचा छळ केला. म्हणजे त्याची परिसीमाच नव्हती, कारण या संस्थानामध्ये हिंदूंना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषिक स्वातंत्र्य नाही, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही. शिकायचं असेल तर तुम्ही संस्थानाच्या बाहेर जावं लागायचं, ती व्यवस्थाच नव्हती काही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा समाज, म्हणजे ही काही फक्त हिंदूंचीच परिस्थिती होती अशातला भाग नाही, संपूर्ण समाजाचीच परिस्थिती अशी होती त्यावेळेस. सुधारणांचे वारेच नव्हते लागलेले हैदराबादला, ना कुठलं वर्तमानपत्र येत होतं. जे होते ते उर्दू आणि अरबी मधले प्रचार प्रसाराचे जे काय हे असतील तेवढेच साधनं फक्त, बाकी काहीच नाही. पण अशाही काळामध्ये राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्यांचा संपर्क संस्थानाबाहेर आला आणि त्यांनी संस्थानाबाहेर होत असलेल्या सुधारणा बघून ते संस्थानात आल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं,

पुढे ते बघून नंतर पुढे संस्थानामध्ये ही प्रगतीचं हळूहळू वारं व्हायला लागलं, राष्ट्रीय विचारांचंही वारं व्हायला लागलं. जवळपास 200 वर्ष इस्लामी राजवट होती हैदराबाद संस्थानमध्ये, 200 वर्ष भाषिक दमन होतं. म्हणजे पुरुष हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये सहज उर्दू येत होतं. मग ही मराठी कशी टिकली असेल या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये हा जो 5 जिल्ह्यांचा म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद हे जो भाग आहे हा, या भागामध्ये मराठी कशी टिकली असेल, तर फार प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही मराठी जी टिकवली ती घरात राहणाऱ्या महिलांनी. महिलांचा संवाद हा मराठीतच होता. त्यावेळेसचे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये मराठीचा महिलांकडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या

0: कडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या महिलांचा सहभाग होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सहभाग मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये महिलांचा होता. निरोप पोचवणे, पत्रकं पोचवणे, काही गुप्त माहिती पोचवणे आणि अतिशय ज्याला आपण तळहातावर प्राण घेऊन या सगळ्या गोष्टी महिलांनी केल्या त्यावेळेस.
1: जोखीम खूप,
0: प्रचंड जोखीम. म्हणजे रझाकारांशी लढण्यामध्ये जेवढा महिलांचा सहभाग आहे, जेवढा महिलांची प्रेरणा आहे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे.
1: धोरणीपणा
0: आहे, धाडस होतं खूप महत्वाचं. हे या लढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: मग मराठवाड्यातील सामान्य जनतेचा मुक्तीसंग्रामात कसा सहभाग होता? बरं,
0: निजामी राजवट जी होती ती सरंजामशाही पद्धतीची राजवट होती. सर्वसामान्यांचं स्थान हे अतिशय नगण्य होतं. त्याला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याला कुठलंही आर्थिक पाठबळ असं जे राजसत्तेकडून मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. एकूणच जी सामाजिक व्यवस्था जी होती ती अत्यंत खालावलेली होती. ती एक प्रकारची जुलूमशाहीच होती आणि या जुलुमाच्या विरोधामध्ये अगदी शेवटच्या माणसापासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळे उतरले. त्याचं कारण असं होतं की या व्यवस्थेने सगळ्याच स्तरामध्ये दमन केलं होतं, सगळ्याच स्तरामध्ये शोषण होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला शिक्षण पाहिजे, भाषिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला जर सार्वजनिक गणपती जर बसवायचा असेल तर त्याला तुम्हाला दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून ते निजामी प्रशासनाचे तुम्हाला उंबरठे शिजवावे लागायचे आणि ती परवानगी मिळेलच याची काही खात्री नव्हती. म्हणजे या जनतेला त्याच्यातनं बाहेर पडायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थानाच्या बाहेर ज्या सुधारणा सुरू होत्या, जे प्रगतीचं वारं होतं, जे राष्ट्रीय विचाराचं वारं होतं आणि असं रोमांचकारी जे वातावरण तयार झालेलं होतं त्या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने, तो हळूहळू तो विचार पण संस्थानामध्ये येत होता. मग आपण ह्यापासून दूर का राहिलं पाहिजे, आपणही आपले हक्क मागितले पाहिजेत, ही जाणीव जनतेमध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली. स्टेट काँग्रेस असेल, आर्य समाज असेल किंवा इतरही काही ज्या संघटना असतील ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, याच्यातलं आर्य समाजाचं योगदान जे आहे, आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि पण लढण्याची जी उर्मी म्हणतो ती उर्मी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं एक संस्थानामध्ये. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं योगदान आहे का, तर त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. पण स्टेट काँग्रेसला जोडून असलेल्या ज्या काही इतर संघटना आहेत, संस्था आहेत, तर त्यांचं योगदान हे मोठं आहे.
1: मराठवाड्यात त्या काळात मग मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? बरं,
0: हिप्परग्यामध्ये म्हणजे अंबाजोगाई जवळ जे हिप्परग आहे तिथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला. मग त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले, म्हणजे जसं गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद भालेराव आहेत, बरीच नावं सांगता येतील. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचाही मोठा सहभाग होता. महिलांचा सहभागही खूप मोठा होता. ताराबाई लड्डा, चंदाजरीवाला असतील, सुशीला भालेराव असतील किंवा आमच्या दगडाबाई शेळके असतील. म्हणजे दगडाबाई शेळके तर त्या काळामध्ये घोड्यावर फिरून त्या रझाकारांशी लढत होत्या. व्याप्ती खूप मोठी आहे त्याची.
1: विद्यार्थ्यांचा या चळवळीत सहभाग,
0: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्याला आपण पायाभरणी म्हणतो तीच विद्यार्थ्यांनी केली. वंदे मातरमचं जे आंदोलन झालं होतं 1937 त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि राष्ट्रीय शाळांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हे विद्यार्थी फक्त शिकत नव्हते, हे विद्यार्थी त्या चळवळीतही सहभागी होत होते. ते शिकले पण काहींचे शिक्षण अर्धवट झाले, ते अर्धवट शिक्षण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झाले. गोविंदभाई श्रॉफ सारखे अत्यंत दृष्टे शिक्षक होते ज्यांनी या लढ्याला वळण दिलं. विद्यार्थ्यांचा या आंदोलनातला सहभाग तो सिंहाचा वाटाच होता विद्यार्थ्यांचं आंदोलन.
1: यामध्ये भूमिगत चळवळीचं महत्व काय होतं?
0: निजामी राजवट त्या खालोखाल असलेलं रझाकारांचं गावागावातलं त्या छळ छावण्याच होत्या. त्याचा सामना करण्यासाठी किंवा एकूणच याला उत्तर कसं द्यायचं, काय करायचं नेमकं, तर त्याच्यासाठी मग संस्थानात राहून काही करता येत नाही ना. निजाम तुम्हाला अटक करणार, तुम्हाला कारागृहात टाकणार. मग संस्थानाच्या बाहेर शिबिरं उभे केले गेले. त्याच्यामध्ये चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं असेल, त्याच्यामध्ये वायरलेस चालवणं असेल, टपाल कसं पोचवायचं ह्याचं पण प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, कोडवर्ड्स, ते कोडवर्ड्सचं प्रशिक्षण दिलं गेलं. या पद्धतीचं सगळं म्हणजे ते प्रशिक्षण जे आहे ते कॅम्प्समध्ये दिलं गेलं. भूमिगत पद्धतीनेच ते चालत होतं सगळं. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग भूमिगत लढ्याचा पण आहे.
1: मग अशी तुम्ही स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख केला, तर पूर्ण चळवळीमध्ये नेमकं त्यांचं योगदान काय आहे?
0: स्वामीजींच्या नेतृत्वात

0: बद्दल जर बोलायचं तर म्हणजे अतिशय संयमी, मितभाषी. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने जे नेतृत्व केलं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचं, त्याचमुळे अहिंसेच्या तत्वावरच ते आधारलेलं होतं. स्वामीजींनी काय केलं असं आपण विचार करतो तेव्हा स्वामीजींनी हा लढा कुठल्याही हिंसक मार्गावर जाऊ दिला नाही. वास्तविक तशी शक्यता होती, कारण या संस्थानातली व्यवस्थाच तशी होती. पण स्वामीजींचं नेतृत्व हे इतकं संयमी होतं की त्यांनी त्या लढ्याला कुठेही हिंसेच्या मार्गावर जाऊ दिलं नाही, हे त्यांचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे स्वामीजींनी केलं. पण स्वामीजी हे उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांचे संसदेतले जर भाषणं आपण पाहिले तर शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजही लागू पडतात. समाजाला शिक्षण का आवश्यक आहे, तरुण पिढीला कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये विचार कुठला असावा, आजच्या तरुण पिढीने ती भाषणं वाचली पाहिजेत. इतकी ती आदर्श भाषणं आहेत ती शिक्षण व्यवस्थेवरची.
1: यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, तर ते ऑपरेशन पोलो म्हणून ओळखलं जातं, तर ते नेमकं काय होतं?
0: साधारण 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची धामधूम 15 ऑगस्ट 1947 ला ती संपली. हैदराबाद संस्थांचा तिढा कायम होता, तो लढा पुढे वर्षभर चालला. या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं. आणि मग त्याची तयारी सुरू झाली. त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं. हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रझाकरांचे बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या पदरी इंग्रज अधिकारी पण होते. त्यांची सिकंदराबादमध्ये छावणी होती आणि ते इंग्रज अधिकारी तिथे पोलो खेळत होते. कारवाईला काय नाव दिलं पाहिजे, तर ते ऑपरेशन पोलो त्याला नाव दिलं गेलं. 13 सप्टेंबर 1948 ला ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 ला ती संपली. 5 दिवसाचं हे एक प्रकारचं हे युद्धच होतं. संस्थानातल्या 3 भागांमधून भारतीय लष्करांनी प्रवेश केला. फारसा प्रतिकार झाला नाही या लष्कराला. 17 सप्टेंबरला जयंतोनाथ चौधरी या लष्कराचे ते प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीने हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि मग ते शरणागतीचे सोपस्कार वगैरे ते सगळे झाले आणि अधिकृतरित्या हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं.
1: 17 सप्टेंबरचं मराठवाड्यासाठी महत्व काय आहे?
0: पूर्वी निजामाची राजधानी औरंगाबाद होती. औरंगाबाद वरून ती हैदराबादला गेली. या भागाने इस्लामी दमन पाहिलं, राजवटींनी केलेले अत्याचार, छळ, त्याचं झालेलं शोषण हे अव्याहत 200 वर्ष चालू होत. या ह्याच्यामध्ये ना भाषिक स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना रोजगाराच्या संधी. म्हणजे बहुसंख्य असूनही तो अन्याय सहन करत जो अत्याचार जेव्हा पराकोटीला पोचला तेव्हा ह्या जनतेनी त्याच्या विरुद्ध उठाव केला. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही आम्हाला आता स्वतंत्र व्हायचंय. आणि मागत काय होती जनता, तर जबाबदार राज्यपद्धती आम्हाला द्या, साधी मागणी होती. ह्या लढ्यानी आम्हाला काय दिलं असेल, तर स्वातंत्र्याची परिभाषा आम्हाला शिकवली. हे महत्वाचं आहे ना.
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ निजामशाही विरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो लोकशाही हक्क आणि भारतीय राष्ट्रभावनेच्या विजयाचा लढा होता असं म्हणता येईल का बरं?
0: नक्कीच, तो लोकशाही स्वातंत्र्याचाच लढा होता. तो ती एक प्रकारची हुकुमशाही होती, जुलूमशाही होती, विचार नव्हता. त्या राजवटीला होता तो दर्प स्वतःच्या संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीचा. जुलमी राजवटीतून आम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जायचंय हा प्रवास आहे या लढ्याचा, या 10 वर्षाचा हा प्रवास आहे.
1: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल?
0: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा आचार विचार, स्वातंत्र्य या सगळ्या शिकवणींचा आदर्श परिपाठ आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून तर बघितलंच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. लोकशाही मूल्य देणारा असा हा लढा आहे. या लढ्याकडे त्याच नजरेने आणि बघितलं पाहिजे.
1: महेश कुलकर्णी सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं अनुप्रिता भाले यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर थोड्याच वेळात आपण मिश्र संगीताचा आनंद घेणार आहोत, पण तत्पूर्वी जाहिरातींची

0: विश्रांती.
1: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
2: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत. पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
3: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
2: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. दोन चार दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो. आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
3: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
1: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का? मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅन साठीची अपॉइंटमेंट घेते.
3: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
1: म्हणजे
3: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
1: हे बरं झालं.
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095500.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
5: फोन 940 440 8000.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
0: द कोल्हापूर अर्बन बँक।
2: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा।
3: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या।
4: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी।
5: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी।
4: कळलं।
5: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
4: रुचिरा केशरी दूध मसाला। रुचिरा।
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प।
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
6: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
8: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
9: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते,
8: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
9: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
8: अटी लागू।
10: 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा।

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 10:30 झाली आहेत। आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा। श्रोते हो, आज मराठी कवी वक्ते तसंच संपादक वसंत बापट यांचा स्मृती दिन आहे। त्यांचं गाणं आपण ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी आज गणपती उत्सव आता सध्या सुरू आहे, आणि गणपतीच्या पाठोपाठ आज गौराईंचं आगमन

घरोघरी होत आहे. तर सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. टिळा लावीते मी रक्ताचा या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे राम कदम यांनी. ऐकूया ऋण झुणत्या पाखरा.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा हा आवाज होता. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. चित्रपट टिळा लावीते मी रक्ताचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. उंबरठा या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हा आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

संगीत आणि आवाज होता सुधीर फडके यांचा. उमस पडेल तर या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं ग. दि. माडगुळकर यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. झुंज या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले राम कदम यांनी. आवाज आहे उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ यांचा.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत हिंदी पखवाडा निमित्त हिंदी साहित्य आणि मानवीय मूल्य याविषयी डॉक्टर आरिफ महात यांचं भाषण. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. आता प्रामुख्याने मी ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर त्याबद्दल मी बोलेल. तिसरी महत्वाची गोष्ट ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जरीमध्ये म्हणजे फेशियल इस्थेटिक्स. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, डाग आहे, किंवा तुमचे केस गळत आहेत, हेअर ट्रान्सप्लांट, या सुद्धा गोष्टी आता NDC झाले, नॅशनल डेंटल काउन्सिल, यांनी करिक्युलममध्ये इन्क्लूड केल्या आहेत. आणि त्या गोष्टी सुद्धा आपण मॅक्झिलोफेशियल सर्जनकडे आपण करून घेऊ शकतो. यापूर्वी या गोष्टी प्लास्टिक सर्जन्स फक्त करायचे, पण जर तुम्ही बघितलं की प्लास्टिक सर्जन्सची उपलब्धता जर तुम्ही बघितली तरी फार क्वचित आहे किंवा दुर्मिळ आहे असं म्हणता येईल. आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तर आता या ज्या ट्रीटमेंट आहेत फेशियल इस्थेटिकच्या ट्रीटमेंट, ह्या मॅक्झिलोफेशियल सर्जन्सना अलाउड असल्या कारणाने मॅक्झिलोफेशियल सर्जन्स हे जवळपास प्लास्टिक सर्जनच्या तुलनेमध्ये लवकर उपलब्ध होतील आणि रुग्णांना त्याचा बऱ्यापैकी लाभ घेता येईल. चौथं म्हणजे ऑन्कोलॉजी, म्हणजे कॅन्सर. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या मुखरोगचे जे कॅन्सर आहेत हे एक नंबरवर आहेत. आता याचे जे बरेचसे कारण आहेत त्यापैकी सगळ्यांना जे माहिती असलेलं कारण आहे की तंबाखू, गुटखा इत्यादी आपण जे सेवन करतो इत्यादी गोष्टींचं, त्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. तर अशा व्यक्तींनी एकतर ती सवय सोडावी लवकरात लवकर, त्यासाठी जर समुपदेशन जर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे CPR हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे. पण समजा सवय कुठल्या कारणास्तव त्यांना सोडता आली नाही, तर नुकतंच आपण माननीय अधिष्ठाता भिसे सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ओरल कॅन्सर स्क्रीनिंग मशीन किंवा ओरल कॅन्सर स्क्रीनिंग डिव्हाइस आपण CPR हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे. त्या डिव्हाइसनुसार आपण ओरल कॅन्सर स्क्रीनिंग आपण करून घेऊ शकतो की आपल्याला कॅन्सरची स्टेजिंग आपल्याला होणार आहे, कॅन्सर उद्भवण्याची शक्यता कितपत आहे हे आपल्याला त्या मशीनद्वारे आपल्याला कळू शकतं. तिसरी गोष्ट, जर तुम्ही सोडलं नाही तर तुम्ही नियमित चेकअप करणे आवश्यक आहे. आणि जर आपण असं म्हणू की तुम्हाला कॅन्सर झालाच तर त्याचं जे काही उपचार आहे, सध्याला आपण महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे उपचार आपण करून घेतोय CPR हॉस्पिटलमध्ये.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.

0: प्रभाकर नायक यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. आवाज होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता वेळ आहे

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोतहो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातल्या द बर्निंग ट्रेन या चित्रपटातल्या गीतांना.

द बर्निंग ट्रेन या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज तसंच सहकाऱ्यांचा आवाज आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना. शान या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी आणि हा आवाज आहे आशा भोसले यांचा.

0: किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा हा युगलस्वर, साहिर लुधियानवी यांचं हे गीत, आर डी बर्मन यांचं संगीत, चित्रपट दीवार. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर तेजोन्मयी सतीश श्याम येडेकर. माझं स्पेशलायझेशन डेंटिस्ट्रीमध्ये कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एंडोडॉन्टिक्स. सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी म्हणून मी रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे. तर बेसिकली असं आहे की आमच्याकडं जेव्हा पेशंट येतात, आपल्याकडं एक लोकांची मेंटॅलिटी असते की जोपर्यंत आपल्याला खाताना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा दात दुखत नाही किंवा सूज येत नाही तोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जातच नाहीत. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात याचा अर्थ असा आहे की तुमच्या दाताची जी नस आहे ती इन्फेक्ट झाली आहे आणि तो तुमचा दात रूट कॅनलला गेला आहे. तर बेसिकली आता असं आहे की आपण कधी समजायचं की आपला दात रूट कॅनलला गेलेला आहे किंवा तुमच्या दाताची नस खराब झालेली आहे. तर जेव्हा तुम्हाला दुखतंय, खूप जास्त दुखतंय, रात्री झोपल्यावर दुखतंय किंवा सूज आली आहे, तर ती सूज पण कसं असतं, बऱ्याच वेळेला बाहेर

0: रून येते चेहऱ्याला, किंवा आतून गालाला हिरडीच्या इथं येते, त्याच्यातून पस निघतो, किंवा तुमच्या दाताचा कलर बदललाय, दात तुमचा थोडासा काळपट झालेला आहे, किंवा खूप जास्त किडलाय, म्हणजे आपल्या दाताला 5 भिंती असतात असं आपण म्हणू शकतो, त्यातल्या 3 भिंती तुमच्या वॉल्स ज्या आहेत त्या खराब झाल्यात, अशा वेळेला 99% तुमचा दात रूट कॅनलला गेलेला आहे. तर युजली पेशंटचं असं असतं की मग ठीक आहे, 32 दात आहेत आपल्याला, एक दात किडलेला आहे, तर मग दात काढूनच टाका मॅडम, आपल्याला वाचवायची काय गरज आहे. तर हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे. याचं कारण असं आहे की जो नॅचरल दात, त्याला जी ताकद आहे, ती ताकद दुसऱ्या कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीला येत नाही.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं, नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.

0: प्रेम रोग या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा युगल स्वर आपण ऐकलात. पंडित नरेंद्र शर्मा यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: मातीमध्ये रुजून शिवारात डोलतो,
2: निसर्ग पिकांच्या पानापानातून बोलतो,
1: शेतकरी राजाला ठाऊक असते ही सारी कहाणी,
2: अनुभवातून घडते तीच खरी किसान.

0: वाणी
1: किसान वाणी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी
0: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
2: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी। वेळेनुसार बदला, पुढे चला। आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं। डीडी फ्री डिश।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतो आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमातल्या पुढच्या गीताकडे वळण्याआधी एक आठवण आमच्या आज सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची। दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांची मुलाखत आणि त्यानंतर माझी परसबाग जयश्री राठोड यांची मुलाखत आपण ऐकणार आहात। दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचं सहक्षेपित प्रसारण आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पोषण महिना या अनुषंगानं व्यक्तिमत्व विकास या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 6:35 कामगार सभा या कार्यक्रमात लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण। 7:15 वृत्तविशेष। 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून किसानवाणी या कार्यक्रमामध्ये हॅलो किसान हा कार्यक्रम। रात्री 8 वाजेपासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे 8 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं कार्यक्रम चिअर फॉर भारत। रात्री 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल दिशा अंधारल्या, लेखक हरिकृष्ण कौल, सादरकर्ते यशवंत वैद। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आम्ही प्रसारित करत असतो आणि जे सहक्षेपित करत असतो असं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण जरूर ऐकत रहा 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर।

0: सत्ते पे सत्ता या चित्रपटासाठी किशोर कुमार, भूपिंदर सिंग आणि सहकाऱ्यांचा हा आवाज होता. गुलशन पावरा यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: का चाल में चमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके हो तेरा रंग है नशीला अंग अंग है नशीला रंग है नशीला अंग अंग है नशीला हाय हाय
1: सावन भादो या चित्रपटासाठी हा आवाज होता मोहम्मद रफी यांचा. वर्मा मलिक यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सोनिक ओमी यांनी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांचा हा आवाज होता. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट हम. श्रोते हो, याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. 12 वाजतात यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, गणेशाच्या आगमनामुळे सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला जितकं महत्वाचं स्थान आहे तितकाच

जेव्हा याचा सोहळा म्हणजे गौरी उत्सव. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गौराईचं महालक्ष्मीचं आगमन होतं. आज गौरी आगमनाचा दिवस. ज्येष्ठ गौरीचे हे तीन दिवस एका मोठ्या उत्सवासारखे असतात. गौरीला आपल्याकडे माहेरवाशिण मानलं जातं. ती माहेर येणार म्हणून गोडधोड हार पंचपक्वान्न यांनी तिचे लाड पुरवले जातात. मैत्रिणींनो, पहिलं पाऊल गौरी आवाहन, दुसरा दिवस महापूजा आणि नैवेद्य आणि तिसरा दिवस विसर्जन. तीन दिवस उत्साहाचं आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. फुलांची आरास, रांगोळीची रंगसंगती, नैवेद्याचा सुगंध आणि भक्तिभावाने सजलेलं घर, त्यामुळे घरात लगबग आणि आप्तमंडळींसोबत हितगुज असं काहीसं वातावरण असतं. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि एकल कुटुंब पद्धतीच्या काळात गौरी गणपती सण नातेसंबंधांना घट्ट करण्याचं काम करतो. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे छान तयार होऊन सोहळ्यात सहभागी होतात. गौराईच्या रुपानं घरात येणारी ऊर्जा आणि आनंद प्रत्येक कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा हुरूप देऊन जातो. एव्हाना मैत्रिणींची गौरी आगमनाची तयारी झाली असेलच. चला, या उत्साहात आनंदमय वातावरणात घेऊया या गीताचा आनंद.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, आरोग्य आपल्या आयुष्यातील अशी अमूल्य संपत्ती आहे जी जपली तर जीवन अधिक सुंदर, आनंदी आणि समृद्ध होतं. शरीराची काळजी घेताना मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं ठरतं. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न मनात असतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपली खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आज असाच एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला आहे. विषय आहे वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर सीमा पागे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये विषय घेऊन आलोय वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आपण बरेचदा बघतो की वय जसं जसं वाढत असतं तसं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो. कारण वाढत्या वयाबरोबरच शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही परिणाम होतो. कधी कधी असुरक्षिततेची भावना, आजारपण, अचानक आलेला रिकामेपणा, एकटेपणा, नव्या पिढीबरोबर जुळवून घेता येईल की नाही ही भावना, अनेक प्रकारांच्या विचारांनी मन विचलित होत असतं. आणि कधी कधी मग डिप्रेशन सारख्या आजारांना सुद्धा समोर जाण्याची वेळ येते. या अनेक गोष्टी जबाबदार असतात. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय सीमा पागे यांना. या एक समुपदेशक आहेत. तेव्हा सीमा पागे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: सीमाताई, बरेचदा 40-50 ओलांडली की आता आपलं वय झालं ही भावना माणसाच्या मनात तयार होते. कारण वाढत्या वयात मुलं मोठी झालेली असतात, ती सेटल असतात, कुठेतरी एकटेपणा येतो. आता मी काय करू किंवा आता मी नवीन काय सुरुवात करू असे अनेक प्रश्न मनात येतात. तर वाढत्या वयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे एक आव्हान म्हणून की आयुष्याचा एक समृद्ध टप्पा म्हणून?
2: खूप सुंदर.

0: प्रश्न आहे, आव्हान पण विचारलं आहे आणि सुंदर टप्पा पण विचारला आहे आणि त्याच्यामध्ये विविधता दाखवलेली आहे की 40व्या वर्षी माझं म्हणणं आहे वाढतं वय इट्स अ जस्ट नंबर. आपल्याला ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही इतकी सुंदर अवस्था आहे की जी तुम्हाला फील करावी लागेल आणि त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं शिरावं लागेल. 40वं वय म्हणजे काय? सपोज मी जेव्हा 40व्या वर्षी आली तर मला वाटलं आता माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, माझी मुलं मोठी झाली, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि आता मी माझं समृद्ध जीवन जगू शकते.
1: खरंच
0: असं आपण म्हणतो की आव्हान जर आपल्याला नसले, चॅलेंजेस जर नसले तर लाईफ म्हणजे कसं बिना मिठाचं राहील. तुम्ही विचार करा की तुम्हाला बीपी झालाय आणि तुम्हाला बिना मिठाचा अळणी जेवण दिलाय तर तुम्हाला कसं वाटेल. सेम विदाऊट चॅलेंजेस म्हणजे बिना आव्हानाच्या आयुष्य तसं नीरस होतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने आव्हानांना वेलकम करावं, त्यांचं आगमन करावं आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुमची आतली जी क्षमता असते, सामर्थ्य असतं, ते तेव्हाच तुम्ही परीक्षा घेऊ शकता.
1: खरंच
0: तर माझं असं प्रांजळ मत आहे की 40व्या वर्षीच्या नंतर माणसाचं आयुष्य सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची की आता जे लाईफ स्पॅन आहे म्हणजे आयुष्याची मर्यादा आहे ती वाढली आहे. लक्षात घ्या की आपले आजी आजोबा 60 आले की माझे आजी आजोबा गेले होते आणि मला खूप सांगण्यात आनंद होतो की माझी आई 93 वर्षाची आहे आणि आजही माझी आई काम करते, स्माईल आहे आणि फुल ऑफ लाईफ आहे. त्यामुळे मला 40 वर्ष वाटत नाही आहे की काही वय आहे.
1: तर सीमा, ती वाढत्या वयात मानसिक आव्हानं आणि समस्या काय असू शकतात?
0: आव्हान म्हणजे कसं असतं, जसं मी बोलली की आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, बरोबर, आपली मुलं मोठी होतात आणि एक आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण मुलांना वाढवतो की आता हळूहळू मुलांची, पेरेंट्सची म्हणजे आई वडिलांकडची गरजा कमी होतात. त्यामुळे आईला वडिलांना एक व्हॅक्युम क्रिएट होतं की मुलगा बाहेरच्या वर्ल्ड मध्ये गेला आहे. तर आई वडिलांना पहिली गोष्ट की जेव्हा मुलं आपल्याहून दूर जातात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता बॅकसीट ड्रायव्हिंगची वेळ आलेली आहे. आपण छान ऑब्झर्व्हर म्हणजे आपण चांगल्या रीतीने त्यांना बघू शकतो का त्यांचं आयुष्य. आणि गंमत सांगते की मी आणि माझी आई आमच्यामध्ये पुष्कळशा गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी होती. मला काही बनवायचं असेल की मी माझ्या आईला फोन करायची आणि विचारायची अगं तुझी याची कशी होती ग पाककृती, ज्याला आजकाल रेसिपी
1: म्हणतात.
0: पण आता जर माझी मुलगी आहे तर मला नाही वाटत की तिला काही गरज असते विचारायची, कारण की त्यांना ऑनलाईन बरीचशी त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझं माझ्या आईच्या बरोबर पुष्कळशी साम्यता होती पण माझी मुलीला आपली गरज कमी पडते कारण की ते डिजिटल युगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला आव्हान आहे की मुलं बाहेर गेलेली आहे, मुलं दूर गेलेली आहे, डिजिटली ती पुढे गेलेली आहे. आणि तसा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं काम भरपूर कमी झालेलं आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे की थोडस तर आव्हान आहे पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कसं हँडल करावं.
1: म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं सीमाताई की मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काय उपाय करायला हवेत?
0: मानसिक स्थैर्य किंवा मानसिक संतुलन हे खूप सोपं नाही आहे. याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात राहील नेहमी, तो आहे ABC. ए म्हणजे ऍक्टिव्हिटी, बी म्हणजे बिहेवियर वर्तन आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तर हा ABC म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट घडते, घडल्यानंतर आपण त्याला कसं बघतो आणि जसं बघतो तसं त्याचे परिणाम असतात.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल, उदाहरणासहित की सपोज मी आता कारने जाते कॉलेजला आणि एखादा 18 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाचा मुलगा खूप जोराने बाईकने मला क्रॉस करतो आणि अचानक मला हे लक्षात येतं की मी काही त्याला क्रॉस करायला गेली नाही पण मी अजाणतेपणे मी त्याच्या पुढे गेली आणि त्याला खूप जोराने राग येतो आणि तो गिअर खूप जोराने बदलतो आणि ऍक्सिलेटर दाबतो, पुढे जातो, माझ्याकडे पाहतो, स्माईल करतो की आता ही गोष्ट मी कशी घ्यायची हे मला ठरवायचं. ही झाली घटना.
1: अच्छा.
0: आणि मग वर्तन म्हणजे मी कसं घ्यायचं, मी म्हणेन अगं 18 वर्षाचं आहे, त्याचं वयच आहे.

0: म्हणजे मग परिणाम काहीच नाही होणार. पण मी हा विचार करेन, बापरे काय मुलगा आहे, मला हे करून गेला, तर तो पूर्ण माझा दिवस त्याच गुंत्यामध्ये जाईल. तर तुमचं एबीसी जर तुम्ही बॅलन्स केलं तर आयुष्यामध्ये बॅलन्स होतो, पण इतकं सोपं नाही.
1: खरंच
0: प्रत्येक ह्याच्यात आपण एबीसी बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता बोलता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतो. आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी ओसीडी आहे, असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित

0: सामान्य आणि असामान्यमध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित जो आहे तो चांगला आहे, पण जिथे तुम्ही रेषा ओलांडता तिथे तुम्ही असामान्यतेकडे जाता. त्यामुळे ही जी शब्द आजकाल वापरली जातात ही सगळी असामान्यतेकडे आहे. आपल्याला सामान्यतेकडेच राहायचं आहे कारण की आपण सामान्य लोक आहोत.
1: मग यामध्ये वाढत्या वयाचा काही फरक पडतो का, म्हणजे या सगळ्या स्वभावांवर?
0: बिलकुल पडतो. फरक कसा पडतो की एक बाईचं उदाहरण सांगते की बाईचं सगळं चेंज होतो. केस पांढरे होऊ लागतात, थोड्या थोड्या सुरकुत्या पडू लागतात, त्याच्यानंतर डोळ्याखाली काळं होऊ लागतं, त्याच्यानंतर असं वाटू लागतं की नवऱ्याचा आपल्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे हे पण लक्षात येत असतं. मुलांना फोन केलं की मुलं उचलत नाही, आई मग बोलतो वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे कसं होतं की एक घरची महिला जी असते किंवा जी आई जी असते ती थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस मधून जात असते आणि त्यावेळी तिचं मेनोपॉज़ल पण सुरू झालेलं असतं. त्यामुळे तिच्या शरीरात पण बदल होत असतात. अगदी सांगू तर असं होतं की काय कंट्रोल करू आणि काय सोडू, आणि काहीच कंट्रोल होत नाही.
1: खरंच खरंच.
0: पण असं म्हणतात ना, वन ऍट अ टाइम, एक एक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं तर ती व्यवस्थित हाताळल्या जाते आणि आपलं जे मानसिक स्थैर्य असतं ते पण आपल्याला बनवून ठेवतात.
1: खरंच खूप छान. सीमाताई, वाढत्या वयामध्ये साधारण कोणकोणत्या वयांच्या टप्प्यांविषयी आपण बोलू शकतो? म्हणजे आताच आपण वाढत्या वयाबद्दल तर बोलतोय, पण कोणकोणत्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो?
0: हा, मला खूप एक सांगावं असं वाटतं ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. ते म्हणजे कसं होतं की साधारणत जेव्हा आई वडील मुलांना वाढवतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल की मुलाची जी पर्सनॅलिटी आहे ती 0 to 5 इयर्स मध्ये डेव्हलप होते.
1: बरोबर.
0: म्हणजे प्रश्न असा आहे की त्या 0 to 5 वर्षापर्यंत तो पूर्ण डेव्हलप झालेला असतो त्याचा ब्रेन. आणि आपण कसं म्हणतो की अरे याला काय समजतो.
1: बरोबर.
0: आणि तिसरं वर्ष, तिसरं कधी नका विसरू वगैरे असं काही काही म्हणी आहे, पण तिसऱ्यामध्ये काय असतो तू जे काही बघतो त्याचं तो आकलन पण करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या वयात मुलांना दुर्लक्षित केल्या जातं. का प्रश्न असा येतो की 3 to 5 वर्षात तर मुलाचं ब्रेन पूर्ण डेव्हलप झालंय, मी म्हणते पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे अशी आमचे सायकोलॉजिस्टची स्टडी आहे. मग त्याच्यानंतर डेव्हलप नाही होत का? होतो. 15व्या वर्षी पासून 18व्या वर्षापर्यंत पण त्यांचं मेंदूची डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होते. तोपर्यंत ते लोक थोडेसे अनिर्णायक राहतात, डिसिसिव्ह राहतात आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की मुलांना मत देण्याचा अधिकार केव्हा आहे? 18 वर्षी. म्हणजे तोपर्यंत ते आपलं निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक टप्प्यावर मुलांची पण आव्हाने वेगळी आहे आणि पेरेंट्सची पण आव्हाने वेगळी आहे. जशी जशी मुलं मोठी होतात, बाहेर जातात, 12वी नंतर मुलगा बाहेर शिकायला जातो, मग पीजी करतो, नोकरी करतो, लग्न करतो, 12वी झालं की मूल बाहेर जातं आणि तेव्हापासून आई वडिलांना हे सुरू होतं. म्हणजे मला अगदी कळून असं वाटतं की जर खरोखर आपल्याला मुलांना व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर 0 to 5 इयर्स आईने ब्रेक घ्यावा. नाहीतर घरी कोणीतरी मोठं असावं त्या मुलांना बघायला, आणि तुम्ही मग नंतर पहा की त्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये काय फरक आहे. तुम्हाला त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये बराच फरक दिसेल, त्यांचे इमोशन्स मध्ये भावनामध्ये खूप फरक दिसेल, असे बरेचसे तुम्हाला फरक दिसू शकतात.
1: खरंच. म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं म्हणा किंवा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. सीमाताई, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं गीत ऐकूया. तर आज आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: ते गाणं असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं, आजकल पाव जमी पर पडते नाही मेरे.

0: तिचं कसं काय रोल आहे, ती कसं सगळं सांभाळते, तिचं मानसिक संतुलन कसं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगते की कसं असतं की आपला समोरचा जो कपाळ आहे हा आहे आपला फ्रंटल लोब. हा आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनालिटिकल अनालिसिस करू शकतो. जो मागचा आपला ब्रेन आहे तो आपला भावनाशील आहे. आणि गंमत म्हणजे की जेव्हा आपला समोरचा मेंदू ऍक्टिव्ह होतो तेव्हा मागचा मेंदू मंद होतो, आणि मागचा मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा समोरचा मंद होतो. म्हणजे समोर आणि मागच्या मेंदू मध्ये सीसॉ सारखी रिलेशनशिप आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण असं मुद्द्यासहित सांगतो तेव्हा भावना चुप बसतात, आणि भावनाच्या आवेशात एखादी गोष्ट केल्या जाते तेव्हा आपण मुद्द्यासहित सांगणारी गोष्टवाला जो ब्रेन असतो तो कमी होतो. आता असं होतं की जी घरची स्त्री आहे घरामध्ये वातावरणाची तिने निर्मिती कशी केलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला होकार द्याल, ते म्हणजे आपला सुसंवाद.
1: बरोबर.
0: कधी पण आपल्या घरी जेव्हा आपण कोणाशी पण संवाद साधतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हो तो विसंवाद होणारच आहे. जसं साऊथ मध्ये म्हणतात की हर इडली में छेद होता आहे, आपण म्हणतो भांड्याला भांडा
1: खरंच लागत
0: तशी वाली गोष्ट आहे. पण तो पराकोटीला जाऊ देऊ नका, म्हणजे तिथल्या तिथे आपण संवाद संपवायला पाहिजे. संवाद कसा संपवायचा, तो सुसंवाद होईल ते ठीक आहे, पण जर तो स्ट्रेच होतो आहे तर आपल्याला कधी ना कधी माघार घेता आली पाहिजे. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. आता ही फ्लेक्सिबिलिटी काय असते त्याला एक नवीन शब्द आहे, ब्रेन प्लॅस्टिसिटी. म्हणजे कसं असतं की आपला मेंदू तर आहे पण तो प्लॅस्टिसिटी म्हणजे तो फ्लेक्सिबल आहे का. जर घरच्या बाईचा मेंदूची रचना प्लॅस्टिसिटीकडे असेल, म्हणजे प्लॅस्टिसिटी म्हणजे ती जर बोल्ड होत असेल तर ती घरामध्ये सगळ्यांशी कनेक्टेड राहील, आणि जर ती गडबड असेल तर कोणाचाच पाय कोणाच्याच जोड्यात राहत नाही. हे आपण पुष्कळदा पाहतो पण आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली मानसिक जो तुमचा बॅलन्स आहे किंवा मानसिक स्थैर्य आहे त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मला खूप आश्चर्य होतो, आपण बीपी चेक करतो, थोडस आपल्याला चेस्ट पेन झालं की आपण जातो कार्डिओलॉजिस्टकडे आणि इको करतो, ईसीजी करतो, पण कधीतरी आपण हा विचार करतो का की माझं मेंदूचं स्थैर्य कसं राहील.
1: हो ना,
0: मेंदूचं स्थैर्य ठेवणं काही खूप कठीण नाही आहे, फक्त तेवढी मानसिकता आपल्याला पाहिजे.
1: खरंच आहे. आणि तीच तयार करायची तर त्यात कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे. हो ना,
0: समाज ऍक्च्युली कसं असतं की आपण ज्या कुटुंबातून बाहेर पडतो तर आपण समाजाशी कनेक्टेड होतो, म्हणजे समाजाशी आपला संबंध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजाशी जर आपला संबंध आहे तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. मी खूप लोकांना हे सांगते की जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तुमचा वेळ जात नसेल, तर तुम्ही कुठे ना कुठे लोकांच्या याच्यामध्ये जा. खूप सारे मंडळी असतात जे लोक फ्री असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचदा मी असं ऑब्झर्व केलंय की आपल्याकडे खूप गार्डन्स आहेत आणि आपले गार्डन्स खूप छान आहेत, नागपुरातले वेल इक्विप्ड गार्डन्स आहेत आणि तिकडे खूप सारे साठीच्या वरचे लोक बसतात. बरोबर. आणि तेव्हा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता की हे लोक काय करतात इथे बसून, पण आम्ही त्यांच्यासाठी एक प्रोग्राम केला की आपण त्यांच्याकडनं डान्स करू, गाणं म्हणू, काहीतरी गेम्स खेळू. ते लोकांनी मला अक्षरशः काही नाही, ते लोक काही नाही करत, नुसते बसून सुनांच्या चुगल्या करतात. ते म्हटलं नाही असं काही नाही, प्रत्येकामध्ये टॅलेंट असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही नागपूरचे एक 40 गार्डन्स घेतले होते आणि 40 गार्डन मध्ये आम्ही घेतल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याशी म्हणजे संवाद साधला तेव्हा मला दिसलं लोक सुंदर गात होते, नाच करत होते, कोणी गाणं म्हणणारं होतं, कोणी छान एखादं लिहिणारं होतं, कोणी वाचून दाखवणारं होतं. पण कसं होतं की जेव्हा आपण अशा लोकांमध्ये जातो, समाजात जातो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखं आनंदित आहे जगात कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही जग पाहाल तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते. आणि जोपर्यंत आपण

0: आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही.
1: अगदी बरोबर आहे सीमते. तसंच बघा ना, आता आधुनिक युगात बरेच असे गॅझेट्स असतात की वाढत्या वयाबरोबर त्या लवकर आपल्याला आत्मसात केल्या जात नाही, आणि मग एक तर दुसऱ्यांचा आधार घेणं असतं किंवा ती गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं असतं, असं होतं बरेचदा. आणि केव्हा केव्हा अशी वेळ येते की मला हे आता काही जमणार नाही म्हणून मग त्यातनं मन काढलं जातं, कारण काही काही नवीन गोष्टी लवकर आपल्याला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की कधी कधी यामध्ये फसगत पण होण्याची शक्यता असते, आणि त्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टी कशा हाताळायच्या?
0: खूपच म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. ही म्हणजे कसं आपण म्हणतो नीड ऑफ द आर आहे, म्हणजे प्रत्येकाला याच्यामधून जावं लागतं. कारण की आज सगळ्यांजवळ गॅझेट्स आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता जसा मोबाईल आहे, तर मोबाईल वरूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्या वेळाचे की नाही नाही मला येत नाही, मी करत नाही, मी मोबाईलला हात लावत नाही, मी हिरवं बटन आणि लाल बटन दोनच वापरते, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप खूप असा अभिमान वाटतो. पण माझं हे म्हणणं आहे की 2 वर्षाचा मुलगा मोबाईल चालवतो, तर आपण निश्चितच मोबाईल वापरू शकतो. आता ती टेक्नॉलॉजी कशी आहे? ती टेक्नॉलॉजी सोपी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी शिरावं लागेल आणि ती टेक्नॉलॉजी पाहावी लागेल. आता त्याच्यासाठी सोपा उपाय मी सांगते. आपल्या घरी जर आपली नातवंड असतील तर त्यांना खूप आवडतं शिकवायला आजी आजोबांना की मी माझ्या आजीला हे शिकवलं, मी माझ्या आजोबांना हे शिकवलं, आणि त्यांच्याकडनं तुम्हाला शिकण्यात काही कमीपणा वाटत नाही. एखाद वेळ आपल्या मुलाशी किंवा मुलीशी शिकण्यामध्ये कमीपणा वाटेल, पण नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे एक ते आहे. दुसरी गोष्ट की जर आपण जसं जग चाललं आहे त्यांच्या बरोबर नाही जाणार तर आपण मागे राहू, आणि आपण जर मागे राहू तर आपण काही दिवसांनी असं होईल की डिजिटल जर आपल्याला नाही आलं तर आपल्याजवळ डिग्री असूनही आपण निरक्षर राहू. पण आपल्याला असं वाटतं की नाही मी शिकलेली आहे मला हे आलंच पाहिजे. हा म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळात असं चालणार नाही आणि शिकणं काही कठीण नाही. ऑलरेडी मी म्हटलंय की शिकणं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपलं काय म्हणतो आपण मोटिवेशन जे लेवल असतं ते तुमचं हाय होतं, आणि मोटिवेशन लेवल हाय होतं तर आपण अजून शिकायला आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून मी प्रवृत्त होतो. आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण पण येऊ शकतं.
1: खरंच. आणखी मला असं विचारायचंय की वाढत्या वयात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली किती महत्वाची ठरू शकते? कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूपच गरजेचं असतं हो ना. तर त्यासाठी काय करायला हवं? मग
0: सकारात्मक जीवनशैली, त्याला आजकाल खूप भर आहे पॉझिटिव्हिटीवर. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता जीवनशैली कशी आहे, माझं हे म्हणणं आहे की आपल्या जुन्या काळात, मी तुम्हाला नेते आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सकाळी लवकर उठतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तर आपण किती लवकर उठतो? जर मी वर्गात विचारलं, आमचं कॉलेज 7:30 असतं, मी मुलांना विचारलं की का तुला उठायला काय मोटिवेशन असतं, की तो म्हणतो मॅडम 7:30 कॉलेज आहे म्हणून उठतो.
1: अच्छा,
0: बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तुम्ही 5 उठू शकता, 6 उठू शकता, उठल्यानंतर एक लक्षात घेऊ की आपल्याला खूप शांत आणि चांगलं वाटायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो अल्फा वेव्स. अल्फा वेव्सचा अर्थ असा असतो की आपल्याला त्यावेळी काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला शांतपणे सकाळी उठायचं आहे, आपल्या अंगणात जायचं आहे किंवा बाहेर जाऊ शकतात. आपल्याला संस्कृतीचा जे देणगी आहे किंवा देण आहे की आपण सूर्याला नमस्कार करतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेवढ्या सकाळी लाल झालेला सूर्योदयाचा सूर्य तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या ब्रेनसाठी उत्तम आहे. आणि तुम्ही ते बघत असताना आणि त्याचे सूर्याचे दर्शन घेत असताना त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे एखादं गवत असेल किंवा काही नसेल तर माती असेल, वाळू असेल, त्याच्यावर जरी तुम्ही चालता तरी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतं. जर असा तुम्ही वेळ तुमचा वाटून घेतला 10-10 मिनिटं, त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं जे काही करत असाल एक्सरसाइज

0: एक्सरसाइज करत असाल 45 मिनिटं तुम्ही नका घेऊ चहा आणि फक्त आणि फक्त स्वतः बरोबर राहा आणि मग तुम्ही पहा की तुमची दिवसाची सुरुवात किती सुंदर होते.
1: खरंच
0: आपला विचारच बदलतो कारण की आपण एक वेगळा अनुभव सकाळी घेतलेला असतो. त्यांना एक सिग्निफिकन्स आहे. प्रश्न असा आहे की आपण नुसतं पॉझिटिव्हिटी म्हणतो पण आपल्याला त्याची सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण अल्फा मोड मध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. तुम्हाला जशी हवी असेल सुरुवात करा. आणि जेव्हा तुमचा दिवस मावळतो आणि आता मला जायचंय बेडवर, मला झोपायला जायचंय, त्याच्या एक तास आधी पण तुम्ही स्वतःच्या बरोबर राहा. आणि मग तुम्ही पहा जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे काही म्हणत असतो, तुम्ही विचार करून पहा की आता मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, माझं हे काम राहून गेलं, आणि बघा तुमचं 8 दिवसात काम नाही झालं तर निश्चित तुमचे काम होते.
1: खरंच खूप छान. तर सीमा पागे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आरोग्य संवाद या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर सीमा पागे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि रुग्णांच्या हानीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृती करण्याच्या योजना या दिवशी तयार करण्यात येतात. मैत्रिणींनो, रुग्णांना उत्तम सेवा देणं, रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देणं या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलली जातात. होणारे आजार, वेळेवर निदान आणि उपचार याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्व अधोरेखित केलं जातं. मैत्रिणींनो, दिनविशेष याविषयीच असतात, त्या दिवसाचं महत्व ओळखून त्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. आता गणेशाचं आगमन झाल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यातून अनेक महत्वपूर्ण विषय हाताळले जातात. मैत्रिणींनो, सण उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि आनंदाचे क्षण नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीसोबत समाजाला काहीतरी चांगलं देण्याची संधीही देतात. ह्या आपल्या विविध उपक्रमातून आपल्याला नक्कीच समजलं असेल. तेव्हा परंपरेचा सुगंध जपत आधुनिक विचारांची ज्योत पेटवूया. स्त्री सन्मानाचा स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक एकतेचा संकल्प अशा सकारात्मक विचारांनी यावेळचा गणेशोत्सव साजरा करूया आणि ऐकूया कार्यक्रमात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, सध्या आल्हाददायक वातावरण आहे. छान हिरवीगार झाडी, रंगीबिरंगी फुलं पाहताना मनाला आनंद होतो. हाच आनंद प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या घरात सुद्धा एक छोटी बाग आपण तयार करतो, त्याची काळजी घेतो आणि जेव्हा त्या झाडांना फुलं फळं लागतात ना, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मातीशी नातं जोडताना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. अंगणातील हिरवाई, पानावरचे दवबिंदू आणि आपल्या हाताने लावलेल्या रोपट्यांची वाढ, हीच तर परसबागेची खरी श्रीमंती म्हणावी ना. अनेक मैत्रिणी घरातील एका कोपऱ्यात छान झाडी लावतात, अंगणात बाग तयार करतात. अशा निसर्गप्रेमी मैत्रिणींशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. चला तर ही इच्छाही पूर्ण करूया. निसर्गप्रेमी मैत्रीण जयश्री राठोड यांच्याशी स्वाती तुपकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. विषय आहे माझी परसबाग.

0: आरोग्यदायी परसबाग. मैत्रिणींनो, आज याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जयश्री राठोड. परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. आपल्या बागेत झाडं, फुलझाडं, फळझाडं, कधी शोचे झाडं असतात, कधी आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि या सगळ्या प्रकारच्या झाडांचा आपल्या परसबागेत आपण समावेश करायलाच हवा. आणि आज ही परसबाग जयश्री त्यांनी खूप छान अशी फुलवलेली आहे, ती त्यांच्या गच्चीमध्ये, आणि त्यातून त्यांनी आरोग्य संपन्न असा त्यांचा परिवार तयार केलेला आहे. आणि याविषयीच आपल्याला माहिती देण्याकरता त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांनी आपल्या घरची परसबाग फुलवण्यासाठी काय काय केलं आणि आपणही त्याविषयी काही करू शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि यातून आपण सुद्धा आपली परसबाग तशीच फुलवू शकणार आहेत. तर सुरू करूया. जयश्रीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तर जयश्रीताई, हे सांगा की तुमची परसबाग खूप छान अशी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत?
1: हा, आम्ही मनीषनगरमध्ये राहतो, एअरपोर्ट पासून फक्त 5 मिनिटं अंतर.
0: हा.
1: आणि तिथे जमिनीवर नाहीये, जमिनीपासून 50 फुटावर आहे, स्लॅबवर आहे आमच्या टेरेस गार्डनिंग.
0: अच्छा.
1: आणि फक्त 1150 स्क्वेअर फूट जागा आहे, त्यामध्ये जिना आला, लिफ्टची जागा पण आली. त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कसं लावता येईल हाच आमचा हेतू होता. आणि हे परसबाग करताना आम्ही आमच्या कुटुंबातल्या सगळेजण सहभागी होतो. माझे मिस्टर, 2 मुली आहेत, 1 11वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांचा पण खूप सहभाग चांगला असतो. तसं ते 6वी 7वीपासूनच आमच्या सोबत काम करतात परसबागेत. तसं जवळपास 10 वर्षापासून झालं आम्ही ती बाग फुलवत असतो. तिथं आता जवळपास 130 प्रकारचे झाडं आहेत, त्यात फळभाज्या आल्या, फुलांचे आले, शोचे आले, फळांचे आले, वेलवर्गीय आले, रूटवर्गीय आले, असे सर्व प्रकारचे आमचे कमीत कमी वर्षभरात 10 महिने जेवढं पुरेल आम्हाला भाजीपाला, हा सगळं भाजीपाला आम्ही तिथेच घेतो.
0: अरे वा, पण एवढ्या कमी जागेत हे कसं काय शक्य झालं?
1: आम्ही त्या जागेचं तसं नियोजन केलं.
0: अच्छा.
1: फक्त झाडच आहेत असं नाही, 4 लोकांना एकाच वेळेस फिरता येईल असे वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहे, आणि तिथे 4 लोकांना एकाच वेळेस योगा करता येईल हे पण बनवलेलं आहे. आणि त्याच जागेमध्ये आम्ही वांगे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची ह्या सगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत, आलू आहे,

0: हळद आहे, तीन प्रकारची हळद आहे आमच्याकडे, काळी हळद, पिवळी हळद, पांढरी हळद. तिथे ज्वारी आहे, ज्वारीचा हुरडा बनवतो आम्ही.
1: अरे वा.
0: आणि हंगामी पिकं पण घेतो आम्ही. आता खरीप हंगाम आहे, खरीप हंगाम जे जे पिकं येतात ते पूर्ण लावतो आम्ही. आणि रब्बी हंगामात जे येतात, गहू, हरभरा, मका, टाळकी ज्वारी, बळी ज्वारी म्हणतात तिकडे, या सर्व प्रकारची आम्ही पिकं घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यावर येणारे, गर्मी सहन करणारे, म्हणजे मेथी आहे, पालक आहे, चवळीची भाजी आहे, हा सर्व प्रकार आम्ही तिथे वर्षभरात जवळपास 3 वेळेस पीक घेतो.
1: खूप छान.
0: आणि आम्हाला मार्केटमधून काही विकत आणायची गरज नाही 10 महिने कमीत कमी. आणि उन्हाळ्याचे जे 2 महिने उरलेले आहेत त्यामध्ये मिक्स डाळी खातो आम्ही, म्हणून आमच्या हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रकार ते जैविक करतो आम्ही.
1: अच्छा.
0: तिथं पेस्टिसाइड बिलकुल नाही. तिथल्या जो वेस्टेज निघतो, पालापाचोळा आहे, काळी कचरा आहे त्याचा, त्याचा आम्ही तिथेच खत बनवतो, मटका खत म्हणून. आणि वर्षात एकदा आम्ही पाणी प्यायसाठी उन्हाळ्यात मटका घेतोच, तर उन्हाळा संपल्यानंतर ते मटका खतासाठी वर उपयोगी आणतो आम्ही. आणि तो तेच खत आम्ही झाडांना वापरतो. तिथे सर्व प्रकारचा भाजीपाला आहे.
1: खूप छान.
0: आणि फळं पण आहे तिथे, चिकू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, निंबू आहे. जवळपास आम्ही 5 वर्षापासून झालं निंबू खातो तिथले. आणि निंबू इतके लागतात की आम्हाला घरी लोणचं होते, खायला होते, आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण देत होते.
1: खूप छान. जयश्रीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं की असं डोळ्यासमोर तर अशी मोठी शेती आली माझ्या. पण तुम्ही फक्त 1100 स्क्वेअर फीट मध्ये इतकं छान परसबाग तुमची फुलवलेली आहे. पण तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली, तुम्ही कधीपासून करायला लागले ही गोष्ट?
0: हे आवड तर आम्हाला जवळपास अगोदरपासूनच आहे. यापूर्वी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेझरीला राहायचं, ज्योती तालुक्यामध्ये, आदिवासी दुर्गम भाग आहे. तिथे आम्ही जमिनीवर करायचं, घराच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथे जमिनीवर करायचं. पण आता तिथून इथं आम्ही आलो, यानंतर आता इथे जमीन नाही, तसंही आम्ही भूमिहीन आहोत. त्याच्यामुळे आता इथे त्यातल्या त्यात दररोज वेगवेगळ्या आजाराचे जे प्रकार पाहायला मिळत आहेत. आपण टीव्ही बातमीत ऐकतो, न्यूज मध्ये ऐकतो, किंवा हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत, दररोज गच्च भरून चालले दवाखाने.
1: हो ना.
0: म्हणजे इतके हेल्थचे प्रॉब्लेम असताना हे सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात, आजूबाजूच्या वातावरणामुळे जे हेल्थचे जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण काय करायला पाहिजे हेल्थसाठी. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही वर गच्चीवर आमच्या त्याचं नियोजन करायचं ठरवलं सगळ्यांनी. 2 मुली आणि आमचे मिस्टर, सगळ्यात जास्त आमच्या मिस्टरचा वाटा आहे त्यात. आम्ही त्यांना खूप म्हणजे सहकार्य करतोच. तर तिथे आम्ही भाजीपाला लावायचं ठरवलं, वांगे, टमाटर, गोबी, जे आपल्याला आवश्यक आहे, चोळीच्या शेंगा, चोळीची भाजी, हे सगळं प्रकार आम्ही लावायला सुरुवात केलं. मग त्याचसोबत तिथे पेस्टिसाइड मारायचं नाही आणि किंवा खत वापरायचं नाही हे ठरवलं, आणि जैविक करायचं ठरवलं. तेव्हा मग आम्ही कीटनाशक म्हणून निंबोळी अर्क मिळतो मार्केटमध्ये, ते टाकायचं ठरवलं. आणि जुन्या काळामध्ये शेतीत वाडी लावायची मिरचीची वगैरे, मिरची किंवा टमाटर, वांगे थोडेसे लावायचे, अजूनही लावतात गावामध्ये. तर त्या वाडीच्या भोवती झेंडूची फुलं लावतात. झेंडूची फुलं कीटकांना आकर्षण करतात, पिकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं आम्ही खूप सारे झेंडूचे फुलं लावायचं, म्हणून आमच्या पिकावर कीट यायचं नाही, कीट नियंत्रण व्हायचं आणि ते हेल्दी पीक राहायचं. हेल्दी पीक आहे म्हणजे त्यांना कीट येणं शक्यच नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं, त्या दिवशी आले होते आमच्याकडे आकाशवाणीची टीम, तर प्रत्येक प्लांट, जवळपास आमच्याकडे 130 व्हरायटी आहे, 800 च्या वर प्लांट आहेत तेवढ्या जागेत, तर प्रत्येक प्लांट हेल्दी आहे. झाड हेल्दी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो, आणि तिथून भाजीपाला जे मिळतो तो आम्हाला हेल्दीच मिळेल.
1: अगदी. खूप छान. बघा ना, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर, मुली पण तुम्हाला सहकार्य करतात, की तुम्ही सगळ्या एकमेकांना सहकार्य करता, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचं कुटुंब रंगलाय परसबागेमध्ये. खूप छान जयश्री.
0: एवढंच नाही, आमच्या 2 मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत, ज्या शाळेत आहेत, तिथे अगदी अभ्यासात टॉपर आहेत. दोघींना पण ट्युशन नाही, पण बिना ट्युशन 88% मार्क आहेत 10वीमध्ये, 100 पैकी 99 आहेत. छोट्या मुलींना 100 पैकी 100 आहेत. त्या शाळेमध्ये टॉपर आहेत. आणि आमच्यासोबत जेव्हा परसबागेत ते राहतात, ते सर्व त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांनी वसंत बहार नावाची पुस्तक लिहिली परसबागेवर, आणि त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, त्या

0: पुस्तक लिहून थांबले असं नाही, त्यांनी स्टेट लेवलवर त्याचं सादरीकरण पण केलं.
1: अच्छा.
0: आणि अग्रोविजन होते तिथं जवळपास त्यांनी 4 वर्षापासून स्पीकर म्हणून पण जातात आमच्या मुली, आणि ह्या परसबागेवरच तिथं प्रेझेंटेशन करतात.
1: खूप छान जयश्रीताई. म्हणजे तुम्ही बघा, जसं एखाद्या बाळाला आपण वाढवतो तसंच तुम्ही झाडांना वाढवलं आणि तुमच्या मुलींना पण तेवढंच छान पद्धतीने तुम्ही तयार केलेलं आहे आज. बरं, आता थोडंसं आपण परसबागेकडे वळूया की सीझनप्रमाणे जर भाज्या फळभाज्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने घेता मग?
0: आता खरीप पिकामध्ये जे आहे, आता पावसाळ्यामध्ये पालक जास्त येत नाही, त्याला पाणी खूप कमी पाहिजे, म्हणून आता पालक आम्ही थोडं घेतो.
1: अच्छा.
0: बिलकुल थोडं. पण आता टमाटर आहे, वांगे आहे, मिरची आहे, गोबी आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी, 3 प्रकारची मिरची आहे आमच्याकडे. शिमला मिरची आहे आणि भजे करायची जी ढबोळी मिरची म्हणतो ते पण आहे. मका आहे, काकडी आहे आमच्याकडे, कारली आहे, दोडकी आहे, दुधी आहे, भोपळा आहे, आता आलू आहे आता लावलेले आमच्याकडे, गाजर आहेत लावलेले, फळं पण भरपूर आहेत. आणि एवढंच नाही तर वनौषधी पण आमच्याकडे आहेत, शतावरी आहे, गुंज आहे, कोरफड आहे, गुळवेल आहे, हे पण आहे आमच्याकडे.
1: भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत तुमच्याकडे. आणि बघा, आपण जसं घरामध्ये प्रत्येक वस्तूचं नियोजन करतो की ही वस्तू तिथेच ठेवायची, तर तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये असं करता का की हे झाड कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे पण नियोजन असेल काहीतरी त्याचं?
0: हा, तसं नियोजन केलंय. पण काही झाडांना सूर्यप्रकाश कमी लागतो, काही झाडांना जास्त लागतो, त्याप्रमाणे आम्ही झाडांचं नियोजन केलेलं आहे. खूप ज्याला सूर्यप्रकाश लागते ते जास्त उन्हाकडल्या साईडला आहेत, म्हणजे त्याला सकाळी सकाळचं कोवळं ऊन सफिशियंट आहे, ते झाडाचं पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही घरात पण तसं नियोजन करतो. आमच्याकडे अल्युमिनियमचे भांडे बिलकुल मिळणार नाहीत, ना बनवण्यासाठी, ना खाण्यासाठी, ना साठवणुकीसाठी. अल्युमिनियम प्रकार आमच्या घरात नाहीच. फ्रीज मध्ये कधीच पाणी ठेवत नाही आम्ही, उन्हाळ्यामध्ये मडक्यामधलं पाणी पितो, आणि बाकीचे जे दिवस आहेत ते रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवतो आणि दिवसभर ते पाणी पितो. रेग्युलर मीठ आम्ही घेत नाहीत. आयोडीनसाठी वर्षातून 2 वेळेस फक्त 2 महिने घेतो आम्ही आयोडीनचं मीठ, नाहीतर सेंद्रिय नमक घेतो आम्ही.
1: अच्छा.
0: असे म्हणजे घरात पण आम्ही त्याचे वेगवेगळे हे केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे.
1: म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब म्हणजे एक आरोग्यपूर्ण असं कुटुंब आहे ज्यातून सगळ्यांनी असं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, तर असं तुमचं कुटुंब आहे. खरंच खूप छान जयश्रीताई. तुम्ही म्हणता पेस्टिसाइड वापरत नाही किंवा खतं पण तुम्ही वापरत नाही, मग तुम्ही फवारणी कशी करता? तुम्ही घरगुती फवारणी कशी काय तयार करता हे पण सांगू शकता?
0: हा, आम्ही फवारणी शक्यतोवर करत नाही.
1: हा,
0: जेव्हा झाडाचं जेव्हा लावतो आम्ही तेव्हा त्याला एकतर बीज प्रक्रिया करतो.
1: हा,
0: जेव्हा छोटे झाड असतात तेव्हा आम्ही निंबोळीचा अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: त्याही अगोदर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही माती खालीवरी करतो त्यात गांडूळ खत, शेण खत आणि आमचं जे तयार केलेलं पालापाचोळ्याचं खत आहे ते सर्व मिक्स करून टाकतो, त्यामुळे झाड हेल्दी होतं, त्याच्यावर कीड शक्यतोवर येत नाही. जर चुकून येण्याचा प्रकार दिसला असता ते निंबोळी अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: तिथं औषधीचा प्रकारच नाही.
1: अच्छा. आणि जे घरी आपल्या निघतं, कधी भाज्यांचं देठं निघतात, फळांचे सालं निघतात, त्याचा पण उपयोग करतात?
0: हो, आम्ही ते मटका खत जे म्हणतो ना, त्यामध्ये आम्ही ते सगळं वेस्टेज टाकतो आणि जवळपास त्याचे एक प्रकार आहे करण्याचा, तर तसं केल्यानंतर जवळपास ते 45 ते 50 दिवसाच्या आत ते एकदम व्यवस्थित खत तयार होत जातं आणि तेच टाकतो आम्ही झाड.
1: अच्छा. आणि जयश्री, ते आणखी एक विचारायचं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गच्चीवर परसबाग कशी काय तयार करायची, कारण की पाणी मुरू शकतं स्लॅबमध्ये किंवा मग पाणी खाली झिरपू शकतं, तर अशा वेळी मग काय सांगाल तुम्ही?
0: हा, तो प्रकार आहेच. शक्यतोवर आम्ही काय करतो, दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्या अगोदर म्हणजे मेच्या शेवटी लाल कलरचं एक कलर मिळतो, त्यामध्ये आम्ही फिक्सिट टाकतो, बाकी सगळ्या कुंड्या थोडंफार इकडे तिकडे हलवून एक वेळेस पेंट करून घेतो.
1: अच्छा.
0: आणि हे परसबाग तयार करण्याच्या अगदी पूर्वी आम्ही ते पूर्ण वॉटरप्रूफिंग करून घेतलेलं आहे.
1: अच्छा.
0: तर आता दरवर्षी थोडं थोडं ते लाल कलरमध्ये वॉटरप्रूफिंग टाकतो आणि पेंटिंग करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंड्या ज्या असतात त्या कुंड्यातलं पाणी झाडाला आवश्यक आहे तेवढंच राहील आणि बाकीचं निघून जाईल असं पण करतो आम्ही. कुंड्यांना खालून छिद्र पाडलेले आहेत आणि ते आवश्यक आहे झाडांच्या मुळींसाठी, ऑक्सिजनसाठी. आणि त्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे टाकतो आम्ही बुडाला. एक छोटासा थर तुकडे टाकल्यानंतर मग माती भरतो, मग झाडाची लागवड करतो. म्हणजे आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं झाडाजवळ मातीत राहील आणि बाकी सगळं निघून जाईल. आणि स्लॅबवर आमच्या 2 ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे.
1: अच्छा.
0: अनावश्यक पाणी पूर्ण निघून जातो,
1: निघून जातं,
0: त्याच्यामुळे पाणी थांबून राहण्याचा प्रकारच होत नाही.
1: म्हणजे
0: असं नियोजन करावं लागेल.
1: खरं आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की

0: इच्छा तिथे मार्ग जर आपल्याला इच्छा असेलच करायची तर आपण काही ना काही मार्ग शोधतोच. नाहीतर असंच म्हणतात प्रत्येक जण नाही बाबा गच्चीत नाही लावू शकत झाडं कारण पाणी खाली जातं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं
1: गच्चीवरच केलं पाहिजे असंही नाही. काही लोकांकडे गच्ची पण कमी असते.
0: हा
1: कोणाच्या घरी बाल्कनी असते. बाल्कनीत आपण दोन चार झाडं लावू शकतो. दोन तीन वांग्याची झाडं लावू शकतो. टमाटरचे लावू शकतो. वेलवर्गीय लावू शकतो. बाल्कनीत पण लावू शकतो आपण.
0: कुठेही लावू शकतो.
1: कुठेही लावता येईल. फक्त इच्छा पाहिजे.
0: इच्छा पाहिजे.
1: आणि त्यातल्या त्यात मला महिलांना हे सांगायचं आहे की घरात जर महिला सक्रिय राहिली ना कुटुंब अगदी हेल्दी आणि सक्रिय राहते.
0: हे खूप छान कारण की जर आपल्या बागेमध्ये फळं असतील भाज्या असतील तर लगेच आपण जाऊन तोडू शकतो आणि ताजी ताजी भाजी आपण खाऊ शकतो. खरंच त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
1: आणि त्यातल्या त्यात आम्ही परसबागेत जेव्हा फिरतो तेव्हा माझे मिस्टर आणि आम्ही फिरताना एक गाणं तयार झालं आमचं.
0: अरे वा.
1: ते एक गाणं मी म्हणून दाखवते. त्याचे एक कडवं म्हणून दाखवते.

0: वा खूप छान असं आरोग्य गीत आपण याला म्हणू शकतो. खूप छान जयश्री, ते खूप छान गाणं लिहिलं तुम्ही. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि ऑर्गॅनिक भाज्या खाता, ऑर्गॅनिक फळं खाता, ते सुद्धा घरचं सगळं, त्याच्यामुळे खरंच आरोग्य चांगलं राहतं. आणि यातून आपल्या मैत्रिणी नक्कीच प्रेरणा घेतील, त्या सुद्धा आपल्या बागेमध्ये आपली परसबाग तयार करतील. जागा नसेल तरी सुद्धा थोड्याशा जागेत का होईना ते आपण लावू शकतात. बरं जयश्री, ताई तुम्ही इतकं छान तुमची परसबाग तयार केलीत, पण आणखी तिला वाढवण्याचा तुमचा काही विचार आहे का?
1: हा, आमचा विचार आहे तसा, आमच्या परसबागेचं टॅगलाईनच आहे, परसबाग ज्यांच्या घरी आरोग्य तेथे वास करी. आता आम्ही तर सुरुवात केलीच आहे, छोट्या का प्रमाणात होईना ते आमचं विश्व आहे. कारण वर गेल्यानंतर आम्हाला निसर्गाशी संवाद साधता येतो. आता शहरामध्ये चांदण्या दिसणं मुश्किल आहे लाईटिंगमध्ये, पण आम्ही रात्री जेव्हा परसबागेत जातो वर, तेव्हा अगदी चांदण्या पाहायला मिळतात. आम्ही कोजागिरी वरच तयार करतो, कोजागिरीच नाही, कधी एखाद्या वेळेस आम्हाला वाटलं की वर भाजीपाला जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, वरच झोपायचं, वरच जेवण करतो, वरच झोपतो, अगदी परसबागेत खूप आनंद घेतो. ह्या धक्काधक्कीच्या काळामध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहण्याचं जे आमचं ठिकाण आहे परसबाग आहे. तसं आमच्या भगिनी करू शकतात जर त्यांनी मनावर घेतले ना, तर सगळ्यांना करता येऊ शकते. थोडासा प्रयत्न करायची आवश्यकता आणि थोडासा वेळ द्यायची, सुरुवातीला वेळ द्यावा लागेल, नंतर काही खूप त्याला फक्त मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि अपेक्षा पण आहे की काही लोकांनी हे करायला पाहिजे. काही लोकांना पाहण्याची इच्छा असेल तर अवश्य आहे, स्वागत आहे आमचं परसबागेत, त्यांचं पाहू पण शकतात. आणि यानंतर आमची ही पण अपेक्षा आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांच्या सोबतीनं काय करता येईल, झाडं लावणे म्हणा, परसबाग वाढवणे आहे शाळा शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये, गावांमध्ये. परसबाग वाढवल्यानंतर हेल्थ कसं चांगलं राहील मुलांचं, महिलांचं, एकंदरीत कुटुंबाचं, याबद्दल पण आम्ही नियोजन करत आहोत आणि पण ते करण्याची पण इच्छा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जर सहकार्याने ते केलं तर व्यवस्थित होऊ शकतो.
0: खूप छान जयश्री ताई, म्हणजे तुमची ही संकल्पना जी आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुम्ही समाजामध्ये सुद्धा नेलीत आणि इतरांसाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. तर मैत्रिणीनो नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा. आणि जयश्री ताईंनी जी परसबाग त्यांच्या घरात फुलवलेली आहे ती बघायला सुद्धा आपण नक्की जायचं आहे, बरं का? चला तर जयश्री ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या परसबागेविषयी खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: जयश्रीताई तुम्ही तर खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहताच आणि आरोग्यदायी असं जीवन जगता, तर तुम्हाला संगीताची पण आवड असेलच, कारण संगीत म्हणजे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे सांगा.
1: मला मराठी गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना हे गाणं आवडतं.

मैत्रिणींनो, आताच आपण माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सण उत्सवांचा आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आए, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
0: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून

0: सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहितीये की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये, तसंच स्वयंसेवी संस्था

0: संघटनांतर्फे मुक्ती दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिर, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल, तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यू आर कोड भीम ऍपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या

0: इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय. तर एटीएफचं निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषाहार महिना म्हणून साजरा केला जातो. सुंदर दिसण्याबरोबरच तंदुरुस्त राहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच जगभरात राष्ट्रीय पोषाहार महिना या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते, जनतेला शिक्षित केलं जातं. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, अॅनिमिया आणि वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक, ताजा आणि पौष्टिक अन्नाचं जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हाही एक महत्वाचा उद्देश. आणि म्हणूनच 1982 साली तत्कालीन केंद्रीय सरकारद्वारे पहिल्यांदा या अभियानाला सुरुवात झाली. आणि इतकंच नाही तर हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून खाद्य आणि पोषण बोर्डच्या जवळजवळ 43 महिला आणि बाल विभाग, स्वास्थ्य आणि विविध एनजीओज पूर्ण देशभर सक्रिय कार्यरत आहेत. मित्रांनो, या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या प्रतियोगितांद्वारे, सेमिनार्सद्वारे पोषक आहाराविषयी जनजागृती केली जाते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे कोणती आहेत किंवा काय खाल्ल्यामुळे आपल्याला कुठले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात या सगळ्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. सकस आहार आणि निरोगी जीवन हेच समृद्ध भारताचं समर्पण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा या पोषण महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आहाराची भेट देऊयात.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवण कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी समृद्धी शिंगमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, वेध घेऊया तर लक्षवेधक घडामोडींचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. भारतानं आता स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी अलीकडेच अहमदाबाद इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात ही महत्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावित अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलला म्हणजेच पहिल्या भागाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हे केवळ भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील आणखी एक यश नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, या स्वदेशी अंतराळ स्थानकामुळे भारताला अंतराळात दीर्घकाळ संशोधन करण्याची संधी मिळेल. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेता येईल. मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम अभ्यासता येईल आणि भविष्यातील दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळवता येईल. भारताची ही अंतराळ झेप केवळ वैज्ञानिक प्रगतीची नाही तर देशाच्या आत्मविश्वासाची आणि भविष्यातील स्वप्नांचीही झेप आहे. मित्रांनो, अंतराळ क्षेत्राप्रमाणेच भारतानं सौंदर्य स्पर्धेतही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. कारण केरळची 19 वर्षीय काझिया लीज मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. अलीकडेच जयपूर येथील झी स्टुडिओ मध्ये झालेल्या शेवटच्या फेरीत तब्बल 52 स्पर्धकांमध्ये

0: मधून काझी याची विजेती म्हणून निवड करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावणाऱ्या मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लीज मिझोला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा मुकुट प्रदान केला. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2026 म्हणून काझिया लीज मिझो नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष नोव्हेंबर मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे लागले आहे. काझिया लीज मेजोचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचं परिणाम नाही तर भारताच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. मित्रांनो, यंदाच कर्नाटकातील म्हैसूर इथं राष्ट्रीय आदिवासी भाषा आणि संग्रहालय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धोरणकर्ते भाषाशास्त्रज्ञ अभ्यासक तंत्रज्ञ तसंच आदिवासी समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. संमेलनातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे सुधारित आदिवानी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म iOS ॲपसह उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये 5 नवीन भाषांचाही समावेश करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अधिकृत AI बॉट जागो देखील सुरू करण्यात आला होता. या AI बॉटच्या माध्यमातून आदिवासी कल्याणकारी योजना विविध उपक्रम संबंधित माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील आदिवासी भाषांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं या संमेलनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं. मित्रांनो, स्लोव्हाकियामध्ये पार पडलेल्या U20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं 68 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. शेवटच्या सामन्यात तिची चीनच्या चेनलिंग सॉंग सोबत अटीतटीची लढत झाली. हा सामना सॉंगनं 2-1 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे मानसीला दुसऱ्या स्थानकावर समाधान मानावं लागलं आणि तिला रौप्य पदक मिळालं. तसंच महिलांच्या 57 किलो वजनी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात तन्वी गुंदेश मगदुमनं कॅनडाच्या अग्निया क्राकोटस्काचा 10-4 असा पराभव केला आणि या विजयासह तिनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर 59 किलो वजनी गटात कोमलनं हंगरीच्या एडा बालासचा 5-2 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीतील नागी कानिझा इथं झालेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणेश सोबत इस्रायलचा ग्रँडमास्टर ओर ब्रान्स्टीन, युक्रेनचा ग्रँडमास्टर आंद्रेई वोलुकिटिन आणि भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन यांनीही 7 गुण मिळवत पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधली. पण प्रणेशचे टाय ब्रेकचे गुण सरस ठरले आणि त्याच्या नावावर कानिझा ओपन 2026 च्या विजेतेपदाची मोहर उमटली. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाच्या या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत समृद्धी शेणमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत ऐकूयात व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता अनुभवाचे बोल या मालेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण शिक्षण पूर्ण करतो, हातात पदवी येते, ज्ञान असतं, पण तरीही जेव्हा नोकरीच्या मुलाखतीची वेळ येते, ग्रुप डिस्कशन असो किंवा प्रत्यक्ष व्यवहारात स्वतःला सिद्ध करायचं असतं, तेव्हा बऱ्याचदा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो किंवा आपण मागे पडतो. असं का होतं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवा पिढीनं मुलाखतींना सामोरं जाताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि

0: मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे आदरणीय प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप भराडे सर यांना. सर, तुम्हा दोघांचंही अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार
0: दीपक सर. सगळ्यात आधी आम्हाला सांगा की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुण पिढीसाठी याचा नेमकं अर्थ त्यांनी काय घेतला पाहिजे.
1: व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वाशी संबंधित जी काही कौशल्य, जो काही डेव्हलपमेंटचा भाग पर्सनॅलिटीशी जुळलेला असतो, तो सर्व विकसित करणे म्हणजे त्याला बाह्य रूप असू शकतं. जे मी तुम्हाला कसा दिसतो, कसा मी स्वतःला सादर करतो, माझी देहबोली कशी आहे, आणि आंतरबाह्य म्हणजे माझा वागणूक, माझी वर्तणूक, माझे परस्पर व्यक्ती संबंध इतरांशी कसे आहेत, याचा सारासार विचार करून प्रत्येक तरुणाने आपल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास घडवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो व्यक्तिमत्व विकास.
0: पण जर एखादा तरुण त्याला जर कुठे नाकारलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं की तू अजून काहीतरी कमी पडतोयस, तर म्हणजे काय नेमकं त्यात होतंय.
1: मला तर वाटतं याचं उत्तर जे मी आता हळूहळू शोधत शोधत या निष्कर्षाला आलो आहे की तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तुमची सुरुवात अर्धी झालेली समजा.
2: कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे.
0: नक्कीच.
2: मुळात म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली प्लेस करू शकले पाहिजे समोर.
0: दिलीप सर, जसं तुम्ही आता म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही एक स्वतःची तुमची एक फर्म आहे ज्याच्या तुमच्या अंडर पण बरेच तरुण मंडळी काम करतात, तर जेव्हा तुम्ही कुठल्या तरुणाला निवडता, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा तुम्ही नेमकं कम्युनिकेशन स्किल्सवर भर देता की अजूनही काही मुद्दे आहे ज्याच्यावर?
2: बरेच मुद्दे असतात. बघा, एकतर त्याची कॉन्फिडन्स लेवल बघितली जाते, टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचं काय ते बघितलं जातं, अनुभव काय तो बघितला जातो, आणि अनुभवानंतर सुद्धा बरेचदा काय असतं की 5 वर्षाचा अनुभव असं सांगते व्यक्ती इंटरव्ह्यूला आलेली, पण मुळात त्यांनी 5 वर्षच काढलेले असतात. 5 वर्षात त्याचं तुम्ही जर टेक्निकल अनुभव जर गेज कराल किंवा गेस कराल जाल किंवा चेक करायला जाल तर तो आपल्या लक्षात येते की 1-1.5 वर्षाचा सुद्धा नसतो. तर बेसिकली काय आहे की काम करताना माणसाचं मन त्या कामामध्ये किती आहे. मला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर मी 5 वर्ष खरंच त्या कामामध्ये मन लावून काम केलेलं आहे का. जर काम मन लावून काम केलेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या अंगात त्या स्किल्स, म्हणजे मी त्याला ऍसिम्युलेशन म्हणतो, रक्तात कसं असतं ना, आपण म्हणतो की आमच्या रक्तात आहे ती गोष्ट, तर ते नॉलेज किंवा तो अनुभव जो आहे तो तुमच्या रक्तात असला पाहिजे, तर तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये ताबडतोब दिसतो. आता समजा एकदम फ्रेशर असेल तर कदाचित अनुभव नाही राहणार, पण ज्ञानाचं ऍसिम्युलेशन दिसेल, म्हणजे नॉलेज त्याला किती आहे. तर जर तो शिकताना मन लावून शिकला असेल तर त्याला निश्चित या गोष्टी येतील.
0: सर, तुम्ही आता फ्रेशर म्हणाले त्यावरनं मला एक प्रश्न आलाय की एखादा फ्रेशर असा असतो की ज्याला कदाचित ज्ञान कमी असेल पण त्याच्यात बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, तर तो कामी येतो का?
2: कामी येतो ना, त्याला घडवावं लागतं. कसं असतं, मी नेहमीच म्हणतो की बा जेव्हा एखादा नवीन मुलगा किंवा माणूस किंवा कोणी मुलगी म्हणा, आपण कामाला जेव्हा ठेवतो ती अपॉइंट होते आपल्याकडे, तर 60% इन्व्हॉल्वमेंट तिची असते किंवा त्याची असते आणि 40% एम्प्लॉयरची असते, तर त्याला आपल्या कंपनीनुरूप त्याला घडवावं लागतं. तर म्हणून म्हणजे एक्सपिरियन्स माणूस सोडून जाऊ नये असा प्रयत्न कंपन्यांचा का असतो, त्याच्यामागचं कारण ते असतं की एम्प्लॉयरची सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते की तो त्याच्यावर कष्ट करतो की हा माणूस व्यवस्थित घडावा, आपल्याला हवा तसा तो तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगत होतो की आता खास करून मला कोणावर टीका नाही करायची, पण आपण आता नवीन मुलं जेव्हा येतात तर त्यांना आपण हँड रिटन एक ऍप्लिकेशन करायला सांगितली तर ती सुद्धा नाही करतायत.
0: बरोबर.
2: इट इज सो पॅथेटिक. इंग्लिशमध्ये तर जाऊ, म्हणजे इंग्लिशमध्येही नाही आहेत, मराठीमध्ये सुद्धा नाही आहेत. तर मी माझ्याकडे, मी आय डोंट रिजेक्ट सच लॉट, पण त्यांना ठेवताना मी त्यांना रोज 10 वेळी शुद्धलेखन लिहायला लावतो.
0: अच्छा.
2: त्याच्याने त्यांचं एक तर लिखाण सुधारतं, अक्षरं सुधारतात, आणि काहीतरी आपण वाचतो आहोत ते सुद्धा त्यांना कळत जातं. तर टेक्निकल सब्जेक्टवर ते रोज 10 वेळी आमच्याकडे लिहितात.
0: पण सर, हा झाला इंटरव्ह्यूचा भाग, पण इंटरव्ह्यूच्या आधी पण बरंच शिक्षण असतं. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही हजारो मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, तर तुम्ही सध्या तरुणांमध्ये असे काय गोष्टी दिसतात आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी मुळात बोलते.
1: मुळात माझ्या मनात हा जो प्रश्न येतो आणि ते जे मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला की व्यक्तिमत्व विकास शब्दानंतर येतो आत्मपरीक्षण, म्हणजे असं की माझी बलस्थानं काय,

0: माझ्यामध्ये कमतरता काय आहेत आणि मला येणारी आव्हानं कोणती आणि अशा संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत का. त्याला अगदीच टेक्निकल भाषेमध्ये आम्ही त्याला SWOT म्हणजे स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे माझं मी करायचं असतं, हे कोणी मला सांगायचं नसतं. समजा याच्यामध्ये एखादा मुद्दा आहे की मला प्रभावीपणे समोरच्या समोर पुढे माझा मुद्दा मांडता येत नाही, तर त्या बाबतीमध्ये मला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं कमीत कमी शब्दात यावर मला जोर द्यायला पाहिजे आणि हे आत्मपरीक्षणातनं कळतं. मग आपल्याला संधी उपलब्ध कुठे आहे अशी संधी कोणी आणून देत नसतं, ती संधी शोधायची असते. यामध्ये सध्याची तरुण पिढी कमी पडते आणि म्हणून त्यांना अशा कार्यक्रमातनं अशा माध्यमातनं मार्गदर्शन मिळणं मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे.
1: बरोबर. कसं आहे ना, म्हणजे जीवनाची फिलॉसॉफी आणि जीवनातली सायकॉलॉजी या दोन गोष्टी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे आणि दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. म्हणजे जीवन जर तुम्हाला पुढे घडवायचं असेल तर माणसाने श्रद्धा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, चांगलपणा असायला पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे, जाणीवा असल्या पाहिजे, जागृत जाणीवा असल्या पाहिजे. म्हणजे ती जाणीव मग तुमची कामाबद्दल असो, व्यक्तीबद्दल असो, घरच्यांबद्दल असो, आईवडिलांबद्दल असो, मुलांबद्दल असो, मुळात माणसाची जाणीव जागृत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे तरुण पिढीने खरंच लक्षात ठेवावं की आपण जिथे कुठे कामाला जात असू किंवा घरात राहत असू तर इथे आपण सगळ्यांप्रती आपली जाणीव ठेवायला पाहिजे. भाऊ असो, बहीण असो, आई वडील असतील, जे कोणी असतील, तर जाणीवा जागृत जाणीवांची खरोखरच कमतरता आहे सध्या जे दिसतं. सध्या
2: जाणीव पण म्हणू शकतो किंवा याला भावना पण म्हणू शकतो.
1: भावना पण म्हणू शकतो
2: आपण. म्हणजे भावना कौशल्य असणं पण तितकंच महत्वाचं आहे असं
1: इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो.
2: येस येस. पण मग या सगळ्यात एक महत्वाचा शब्द आजकाल आपण ऐकतो आहे तरुण पिढीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जीवनात तो शब्द असतो तो म्हणजे स्ट्रेस. तर या शब्दाला कसं सामोरं जायचं?
1: स्ट्रेस वाढत जातो. मी तर म्हणेन की थोडासा जास्त बागुलबुवाच केला जातो स्ट्रेसपेक्षा. म्हणजे स्ट्रेस लेवल जर आपण म्हणू एक असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते 3-4 लेवलपर्यंत चाललं जातं. तर स्ट्रेस असतो ना माणसाला, नाही असं नाही, पण स्ट्रेसला ओव्हरकम करायची पुन्हा मी जसं म्हणतो मानसिकताच असली पाहिजे की मला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे किंवा मी ठरवीन की मला हे असं करायचं आहे, मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जसं आता दीपक म्हणाल की SWOT म्हणजे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड टास्क, याचं अनालिसिस करणं, दिस इज जस्ट ओव्हरकमिंग युअर स्ट्रेस. काय फक्त तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मग शांत राहण्यासाठी काय करायचं? तर मग डीप ब्रिदिंग एक गोष्ट आहे की जी तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, तर याच्याने तुमच्या स्ट्रेस कमी होतात. स्ट्रेस लेवल तुम्ही स्ट्रेसचं कौतुक करून स्ट्रेस कमी नाही होणार. किंवा मला खूप स्ट्रेस आहे, आई वडील कौतुक करतात की नाही नाही मुलाला डिस्टर्ब नाही करायचं, तो खूप स्ट्रेस आहे त्याला, असं नाही राहत ऍक्च्युली. माहितीये का, म्हणजे मुलगा जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याने पूर्ण फॅमिली स्ट्रेसमध्ये जाते. दिस इज व्हेरी डिट्रिमेंटल. म्हणजे अशा गोष्टी तर नकोच व्हायला ना. फेल्युअर हा काही स्ट्रेसचा विषय नाही होऊ शकत. म्हणजे फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ.
2: ते झाल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही.
1: तुम्ही पुढे कसे जाणार? तर स्ट्रेस येत असेल तर बेसिकली ते यायला नको, येत असेल तर तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावरच विचार करायला.
0: आणि या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर मला अत्यंत प्रकर्षाने तरुण पिढीमध्ये जे जाणवत आहे ते असं की समोरच्याला इतरांना ऐकण्याचीच वृत्ती नाही आहे. म्हणजे मी तर चांगली व्याख्यानं, चांगले मार्गदर्शक, चांगले भाषणं, मी याच्याबद्दल फक्त बोलत नाही आहे. म्हणजे जेव्हा संवाद साधायचा असेल तेव्हा संवाद साधायला तुम्हाला बोलावं लागतं आणि ऐकावं लागतं. ऐकण्याची म्हणजे लिसनिंग स्किल्स हळूहळू कमी होत चालले आणि ते जर लिसनिंग झालं नाही तर तुम्ही त्या कवचातून बाहेर कसे पडाल?
2: बरोबर.
0: तुम्ही जे स्वतःपुरतं वलय तयार करून गेलं त्याच्या पुढेकडे कसं जाल? आणि म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग हा एक त्याला सक्रिय श्रवण असं अगदीच उपयोगी.
2: सर, तुम्ही जसं पहिल्याच मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुणांसाठी काय महत्वाचा आहे, तेव्हा तुम्ही देहबोलीबद्दल बोलला होतात. तर देहबोली ही मुळातच कुठल्याही ठिकाणी कामी येते. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो की आपण जेव्हा इम्प्रेस करत असतो तेव्हाही कामी येते, इंटरव्ह्यू देत असतो तेव्हाही कामी येते, आणि प्रत्येक ठिकाणीच कामी येते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: असं एका तज्ञाने म्हटलेलं आहे की संवादाच्या प्रक्रियेमध्ये देहबोली ही 60% अधिक संवाद साधते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शब्द वाचून कळले सारे, किंवा अजून दुसरा, तर शब्दांचं महत्व निश्चित आहे. मग त्याच्यानंतर त्याचा तो आवाज, त्याचा तो टोन, ते पण आहे. पण देहबोली न बोलता तुम्हाला जे सांगते तो

0: माध्यमाचा अतिशय प्रकर्षाने प्रभुत्व मांडणारा तो भाग आहे. त्यामुळे देहबोली ही अगदी चेहऱ्यावरील हास्यापासून तर गंभीर स्वरूपापर्यंत. आणि मग तुम्ही एखाद्याशी हस्तांदोलन करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही कसे चालता वागता बोलता, यातनं तुमचा आत्मविश्वास दिसतो. टक्केवारीत मी तुम्हाला सांगितलं की 60% ही फक्त देहबोलीच माध्यम आहे, म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही देहबोली म्हणजे याच्यात काही जण असं म्हणतात तज्ञ की तुम्ही जर एकमेकाला बघत असताना, डोळ्यात डोळे घालून बोलत असताना जर संवाद साधत असाल तर ती खरी संवाद प्रक्रिया. परंतु तुम्ही भिंतीकडे पाहताय, व्यक्ती समोर बसली आहे, त्यांच्याकडे न बघता तुम्ही बोलताय, तर हे आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये नाही असं पण निष्कर्षाला येऊ शकतं. आणि देहबोलीमध्ये तुम्ही स्वतःला कसे सादर करताय, म्हणजे अगदी पेहरावापासून तर तुमच्या शारीरिक हालचालींपर्यंत, म्हणजे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की चेहरा त्या 60% देहबोलीच्या टक्केवारीतला अजून महत्वाचा आहे. त्या 60 पैकी कारण मी हातवारे काही करो, मी कसाही वेडावाकडा चालो, परंतु माझ्या चेहऱ्याचे हावभाव जर तसे असतील जे त्या परिस्थितीशी जुळवून घेणार आहे किंवा लोकांना हवेहवेसे वाटणार आहे, तर निश्चित देहबोलीचा परिणाम हा सक्सेस रेट मध्ये तुम्हाला मदत करू शकतो.
1: सर, हा आता आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी बोललो, देहबोली विषयी बोललो आणि इव्हन भावनिक कौशल्यांविषयी बोललो. आता मला वळायचं सार्वजनिक कौशल्य, एक सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते कितपत महत्वाचं आहे.
0: एक पहिला मुद्दा मी असा म्हणतो की एक आपण लहान असताना मी 9व्या वर्गात एक निबंध लिहिला होता, सगळ्यांनाच विचारला होतं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मी कुठलाही मला त्यात रोष कोणावर नाही, पण सोशल ॲनिमल असा शब्द वापरल्यावर, सोशल तुम्ही जो शब्द वापरला सामाजिक, तर चार चौघांमध्ये कसे वागावे, एटिकेट्स मॅनर्स व्यतिरिक्त तुम्ही कोणासमोर कितपत बोलावं, माझ्यापेक्षा जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्याशी माझी वागणूक कशी असायला पाहिजे, माझे सबऑर्डिनेट असतील तर त्यांच्याकडनं काम करून घेणं हे माझं कौशल्य आहे, तर त्यांच्याशी माझे परस्पर व्यक्ती संबंध कसे असले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या सोशल स्किल्स मध्ये आणू शकतो.
1: मला अजून एक विचारायला आवडेल की कुठल्याही प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते एका टीमने पूर्ण करणं अपेक्षित असतं, तेव्हा अख्खी टीम म्हणजे 2च्या वर लोक, तर त्या ठिकाणी ही स्किल जी आहे ती कशी वापरता येते किंवा कसं भान ठेवता येतं.
2: कसं आहे बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही करायला घेतो आणि तो प्रोजेक्ट आमचा 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष चालतो, तर त्याच्यात व्हेरियस एजन्सीज इन्व्हॉल्ड असतात, पण आमची एक टीम असते काम करणारी. तर कसं करतो आम्ही की प्रत्येकाला असाईन करतो एक एक काम की हे त्यांनी करायचं, पण त्याचं रिपोर्टिंग करणारा त्याच्यावर एक जण असतो, त्याच्यानंतर एक जण पुन्हा असतो, नंतर मी असतो. तर हे सगळे टीम म्हणूनच काम करत असतात आणि ते सोशली जेव्हा लोकांच्या संपर्कात येतात, म्हणजे आमच्याकडच्या फ्लॅट ओनर्सच्या संपर्कात येतात, तेव्हा ते बोलताना पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या गरजा समजून घेण्यामध्ये पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्या आपण करू शकतो की नाही याचं अनालिसिस त्यांनी वेळेवर करायला पाहिजे, नसेल समजत तर मी नंतर सांगतो असं उत्तर द्यायला पाहिजे, आणि जर आपण करू शकत नसू तर ते सुद्धा एका चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायचं. तर म्हणून अशा त्यांचा जो सोशल असण्याचा जो परिणाम आहे तो आपल्या एकंदर ऍक्टिव्हिटीवर होत असतो.
0: मला वाटतं हा जो मुद्दा आपला होता टीमचा, तर एखादा प्रकल्प जसं आता दिलीप सर म्हणाले की त्यांचं व्यावसायिक बांधकामाचे आहेत, तर किंवा एखादी क्रिकेटची टीम किंवा कुठले खेळाडू, आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या टीमचा एक घटक आहे आणि माझं केवळ माझं काम मी माझं पूर्ण करून ते चालणार नाहीये, माझं आउटपुट म्हणजे मी जे काही काम करतोय ते दुसऱ्यांच्या सहकार्याने टीम वर्कमध्ये अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता कशी एकमेकाला मदत करता येईल.
1: तुम्हा दोघांनाही जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल.
0: मी सुरुवात अशी करीन की इंग्रजीमध्ये मी शाळेत असताना आम्हाला टीचरने शिकवलं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
1: येस,
0: आय अग्री. पण हल्ली मी जितके ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतोय तर मी म्हणतो की यू नेवर गेट ए सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह फर्स्ट टाइम 100%. आणि त्याकरता जी

0: तयारी मला करायला पाहिजे, ती मी स्वतः केल्याशिवाय त्या प्रकल्पाला हातात घेऊ नये, त्याचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यात पुढे जाऊ नये, जेणेकरून मला ते यश मिळणार आणि ते यश मिळण्याचा जो पाया आहे तो हा माझ्या मानसिकतेचा, माझ्या कौशल्यांचा आणि माझ्या वागणुकीचा आहे.
1: नक्कीच. दिलीप सर तुम्ही काय सांगाल?
2: मला असं वाटतं की म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन हा एक पार्ट झाला, पण म्हणजे आजच्या युवकांनी मुख्यतः स्वतःकडे लक्ष द्यावं. मी ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी चांगली कशी करू शकेन याच्याकडे त्यांनी स्वतः कॉन्सन्ट्रेट करावं, नक्की बाजूला काय करतोय, मागचा काय करतोय, पुढचा काय करतोय किंवा बाजूचा काय करतोय, आणि मी हे जर चांगल्या प्रकारे करू शकत असेल तर कसा करू शकेन याचा त्यांनी विचार करावा. हे करत असताना मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपल्या सुरुवात, चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरून करावी. आपल्या घरी एखादी गोष्ट जर नसेल तर ती आपण आपल्या घरी इम्प्लिमेंट करणं सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संस्कार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
2: तर तरुणांचं वय आज कदाचित संस्काराचं असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की माणूस हा जन्मभर संस्कारक्षम असतो. चांगल्या गोष्टी ह्या तो कधी पण शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करा, त्याचे होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः कराल तर तुम्हाला बाकीचे चार जण सहज फॉलो करतील.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी अमूल्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलंय तुम्ही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हा दोघांचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या या भागातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असणारच आहे, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आनंदी रहा, शिकत रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. मित्रांनो, यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवण कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडी वर मेलही करू शकता. तेव्हा आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या युवाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

संध्याकाळची 6 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट खट्याळ सासू नाठाळ सून, गीतरचना अण्णासाहेब देऊळगावकर, संगीत अनिल मोहिले.

गीत नयनांच्या निर्विण काय करू तुझ्यासाठी सांग, काय करू तुझ्यासाठी सांग।

ही गीतरचना होती अण्णासाहेब देऊळगावकर यांची. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गीत गायलं होतं. संगीत अनिल मोहिले आणि चित्रपट खटाळ सासू नाठाळ सून. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेतीमातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुदेव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोकपरंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात. तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघभावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला. यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास प्रेम करुणा निर्माण होत गेली. परिणामी राष्ट्रसेवा देशभक्ती समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निदड्या छातीच्या तरुण मुलामुलींची देशभक्त पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातून अंधश्रद्धा बुवाबाजी व्यसनमुक्ती शिक्षण निसर्ग संवर्धन सामाजिक एकता बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेश उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. मेळा हा गणेश उत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाकार विविध कला प्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे. महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे. पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी बतावणी प्रहसन एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केल्या जायचे. आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत. त्या काळी मेळ्याने केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही. उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा. मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरणपूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवा

ची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल. 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील. ज्या उद्देशासाठी गणेश उत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील. आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात जिला आपण महालक्ष्मी म्हणतो. वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते. महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात. यात देखील सजावट असते, देखावे असतात, यातून सामाजिक संदेश दिला जातो. आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता, एकता, आनंद, निसर्गाप्रती कृतज्ञता, आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण अम्मा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत. सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते. सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची, भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे. गुढीपाडवा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे 2 महिने वसंत ऋतूचे मानले जातात. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी असेही म्हटल्या जाते. या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते. कडू, आंबट, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केल्या जातात. म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे चढ उतार येतात म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्यामागील विज्ञान, सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी, शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात. त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. चलग सखे वारुळा लाग, चलग सखे वारुळा लाग, नागोबाला फुल वाहू, लाल मनी माथी लेऊ ग, औक्ष मागू कुंकवाला, बाई कुंकवाला ग, बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा, माझं वाचव रे तान, अरे नको देऊ डंख, तुले शंकराची आन. काही परंपरा, सण, उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले, अभ्यास केला तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन
आनंदाचीच निर्मिती।

होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोकसंस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणे ही गरजेचे आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे, त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवल्याची कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात, पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी जिव्हाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे, निकोप राहावे असे तिला कायम वाटत राहते. म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते. तो पवित्र धागा हा मग शील, स्नेह, पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो. बहीण आपल्या भावाकडून तिच्या रक्षणाचे वचन घेते, नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला, प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रियाः. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांचा सन्मान केला जातो, तिथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. नवरात्रीची सांगता म्हणजे विजयादशमी, दसरा. या सणाच्या दिवशी एकमेकांना भेटून विजयाचे सोने, आपट्याचे पाणी वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतो. कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडविणारा हा उत्सव शेती, माता आणि मातीशी घट्ट नाते सांगणारा आहे. या सणामागील मूळ हेतू असा आहे की नवनिर्मिती करणाऱ्या माता मानव जातीच्या जन्माचे तर माती त्याच्या उदरनिर्वाहाचे कार्य पार पाडत असते. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव दाखवून इतिहासातील महापराक्रमी शूरवीर महिलांविषयी जाणून घेण्याचा आणि वर्तमानातील स्त्रियांचा सन्मान राखण्याची जाणीव करून देणारा उत्सव आहे. केवळ एक दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरूळ, तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरूळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत, उपासना, आराधना आपण करत असतो त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी. दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण तातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. आश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाची पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमी कसणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटल्या जाते. इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण

पूजन केल्या जाते. आश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. आश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता, म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. आश्विन अमावस्याला धन धान्य समृद्धी वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला लक्ष्मी पूजन म्हटल्या जाते. जसे धनाचे पूजन केल्या जाते अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तूविषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार शिकवण देणारी घटना म्हणून याकडे बघितल्या जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे, पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची, त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास, तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय. राशीच्या कल्पनेनुसार या दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडचे संक्रमण सुरू होत असल्यामुळे आपल्याकडचा दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. स्वाभाविकच यामुळे प्रकाश वाढतो आणि अंधार कमी होतो. थोडक्यात काय तर अंधारावर मात केल्याचे एक प्रतीक म्हणून हा सण देखील तितकाच महत्वाचा आहे. दक्षिण भारतात पोंगल, पंजाब मध्ये माघी, जम्मू मध्ये माघी संक्रांत या नावाने हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या सणाच्या दिवशी आपसातील प्रेम आनंद स्नेह सद्भावना वाढवून अंधाराचे प्रतीक असलेले शत्रुत्व दुर्भावना अबोला हे सर्व विसरून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी कटुतेची नकारात्मकता घालवून गोड संवादाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून या सणाचे महत्व अनेक पटीने वाढते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. यातून आकाशात उंच जाणारी पतंग सूर्याच्या दिशेने जाण्याचा म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा आनंदाचा संदेश देणारा प्रसंग आहे. तसेच यानिमित्त निसर्ग आणि आरोग्याची देखील काळजी घेतल्या गेली आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू सेवन केल्या जातात. महिला एक दुसरीला वाण वाटताना भेटवस्तू सोबतच हरभरा बोर गव्याच्या ओंब्या आणि तीळ देतात. ऋतुमानाप्रमाणे रानमेवा खाण्यास प्राधान्य देणारा हा सण कृषी संस्कृतीच्या अति निकटचा आणि जवळचा आहे. आजच्या पिढीने केवळ कृत्रिमपणे शुभेच्छा न देता सूर्यमाला समजून घेत लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करावे. होळी रंगपंचमी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या काळात रब्बीची बहुतांश पिके निघालेली असल्याने शेती हंगामाला निरोप देण्याचा क्षण म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आपल्या देशात आणि शेजारील नेपाळच्या बहुतांश भागातून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणाऱ्या वसंत ऋतूपासून होते आणि वर्षाची अखेर ही पानगळ करणाऱ्या शिशिर ऋतूने होत असते. या घटनेचा होळी सणाशी खूप जवळचा संबंध येतो. जीवनात चढ उतार अनुभवताना माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात, कधी जय कधी पराभव, कधी फायदा कधी नुकसान, कधी आनंद कधी दुःख. यामुळे माणूस एकतर उभारी घेतो किंवा खसतो, पण या सगळ्यावर मात करून आनंदाने आयुष्य जगणे आणि संकटातून मार्ग काढणे हे क्रमप्राप्त असते. होळी या सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनातील विकार अनुचित विचार यांना दूर करून सद्गुणाचा आचार प्रत्यक्षात येण्याकरिता अनिष्टाचे दहन करून सदाचाराचा अंगीकार करणे अभिप्रेत आहे. पुराण कथेत हिरण्यकशिपूच्या सांगण्यावरून होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते, परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर राहतो आणि होलिका जळते. याच घटनेला अनुसरून आजही होळीचे दहन केल्या जाते. यातून हेच स्पष्ट होते की वाईटाचा अंत आणि चांगल्याचा उत्कर्ष होत असतो. यावर कविवर्य केशवसुत यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका.

0: विगतकाळातील नकारात्मक घटनांना विसरून नव्या उमेदीने पुढे वाटचाल करण्याचा प्रारंभ करणे हीच होळीची शिकवण आहे. त्यानंतर विविध रंगाची उधळण करत सकारात्मक उभारी देऊन चैतन्य फुलवणारा रंगपंचमी हा सण द्वापार युगामध्ये गोकुळात कृष्ण राधा खेळत इतर गोप गोपिकांसोबत रंगाची उधळण करून रंगपंचमी उत्सव साजरा करत असे पौराणिक कथेत सांगितले जाते. उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून त्या दिवशी रंगाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो म्हणून धुलीवंदन साजरा केला जातो. या दिवशी अंगाला माती लावण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजेच मातीबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ व्हावे असे संकेत यातून दिले आहे. रंग हा खऱ्या अर्थाने माणसाला जोडणारा मानवता प्रस्थापित करणारा आहे. कृषी संस्कृतीत सार्वजनिक जीवनात एक नवा उत्साह आनंद आणि ऊर्जा मिळावी आणि खेळ वृत्ती विकसित व्हावी यासोबतच जीवनात निकोप आनंद घेत इतरांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण व्हावे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात या सणाला काही अंशी विकृत वळण लागल्याचे आपल्याला जरी दिसत असले तरी निसर्ग नियमाला धरून आरोग्याचा विचार करून जीवनात आनंद निर्माण करणारा हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे नैसर्गिक इको फ्रेंडली रंग वापरून पर्यावरणाची हानी न होता साजरा झाल्यास यातील रंगाची चमक कैक पटीने वाढलेली दिसे. ग दी माडगुळकर म्हणतात, आज पंचमी सण वर्षाचा पाऊस पाडा सुख हर्षाचा विसरा कामे विसरा रान नाच नाचता विसरा भान गुलाल बुक्का मुखी माखा रंग फेका रे रंग फेका रंग फेका रे रंग फेका. मंडळी आपले सगळे सण उत्सव आपल्याला खूप काही देत असतात परंतु कालोघात त्याचे भडक साजरीकरण त्यातला गर्भित अर्थ नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा आपल्या पारंपरिक आणि कृषीशी निगडीत ऋतुमानाचा आरोग्याचा पर्यावरणाचा सामाजिक सौहार्दतेचा विचार करणाऱ्या आपल्या भारतीय सण उत्सवांना विकृत स्वरूप न येऊ देता त्यातील आनंद ऊर्जा प्रेरणा पुढील येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळत राहावी याकरिता आज आम्ही सजग होऊन आपल्याला मिळालेल्या लोकोत्सव लोककला लोक परंपरेचा महान वारसा नव्या पिढीला निकोपाने हस्तांतरित करून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न करून त्याचा गौरव वाढवूया.
1: लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नांबे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदित्य पौडवाल यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: अशा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सीबीएसईला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज यानिमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
1: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का, अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का, अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती, मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2

0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. युजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर युजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा, आलेंगा, कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सीबीएसईला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज त्यांच्या जन्मदिवसापासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर

0: राबवलं जाणार आहे. त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. या मालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा, सुशासन आणि विकासाच्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा, त्यांचं सिंहावलोकन आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण करणार आहोत. देशातल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहे. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
1: 1991 मध्ये भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं

0: आपल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहे. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
1: 1991 मध्ये भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ही एक प्रकारे खुल्या अर्थव्यवस्थेला आपण निमंत्रण दिलं. पण या खुल्या अर्थव्यवस्थेचे फायदे जे सर्वांपर्यंत पोचायला हवे होते ते फायदे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकले नाहीत. तसे ते पोचू न शकल्यामुळे जी एक कोंडी झाली होती त्या कोंडीवरती काही ना काही उपाय करण्याची गरज होती. आणि मला असं वाटतं की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक महत्वाची दिशा ठरवली की लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून खूप झालं आता विकसनशील भारत, विकसनशील भारत. त्यांनी एक मंत्र घेतला की सुशासन आणि विकास आणि त्याच्या आधारे विकसित भारत. आता विकसित भारत याचा अर्थ काय? तर त्याची सांगड त्यांनी घातली की आपलं जीवन अधिक सुखकर होणं, छोट्या छोट्या गोष्टींकरता संघर्ष करावा लागतो तो संघर्ष संपुष्टात आणणं. आणि म्हणून पायाभूत सुविधांकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं. आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं तर विणलं गेलंच पण रेल्वे अधिक कार्यक्षम झाली, स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण झाली, आपली स्टेशनं आधुनिक दिसायला लागली, बंदरांचा विकास झाला. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात वाढवण बंदर येणार आहे, विमानतळ आणि विमानतळांचा लाभ घेण्याची एक प्रकारची सुविधा ही सामान्य नागरिकांना मिळावी विमान प्रवासाचा लाभ घेण्यासाठी याच्यासाठी उडान सारखी योजना, तर या सगळ्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते. ती मिळताना आज आपण पाहतो आहोत.
0: मोदी सरकारच्या काळात जीएसटी, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुधारणा झालेल्या आपण पाहतो. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल झाले सांगता येते?
1: एक काळ असा होता की बँकांमध्ये कोणी फोन करायचा आणि कोणाच्या फोनमुळे कर्ज वाटप अधिक सुकर व्हायचं याची काही गणितं झाली होती. आणि आपण पाहतो की लोन मिळे किंवा तत्सम गोष्टी देखील एका काळात घडल्या. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड तर आलाच पण बँकांनी नफा मिळवला पाहिजे यावर सरकारने आग्रह धरला. आणि आज आपण पाहतो की बँकिंग सेवेचं जाळं विणलं गेलं. आज आपण पाहतो की झिरो बॅलन्स अकाउंट सारख्या संकल्पना आल्या. जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा परीघ जो आहे तो अधिक विस्तृत झाला. एक प्रकारची आर्थिक लोकशाही आली. हे जीएसटीमुळे देखील झालं. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड म्हणजे अधिकाधिक सहजगत्या समजण्याजोगी आणि सुलभपणे वापरता येण्याजोगी अशी करण्यामध्ये हे जीएसटी, आयबीसी कोड किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे खूप वाव मिळाला. आज आपण पाहतो की देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर सहकार नावाचं एक खातं निर्माण झालं. त्यामुळे सहकारी बँकिंग, सहकारी पतपेढ्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेत घेऊन जाण्याकरता आवश्यक असलेलं सहकाराचं योगदान हे अधिक प्रभावीपणे निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली.
0: अगदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनधन असेल, आधार, मोबाईल, जॅम ज्याला आपण म्हणू, डीबीटी, यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सामान्य नागरिकांच्या जीवनात आणि शासन पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल झाले यामुळे? याशिवाय अंतराळ क्षेत्रात सुद्धा नव्या संधी, या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे?
1: या सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो, संपदा निर्माण, संपत्ती निर्माण, याच्याकडे पूर्वी पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे एका संशयास्पद दृष्टीने बघितलं जायचं. आज ते वातावरण नाही. आणि त्यामुळे डिजिटल इंडिया, यूपीआय, तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या योजनांमुळे पैसे निर्माण करणं, देशाच्या संपत्तीत भर घालणं आणि ती बाजारात असताना स्वतःचा आर्थिक विकास देखील चांगल्या पद्धतीने करणं, त्याच्यामध्ये आवश्यक असलेली पारदर्शिता निर्माण करणं. आज आपण पाहतो यूपीआय, डीबीटी या सगळ्यांमुळे एक पारदर्शिता निर्माण झाली. आणि जनधन, आधार आणि मोबाईल ही जी जॅम ट्रिनिटी आहे त्यामुळे अनेक चुकीच्या लोकांना मिळणारा सरकारी योजनांचा लाभ हा बंद झाला. कारण जनधन खात्याला आधारशी जोडलं गेलं आणि आधारला मोबाईल नंबरशी जोडलं गेलं आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनाच्या जीवनाच्या सुलभीकरणाकरता म्हणजे सुखकर जीवनाकरता उपयोग कसा करून घ्यावा याचा एक वस्तुपाठ

0: मला असं वाटतं की भारताने घालून दिला. तुम्ही अंतराळ क्षेत्राचा देखील उल्लेख केला, म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्न म्हणजे शांतम पापम अशा प्रकारची परिस्थिती होती. असं असण्याचं काही कारण नाही. देशाचा विकास केवळ सरकारच करेल हा एक अहंकार आहे. सरकारच्या बाहेर देखील देशाच्या विकासाला हातभार लावणारी मोठ्या पद्धतीने काम करणारी अनेक उद्योगाच्या क्षेत्रातली माणसं आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, कारखानदार आहेत, आणि त्यामुळे त्यांना देखील नव्या नव्या संधी आवश्यक असतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्र हे एक नवीन उगवतं क्षेत्र आहे, एक इमर्जिंग सेक्टर आहे, आणि त्याच्यामध्ये देखील खाजगी लोकांना संधी दिल्यामुळे आपला व्यापक अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे. आज अनेक छोटे छोटे देश भारतातून त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रहांचं उड्डाण करतात आणि त्यात खाजगी संस्थांचा संघटनांचा देखील आता समावेश होतो.
1: तर मोदी सरकारनं ग्रीन एनर्जी नव्या तंत्रज्ञानावर एकूणच भर दिलेला दिसतोय. विकासाचा पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या मोदीजींच्या या प्रयत्नांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?
0: असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण या विषयाकडे अतिशय डोळसपणे बघण्याची एक दृष्टी अंगीकारली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की धरणं तर देशात सगळीकडेच आहेत आणि अनेक वर्षांपासून आहेत, नेहरूंच्या काळापासून आहेत, त्याच्याही आधीपासून आहेत. धरणांपासून कालवे काढले जाणं हे देखील काही विशेष नाही, ते सगळेच जण करतात. पण धरणाच्या कालव्याला सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या पत्र्यांनी झाकावं, त्यामुळे पाण्याचं अनावश्यक बाष्पीभवन टळावं आणि सौर ऊर्जा देखील निर्माण व्हावी, यामागे जी कल्पकता आहे ती मोदीच दाखवू शकले ना, ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटी अशी सौर ऊर्जा ही हरित विकासाचं एक फार महत्वाचं असं गमक आहे असं मी म्हणेन.
1: डॉक्टर विनयजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, पोषण असेल, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी सुद्धा अनेकविध योजना राबवल्या जात आहेत.
0: मोदींनी खूप सुरुवातीपासून एक सूत्र मांडलं होतं गुजरातमध्ये, त्याचा अनेक वेळा त्यांनी उच्चार केला होता की विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम असून चालणार नाही, विकास हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. आता जन आंदोलन व्हायचं असेल तर महिला, युवक, शेतकरी या सगळ्यांचा त्यात समावेश असला पाहिजे. मग तो समावेश करण्याकरता काय केलं पाहिजे? तर त्यांना संधी दिल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की मोदींच्या काळामध्ये पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याची संधी मिळाली. युवकांच्या बाबतीतही तेच आहे की युवकांना देखील रोजगाराच्या दृष्टीने सिद्ध करायचं असेल तर कौशल्य प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय मोदींच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं. नुसतं तेवढंच नाही तर युवकांना उद्यमितेकडे वळवण्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र होता त्याचा पुनरुच्चार केला की तुम्ही नोकरी मागणारे राहू नका, नोकरी देणारे बना. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून उद्यमितेला, उद्योजकतेला खूप प्रोत्साहन मिळालं. आज कृषी उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आज प्रविष्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणायचो की नोकरी सगळ्यात चांगली, शेती सगळ्यात वाईट, ही परिस्थिती आता बदलते आहे आणि उद्यमिता हा देखील लोकांच्या समोर एक अतिशय प्रभावी असा पर्याय म्हणून विकसित झाला आहे. बालकांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की बालकांनी म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये त्यांनी वाचे गुजरात नावाचं अभियान राबवलं आणि मंत्री महोदय वेगवेगळ्या खात्यांचे हे 15 ऑक्टोबरला जो वाचन प्रेरणा दिवस आहे त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या शाळांमध्ये जाऊन ते एक एक पुस्तक वाचायचं, तर हे जे होतं की याच्यातनं बालकांच्या चौफेर विकासाला संधी मिळावी. नुसतं तेवढंच नाही त्यांना प्रेरणा मिळावी. म्हणून आपण पाहतो की वीर बाल दिवस म्हणजे शीख धर्मगुरूंच्या अतिशय कोवळ्या मुलांची ज्या पद्धतीने त्या काळामध्ये परकीय राजवटीच्या लोकांनी हत्या केली, भिंतीत चिरून मारलं, त्यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणं, त्यांचं स्मरण ठेवणं, कारण देशाचं स्वत्व राखून ठेवण्यामध्ये या बालकांच्या बलिदानाचं मोठं योगदान आहे. आणि त्या दृष्टीने तो वीर बाल दिवस हा इन्स्टिट्यूशनलाइज केला गेला आणि 26 डिसेंबर या दिवशी आपण तो पाळतो आणि त्या अशा अश्रात बालकांचं स्मरण करतो. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते मला असं वाटतं की युवक, महिला, बालविकास या दृष्टीने महत्वाचे आहेतच आणि त्यातूनच आरोग्य, शिक्षण, पोषण या सगळ्या विषयांना एक प्रकारची गती मिळाली आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय उल्लेखनीय पद्धतीने साकारल्या आहेत.
1: अगदी खरं आहे सर, खूप मोठं काम आहे गेल्या 25 वर्षातलं. शेवटी विकासाबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच भारतीय ज्ञान परंपरा असेल, भाषा, संस्कृती, वारसा याबाबत सातत्यानं भूमिका मांडली आहे आणि डिकॉलनायझेशन ऑफ द माइंड आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये कसा संबंध आहे?
0: आपल्याला आपल्या भूतकाळाविषयीची योग्य जाण असणं, आपल्या परंपरांचं भान असणं, शेवटी भारत भारत आहे तो का आहे? कारण आपण भारतीय भाषा बोलतो म्हणून आहे. आपण भारतीय पद्धतीची खाद्यपदार्थ

0: ची सगळी रचना करतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीचे कपडे वापरतो म्हणून आहे. पण या भारतपणावर जर आक्रमण होत असेल विशेषतः पाश्चात्य देशांकडून, कारण जे जे पाश्चात्य आहे ते आधुनिक आहे अशा प्रकारचा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवला गेला, तर ते रोखण्याकरता स्वदेशीचा विचार, स्वभाषेचा विचार, स्वाभिमानाचा विचार, हा सगळा विचार महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सरकारांनी काही विशिष्ट समाज घटकांची भावना दुखावली तर जाणार नाही ना, अशा काल्पनिक भयातून अनेक गोष्टी केल्या नाहीत. आज आपण पाहतो वंदे मातरमला, पूर्ण वंदे मातरम हे घटनेने स्वीकृत केल्यानंतर संविधान संसदेने, आज फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव देखील असं म्हणतात की वंदे मातरमचा अपमान होता कामा नये, वंदे मातरम पूर्ण गायलं पाहिजे, जर संसदेने ठरवलंय तर आपल्याला ते पूर्णांशाने गाणं आवश्यक आहे. हे काय आहे, हे डिकोलोनायझेशन ऑफ द माइंडच आहे. ब्रिटिशांनी एक संस्कार केला, थोडा झोडा राज्य करा अशा प्रकारची एक धोरणाची चौकट त्यांनी अवलंबली आणि आपल्या समाजाला एक प्रकारे जातीपातींच्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं. यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या आपल्या ज्ञान परंपरांचं भान व्यापक स्वरूपात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून विकास भी और विरासत भी हाही पंतप्रधानांचा जो मंत्र आहे, मला असं वाटतं की तो विशेष उल्लेखनीय आहे.
1: आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन आणि दहशतवाद विरोधासाठी उचललेली पावलं आणि विविध देशांशी असलेले संबंध, परराष्ट्र धोरण याबद्दल भाष्य
0: असेल की आत्मनिर्भरता हा पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात देशाला दिलेला मंत्र होता आणि तो त्या काळापुरताच मर्यादित नव्हता, तर प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही भावना होती. आणि म्हणून आपण पाहतो की धोरण चौकटीत त्यांनी जे बदल केले, ज्या पद्धतीच्या सुधारणा आणल्या, त्यामुळे भारत आज जवळजवळ 50% अधिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर ब्राह्मोस सारखं आपलं क्षेपणास्त्र आपण आता फिलिपिन्सला निर्यात करू लागलेलो आहोत, संरक्षण क्षेत्राच्या बरोबरीने परराष्ट्र क्षेत्रात देखील. आता आपण बघितलं जी ब्रिक्सची परिषद झाली त्यात भारतीय मुत्सद्यांनी जो मसुदा तयार केला होता तो सगळ्या देशांनी मान्य केला. पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया किंवा मध्य पूर्वेतल्या युद्धाबद्दल की हा काळ युद्धाचा नाही, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर. आणि ती भूमिका जवळजवळ सगळ्या देशांनी घेतली आणि सांगितलं की या प्रकारे संघर्ष करण्याचा हा काळ नाही, हा समन्वयाचा काळ. आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही आपली जी भूमिका आहे, आपण G20 मध्ये देखील वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा मंत्र जपला तो सर्वमान्य होतो, याला कोणाचा विरोध असू शकत नाही. इतकी आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली विश्वदृष्टी आहे, पंतप्रधान त्याच विश्वदृष्टीच्या प्रकाशात वाटचाल करतात.
1: श्रोते हो, इन्फ्रास्ट्रक्चर पासून डिजिटल क्रांतीपर्यंत, हरित विकासापासून ते मानवी विकासापर्यंत, राष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक कूटनीतीपर्यंत आणि विकासासोबत सांस्कृतिक आत्मविश्वासापर्यंत विविध पैलूंमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा आणि त्यानिमित्त झालेल्या देशातल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा आज आपण जाणून घेतला. हा प्रवास भारताला विकसित महासत्ता बनवण्याच्या दिशेनं असा अविरत पुढे चालत राहणार यात शंका नाही.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: FM बँड 102.7 MHz
4: आणि न्यूज ऑन

0: AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
0: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
1: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
0: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा
0: नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण हॅलो किसान ऐकणार आहोत आणि आजच्या हॅलो किसानमध्ये डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर हे शेतकरी बांधवांशी फोनवरनं संवाद साधणार आहेत, त्यांच्या शंकांना प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पण या कार्यक्रमाकडे वळण्याआधीच जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61 ते 66 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 86 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 54 ते 62 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 16, 17, 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागामध्ये 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 20 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 85 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 60 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये भेगा पडलेले असल्यास ओलावा कमी होऊ शकतो. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास हलकी कुळपणी करावी. पिके तणविरहित ठेवावीत. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: अरे सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
3: अच्छा ये बात है?
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
5: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप. भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: किसानवाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वळूया आजच्या हॅलो किसान या कार्यक्रमाकडे. आजच्या हॅलो किसान मध्ये ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉ चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. शेतकरी बांधवांनो, हॅलो किसान या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्या बरोबर डॉक्टर चंद्रकांत कांबळे सर आहेत, जे आपल्याला फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. तर सुरुवातीला सर, आम्हाला असं सांगा की खोडवा परीक्षण करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे?
2: तर खोडवा पीक व्यवस्थापन करताना आपण माती परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. माती परीक्षणाशिवाय ज्याप्रमाणे मनुष्याचं आरोग्य जे आहे ते तपासलं जातं, त्याप्रमाणे माती परीक्षण केल्यामुळं जमिनीचं आरोग्य हे तपासलं जातं आणि त्यामुळं उत्पादनात भरीव अशी वाढ आपणाला मिळताना दिसते. तर माती परीक्षण करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. नमुना व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, मॅग्नेशियम कोणते आहे, आयर्न कोणत्या पद्धतीचं आहे, हे सर्व आपण व्यवस्थित परीक्षण करून घेतलं पाहिजे. त्यानुसार खताच्या मात्रा ज्या आहेत, शिफारसी जे खताच्या बॅलन्स्ड फर्टिलायझर आहे, संतुलित खत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शार्पट जमिनी जे आहेत, या शार्पट जमिनीसाठी काही ऊसाच्या जाती ज्या आहेत, या ऊसाच्या जाती योग्य आहेत, त्यांची लागण करणं हे पण गरजेचं आहे. त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर ठिबक सिंचनाचा वापर करणं, म्हणजे मायक्रो इरिगेशन सिस्टीमचा वापर करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आलटून पालटून पिकं घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर करणं हे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं मायक्रोग्रेड सेकंड हे द्रवरूप खतं दिलेले आहेत, त्या द्रवरूप खतांचा वापर करणं गरजेचं आहे. खोडगाव व्यवस्थापन करताना आपण जो खोडवा जो आहे तो खोडव्याच्या व्यवस्थित जाती निवडल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपण खोडव्यामध्ये नांग्या भरणं हे केलं पाहिजे. जवळजवळ 1 ते 1.5 लाख हे प्लांट पॉप्युलेशन ठेवणं हे गरजेचं आहे, तरच आपला उत्पादन भरपूर आपल्याला मिळतं. त्यानंतर खोडवा व्यवस्थापनामध्ये नांग्या भरल्यानंतर दुसरीकडे बगला फोडणे, त्यानंतर पाबरीच्या सहाय्यानं खतं देणं हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर संतुलित खत मात्रा देणं, पाणी व्यवस्थापन करणं, या सर्व गोष्टींचा आपण यथोपयुक्त वापर करणं, त्यानंतर पीक संरक्षण करणं, पिकावर पडणारे रोग, काने असतील, मुळकोच असतील, हे इत्यादी जे रोग आहेत, इत्यादी रोगांचा आपण प्रादुर्भाव हा रोखला पाहिजे, तर आपल्याला उत्पादनात ही वाढ होते. त्यानंतर पाचट व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. पाचट व्यवस्थापन केल्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय कर्ब जे आहे, हे सेंद्रिय कर्ब व्यवस्थित पिकांना उपलब्ध होतं. त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट्स देखील पिकांना उपलब्ध होतात आणि त्यामुळे उत्पादनात भरीव अशी वाढ आपणाला होताना दिसते. म्हणून व्यवस्थित खत व्यवस्थापन करणं हे देखील गरजेचं आहे. त्यानंतर ध्यांच्या हिरवळीची खतं, बायोफर्टिलायझर्स, जैविक खतं यांचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास आपल्या उत्पादनात भरीव वाढ ही होताना दिसते. त्यानंतर पाचट व्यवस्थापनामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट हे कंपोस्टिंग कल्चरचा वापर केला.

0: आपलं जे सेंद्रिय कर्ब जे आहे हे सेंद्रिय कर्ब व्यवस्थित पिकांना मिळतं आणि त्यामुळं उत्पादनात ही वाढ होताना दिसते. त्यानंतर आपलं खोडव्याची छाटणी करायला पाहिजे आणि खोडव्याच्या छाटणीनंतर जे बुंदी आहे ते छाटायला पाहिजेत. त्यामुळे आपल्याला जोमदार असे टिलर्स किंवा आपण फुटवे जे आहेत हे फुटवे मिळतो आणि फुटव्यांची संख्या ही मेंटेन करायला पाहिजे. त्यासाठी नांग्या भरणं हे महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं नांग्या भरून झाल्यानंतर पाबरीच्या सहाय्यानं खतं देणं हे पण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सुपर केन नर्सरीतली रोपं जी आहेत 30 ते 35 दिवसाची रोपं आपण नांग्या भरण्यासाठी वापरू शकतो आणि त्यामुळे उत्पादनात ही वाढ होताना दिसते. त्यानंतर पीक संरक्षण वगैरे इत्यादी पद्धतींचा आपण हा अवलंब केला पाहिजे. अशा पद्धतीचं जर आपण व्यवस्थापन केलं, खोडव्याचं व्यवस्थापन केलं, तर आपणाला भरपूर वाढ ही दिसताना दिसते. अलीकडं जर बघितलं तर शेतकरी काय करतात तर पालापाचोळा जे आहे किंवा ही ट्रॅश जे आहे पाचट जे आहे हे पाचट जाळतात. तर पाचट जाळणं हे अनिष्ट आहे कारण त्यामुळं कार्बोदकांचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळे जमिनीचा पोत हा ढासळला जातो. म्हणून पाचट व्यवस्थापन करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि काळाची गोष्ट आहे.
1: सर आपल्याला एक फोन येतोय, आपण फोन घेऊया आणि मग आपली पुढची चर्चा आपण कंटिन्यू ठेवूया. हॅलो, नमस्कार.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हॅलो किसान.
2: मी कांचन जाधव बोलते पन्हाळ्यातून.
1: हा, आपला प्रश्न विचारा सरांना.
2: माझा प्रश्न आहे की ऊस खोडवा व्यवस्थापनात कोणकोणत्या जाती निवडाव्यात?
0: खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण सुपर केन नर्सरीतली रोपं ही निवडली पाहिजेत. त्याच्यामध्ये 265 आहे, त्यानंतर 94012 आहे, 10001 आहे, त्यानंतर 86032 आहे. अलीकडे चाललेली 13007 ही व्हरायटी ही फुटव्यासाठी चांगली आहे. तर अशा या जातींची आपण निवड करायला पाहिजे.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हॅलो किसान.
3: हॅलो.
1: हा, बोला बोला.
3: हॅलो, माझं नाव जालंधर रामचंद्र घेऊदे, मी कसबवाडाच बोलतोय.
1: हा, आपला प्रश्न विचारा.
3: खोडव्या लावणीची कापणी कधी करायची?
0: हो, खोडवा जो आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण हे खोडव्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे ही बुंदी जी आहे ते छाटायला पाहिजेत. त्यामुळे टिलरिंग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात येतात. जसजसा खोडव्याला आपण उशीर करत जाऊ तसतसं त्याचं टिलरिंग कपॅसिटी जी आहे ही टिलरिंग कपॅसिटी कमी होते आणि उत्पादनात घट होताना दिसते. म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर हा सुटेबल काळ आहे जो खोडव्यासाठी व्यवस्थापन करायला पाहिजे. खोडवे तसे 3-4 ह्या कापण्या आपण घेऊ शकतो, 3-4 वर्ष घेऊ शकतो. खोडवा व्यवस्थापन शेतकऱ्यांनी लक्ष देऊन जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादनात ही भरीव अशी वाढ मिळते. जवळजवळ 120-125 टनापर्यंत आपण ऊसाचं उत्पादन घेऊ शकतो. जाळायचं नाही, कंपोस्टिंग कल्चर करून कुजवायचं.
1: आपण आता एक फोन घेऊया. हॅलो, नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हॅलो किसान. हा, बोला ताई, तुमचा प्रश्न काय आहे? त्याआधी आम्हाला आपलं नाव सांगा आणि कुठून बोलताय हे सांगा.
4: मी अमृता जोशी बोलते आहे, नेसरी तालुका गणिवज. मला असं विचारायचं होतं, खोडवा ऊसाची पानं पिवळी पडत असतील तर काय करायचं?
0: त्याच्यावर युरियाचा 2% फवारणी किंवा फेरस सल्फेट आहे, फेरस सल्फेटची फवारणी केली तर आपलं ग्रीनिंग जे आहे हे ग्रीनिंग वाढतं. हरितद्रव्य जे आहे ते हरितद्रव्य जास्त प्रमाणात वाढतात आणि त्यामुळं हिरवीगार पानं दिसतात. प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली होते आणि उत्पादन वाढते. धारदार कोयत्याच्या सहाय्यानं जर आपण कटिंग केलं तर आपले फुटवे जास्त प्रमाणात होतात. त्यानंतर पाचट कुटी मशीनचा देखील आपण वापर करून पाचट जे आहे ते पाचट व्यवस्थापन करू शकतो. बुंदे जे आहेत हे बुंदे जे किंवा खोडव्याचे जे ठोंब आहेत ते ठोंब छाटायला पाहिजेत जमिनीलगत. जमिनीलगत छाटल्यामुळं फुटव्यांची संख्या ही जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. पहिली मात्रा जी आहे ती 15 दिवसाच्या आत द्यायला पाहिजे.
2: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. हॅलो किसान कार्यक्रम.
2: माझा प्रश्न.
1: हा ताई, आधी आपलं नाव सांगाल.
2: मी रेशमा पाटील बोलते. माझा प्रश्न असा होता की खोडवा ऊसाला खत मात्रा कशी द्यायची?
0: ऊस तुटून गेल्यानंतर जवळजवळ 7-8 दिवसात खत मात्रा पहिली दिली तरी चालते.
2: आणि सूक्ष्म अन्नद्रव्य

0: कशी द्यायची?
1: सूक्ष्म अन्नद्रव्याची ही वेगवेगळ्या घटकानुसार ही वेगवेगळी मात्रा असते. तर फेरस सल्फेट जे आहे, फेरस सल्फेट आपण मारलं तर ग्रीनिंग येतो प्लांटला, आणि येलोंगिंग जे आहे येलोंगिंग आपण थांबवू शकतो. त्यानंतर झिंक सल्फेट आहे, बोरॅक्स आहे, वेगवेगळी अन्नद्रव्ये आपल्या पिकांना उपलब्ध करून दिली पाहिजे.
0: आणि
2: हॅलो आकाशवाणी कोल्हापूर, हॅलो किसान कार्यक्रम.
3: हॅलो हॅलो
2: हॅलो, हा बोला, आम्हाला आवाज येतोय आपला.
3: हा हॅलो,
2: आपलं आधी नाव सांगा, कुठून बोलताय ते सांगा.
3: शरद पाटील शिपूर इथन बोलतोय.
2: अच्छा, आता आपला प्रश्न विचारा.
3: प्रश्न असा होता की खोडवा उसाला पहिलं पाणी कधी द्यायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं?
1: पहिलं पाणी जे आहे ते खोडवा तुटून गेल्यानंतर लगेच 7-8 दिवसात द्यावं, त्यामुळं फुटव्यांची संख्याही वाढू शकते आणि पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकतं. जवळजवळ 10-15 दिवसाच्या अंतरानं प्रत्येक वेळी पाणी देणं गरजेचं आहे. काही जाती ज्या आहेत त्या आपलं पाण्याचा ताण या सहन करणाऱ्या जाती आहेत, त्या जातींची निवड करणं हे गरजेचं आहे.
2: सर, फोन तर आपले चालूच आहेत, पण इथे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी एक शंका होती की जर खोडवा ऊस लावताना जर फुटवे कमी आले तर काय करायचं?
1: फुटवे जर कमी आले तर आपल्याकडे मल्टीप्लेक्स बी आहे, मल्टीप्लेक्सच्या खतांचा जर वापर केला तर आपली टिलरिंग कॅपॅसिटी वाढवू शकतो, त्यात थोड्या कापून काढू शकतो, परंतु विरळणी इतकी महत्वाची नाही. परंतु फुटवे व्यवस्थित जोमदार जे आहेत, रसरशीत जे फुटवे आहेत तेवढेच ठेवावेत, आणि आपलं प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते 1-1.5 लाखापर्यंत आपण मेंटेन केलं पाहिजे. फुटवे जे आहेत ते फुटवे 3-4 फुटवे तरी ठेवायला पाहिजे, सर्वसाधारण 7-8 फुटवे हे ठेवणे महत्वाचे आहे. त्यामध्ये आपण मायक्रो इरिगेशन सिस्टीम जे आहेत, ठिबक सिंचन जे आहे, ठिबक सिंचनाचा आपण व्यवस्थित वापर केला तर पाण्याचा अपव्यय हा टाळता येतो, आणि पाण्याचा अपव्यय टाळल्यामुळं पिकांना व्यवस्थित पाणी देता येतं आणि उत्पादनात ही वाढ भरीव अशी करता येते. आपण प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करत नाही, त्यानंतर पीक संरक्षण व्यवस्थित करत नाही, पाण्याचा अपव्यय हा होतो, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही, सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत नाही, या इत्यादी कारणामुळे पीक उत्पादनात ही घट येताना आपल्याला दिसते.
2: हॅलो किसान हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, आणि डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर, हे शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना फोनवरून उत्तरं देत आहेत. तर सर, या ठिकाणी मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं होतं की खोडवा ऊस व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे, तर हे माती परीक्षण करताना काय काळजी घ्यायला हवी?
1: खोडवा पिकासाठी माती व्यवस्था माती परीक्षण करताना जवळजवळ माती जी आहे ती व्यवस्थित घेतली पाहिजे. 4-5 स्पॉटमधली माती आपण घेऊन त्याचे 3-4 भाग असे करून, पुन्हा 5-6 भाग करून, एक भाग घेऊन तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये लेबलिंग वगैरे करायला पाहिजे. त्यानंतर कोणती मूलद्रव्ये आपल्याला तपासायची आहेत त्या पद्धतीनं त्या मातीचा नमुना हा घेतला पाहिजे. मातीचा नमुना अचूक घेतल्यास आपल्याला अचूक रिझल्ट मिळतात, आणि अचूक रिझल्ट मिळाल्यानंतर आपण खत व्यवस्थापन जे बॅलन्स्ड फर्टिलायझर म्हणतो ते बॅलन्स्ड फर्टिलायझर आपण करू शकतो.
2: हॅलो किसान हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. ऊस पिकाचं खोडवा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर चंद्रकांत कांबळे, ऊस पैदासकार, अखिल भारतीय समन्वित ऊस प्रकल्प, प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकला. हा या कार्यक्रमाचा पहिला भाग होता. या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या गुरुवारी म्हणजेच 24 सप्टेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून.

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ॲप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: किसानवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये लिंबूवर्गीय फळपिकावरील कोळींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. तर उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद आपण ऐकू शकाल. उद्याच्या गीतसंवादचा विषय आहे गौरी गणपती विशेष. तर आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा, कारण आम्ही आपल्या पत्राचा रामराम पाहुणे या आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करत असतो.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे, तेव्हा माधुरी केस्तीकरचा
3: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं सादर केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्स अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। यूपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे। याअंतर्गत यूपीआय सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थ मंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे। या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं एनपीसीआयनं यापूर्वी स्पष्ट केलंय। तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत। यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एमडीआर लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे। यूपीआयद्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे, याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे। एमडीआरवर जीएसटी द्यावा लागल्यानं महागाई वाढली।

0: ही शक्यता ही मंत्रालयानं फेटाळली आहे. ही जीएसटीची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे. तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यूजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर यूजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल. तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय शैक्षणिक वैधानिक व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
2: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने

0: हमारे सबके जीवन में, आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है, उसके प्रति हमारा धन्यवाद भी, शुभकामनाएं भी, आशीर्वाद भी।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे। टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे। संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती, मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे। रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली। त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे। टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे। टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय। टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला। अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली। नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकांत 100 धावा केल्या। अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं, 108 धावा करून तो बाद झाला। त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले, मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला। त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला, त्यानं अर्धशतक पूर्ण केलं। शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकांत 2 बाद 164 धावा झाल्या होत्या। ठळक बातम्या पुन्हा एकदा। UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात यूपीएससी सीएससी 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि यूपीएससी IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या यूपी सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले.

0: पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 1434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
5: पाणी वाचा रे.

0: शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवारे, इंधन वाचवारे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
1: पाणी वाचवारे, इंधन वाचवारे.
2: रात्रीचे 9:30 वाजत आहेत. आता 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट. विलंबित ख्याल्याची बंदी जपतालात मालनिया लावोरी, द्रुत ख्याल ऐकतालात सरस्वती प्रसाद दीजिए. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अतुल फडके. शाल्मली जोशी यांचं गायन राग भूपनट.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शालमुली जोशी यांचं गायन. आपण ऐकलात राग भूपनाट. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग दुसरा. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.
1: बहन फक्त दोनच पावलं चाललो नाही तर एवढ्यात कसं काय थकलोय? असं वाटतंय की कित्येक मैल दूर जावं चालू.
2: हो बाबूजी येणार का?
1: पण तुला देण्यासाठी सुटे पैसे नाही येत माझ्याजवळ.
2: आता आऊन असलं म्हणून काय झालं? या आता खरं
1: बा थांबव. अरे राम तू. नमस्कार नमस्कार.
2: बाबूजी तू. अरे मी ओळखलं नाही आधी. काय योगा योगा बघा. आता इतक्या वर्षांनी दर्शन होतं आपलं आणि ते टांग्याच्या प्रतीक्षेत असताना. पण पण बाबूजी तुम्ही इकडे कुठं?
1: अरे बाबा तिथे बस नाही मिळाली म्हणून इतक्या दूरवर चालत आलो.
2: असं पण बाबूजी आता सध्या राहता कुठं?
1: अरे माझं काय, मी कुठेही राहतो.
2: वाय
1: दोन मुलांची दोन घरं आहेत. मी तिथे राहतो.
2: हा बरोबरच आहे म्हणा. आता दोन्ही मुलांची मन सांभाळी पाहिजे तुम्हाला. चार दिवस एकाकडे आणि चार दिवस दुसऱ्याकडे.
1: अरे गोष्ट खरी रे पण काय
2: काय. ए म्हाताऱ्या मी सांग रस्त्याच्या बाजून.
1: राम. ए राम.
2: हा
1: तुझं काही सांग. सगळे ठीक आहे ना?
2: हो माझं सगळं काय ठीकच आहे बघा.
1: बरं रावा बहिणी कशा आहेत? बरं आहेत.
2: हा देवाच्या कृपेनं सर्व काही बरं चाललंय बघा.
1: पण तू आता आलास कुठून? ते मी सांगितलं
2: आता मग ती पोरा.

0: नावाची वस्ती आहे ना, तिथं मोहनला एक जमीन मिळाली, तिथं गेलो होतो.
1: वा वा वा वा, फार छान. घर लवकर बांधव, महागाई दिवसेदिवस वाढते.
0: हो तेच एक आहे तो. पण बाबूजी, तुमच्या आशीर्वादानं पैशाची पण व्यवस्था झाली. आता थोडंफार कमी पडणार आहेत, पण त्यासाठी आम्ही जुनं घर विकणार आहोत. आमच्या आयुष्यात जे काही आहे ते तुला भावंडांना देणार, त्याच्यापासून 7-8 हजार रुपये मिळतील, देतील ते.
1: मजा येतील.
0: हो आता
1: केवळ आम्ही बांधलेली ठिकाण विकू नये. तर
0: आमचं घर कसं आहे हे तुम्हाला माहित आहे ना टिकालालजी? अहो, दुसऱ्या मजल्यावर 2 लहान खोल्या, मी पहिल्या मजल्यावर फक्त 1 खोली, आणि ती सुद्धा अपुरी, थंडगार. आणि रोज तुला भावंडांबरोबर भांडण, चा चा कंटाळा आला बुवा.
1: बघ राम, एक गोष्ट ऐकून ठेव. आज तुझ्या चुलत्या बरोबर तुझी सून भांडते, ती भांडणं ऐकणं तुझ्या सहनशक्ती पलीकडे गेलंय. पण उद्या तुझा स्वतःचा मुलगा आणि सून खुद्द तुझ्या बरोबर भांडायला लागतील, तेव्हा तू काय करशील रे? कसं सहन करशील?
0: अरे पण आता माझं बाबूजी, अहो माझं मुला बरोबर भांडण. अहो माझा एकुलत एक मुलगा आहे तो. जे काय माझं आहे ते सारं काही उद्या त्याचच होणार आहे. असं किंवा तस कसही नेलं तरी तोच मिळणार आहे ना सगळं.
1: माझ्या राजा, अरे या संसारात या जगात कुणाचा विश्वास नाही. दृष्टी कायम बदलत असते. आता माझंच बघ, दोन्ही मुलगे अगदी मजेत आहेत, आनंदात आहेत. पण दोघांच्याही घरी गेलो तरी मी तिथं पारख्यासारखा वावरत असतो.
0: अक्का,
1: अहो घरात मुलाईची गडबड, पाहुणे रावणे सगळे असतात, तरी पण मला वाटत राहतं की या सगळ्या भरल्या जगात मी अगदी एकटा आहे, अगदी एकटा.
0: शक्य बाबूजी. अहो म्हातारपण हे फार वाईट, आता यात शंकाच नाही बघा. आणि म्हातारपणात एकटेपणाची भावना जाणवणं फार फार कठीण. लक्ष्मी वहिनीनं जाऊन किती दिवस झाले?
1: 7 वर्ष झाली.
0: सात
1: थोडी थोडीची दुखत
0: काय सांगणार आम तुला?
1: अरे जाताना ती माझ्या तुझी सुख आराम आनंद घेऊन गेली. स्त्री त्या तारेंना पतीचं निधन आणि पुरुषाच्या म्हातारपणात बाईचं बरं कधीही येऊ नये बाबा.

0: कोण आहे? आले आले.
1: कोण? बाबूजी आपण? आपण कसं काय आलात?
2: कसं आलो म्हणजे काय, इथं माझ्या घरी माझ्या येण्याचं कारण विचारायला हवं. बाई
1: तसं नाही हो, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता बाबूजी. आपण परवा गाशा भाऊजींकडे बरंचला गेला होतात ना, तिकडे सगळं ठीक आहे ना?
2: सगळं ठीक आहे. मी पेन्शन आणायला गेलो होतो आणि तिथून इकडे आलो. सुनबाई, डिंबू आलोय म्हणे?
1: हो, काल आलाय.
2: काल आलाय? आणि मी अजून त्याला पाहिला सुद्धा.
1: अहो, यावेळी तो तुम्हाला भेटायला बरंचला गेलाय.
2: मला भेटायला कसला जातोय तो?
1: म्हणजे
2: तो गेला असेल चुलता चुलतीला भेटायला, आणि मी मात्र त्याला भेटण्यासाठी सतळ मळतोय.
1: अहो, कालच तो तुम्हाला भेटायला जाणार होता, पण वेळच नाही मिळाला त्याला.
2: वेळ नाही मिळाला? मग हरकत नाही, खुशाल तर आहे ना?
1: हो, खुशाल आहे. हो, या ना आत. या.
2: नको नको, नाथा घरी दिसत नाहीये.
1: हो, आज सकाळी 8 वाजताच बाहेर गेलेत ते.
2: अशोक कॉलेजात गेला
1: म्हणून तर दरवाजा बंद करून एकटी बसली मी.
2: आणि डिंबू कुठे गेलाय?
1: सांगितलं ना बाबूजी, तो तुम्हालाच भेटायला गेलाय.
2: हा हा, माझा विसरूपणा हल्ली सगळं विसरतो. तू आता सांगितलं ते सुद्धा विसरलो मी. हे बघ, मी आता वरती बसतो खोलीत, बरं का? हे बघ, पुन्हा विसरलो. ही जे पिशवी घे.
1: काय आहे त्याच्या?
2: सुखी मासळी.

0: जे ट्रेजरातून निघाल्यावर रघुनाथ बरोबर बोलता बोलता बाजारात गेलो. इथं चांगली सुकी मासळी विकायला होती. मी थोडी घेतली, रघुनाथनं पण थोडी घेतली.
1: पण आता याचं काय करायचं?
0: काय करायचं म्हणजे शिजवायची. डिंबू पण इथं आहे, तोही खाईल थोडी. थोडीशी रुची बघत सुद्धा होईल की नाही का? नाहीतरी त्यानं पत्रातून लिहिलं होतं, आठवत नाही नेमकं, पण खोबरेल तिला शिजवलेली भाजी खाऊन कंटाळलाय तो.
1: खाण्यावर त्याने केव्हा सोडली.
0: बरं केलं. चल हे तू शिजव, मग बघूया कोण खातय कोण टाकतय.

0: तुमचं वय वाढलं
1: वाढ
0: डोंबू आला मी अजून थोड्या वेळ वाट पाहूया तो आला की एकदमच जेवायला बसू की
1: तो कळवायला कोण सांगेल
0: हा अशोक सुद्धा अजून आला मी वाटतं
1: किती वेळ वाट पाहणार तुम्ही पण
2: नाही तर काय येतील तेव्हा खातील
0: नाथा अरे केवळ त्या डिंबूसाठी मी इथे आलोय आणि तो गुस्सा माझा मला तोंड सुद्धा दाखवत नाहीये
2: मग वाढायचं कहू जेवण
0: चला वाढा तर मग चला मला वाटलं होतं गाशा मला शोधत होईल
1: बाबा तुम्ही परक्यांच्या घरी का
0: कसं नाही रे त्यांना काही सांगितलं कळल्याशिवाय आलोय म्हणून म्हटलं
1: म्हणूनच बाबा तू निश्चित ओळखेल की तुम्ही इथं आलात
0: तरीही त्यानं माझी विचारपूस करायला हवी होती मी कुठे कुठे गेलो रस्त्यात काही मला झालंय की काय अपघात तर झाला नाही ना जखमा वगैरे
1: काय बोलतंय काय बाबा
2: बाबूजी म्हणताय ते अगदी खरंय स्वतःला चौकशीला येवलं नाही तर किमान फोनवरून तरी साधी खबर विचारायची छे कसं राहू तर याला देव जाणे
1: तुला काही समजतं समजत नसेल तर बोलू नये माणसानं मी स्वतः गाशाला फोन करून कळवलं होतं
2: तुम्ही फोन केला होता
1: का काय झालं
0: तू काय फोन केला कोणी सांगितलं तुला फोन करायला त्याला मला कसली त्याची काळजी नाही आहे त्याला हा तू उगीच कळवीत बसला त्याला
1: का काही चूक झाली का उलट त्यानंच मला सांगितलं बाबा तुझ्याकडे येणार आहेत का म्हणून
0: हो तर मला रस्त्यात काही झालं असतं तरी तो हेच समजला असता की मी नाथाकडे खुशाल आहे
1: बाबा
0: मला वाटलं होतं की गाशा जीप घेऊन मला न्यायला येईल म्हणेल की बाबा तुम्ही चला बरजला तिथं राहा सगळ्या मुला माणसात वाटलं होतं असं होईल
1: हे काय शिजवलंयस
2: अहो बाबूजीने सुकी मासळी आणली होती शिजवली
1: हे आजकाल कोण खातो
2: अहो मलाही नाही आवडली पण बाबूजीने आणले ना
1: पण या मासळीला इतकी घाण येते
0: खरंच का इतकी वाईट झाली ती
1: जाऊ दे
0: बाबा हे बघ का म्हणून जाऊ दे त्याला इतकी घाण सुटली आहे
1: मासळी बरोबरच जेवायची अशी कोणी सक्ती केली आहे का कोबीची भाजी आहे तिच्याबरोबर जेवा
0: ते तर करावंच लागेल बाबा आता इतक्या खूप दिवसांनी वाटलं होतं की मासळी खावी पण ते ही इच्छा देखील पूर्ण झाली नाही आणि सोनबाई तुला यातलं काही करता येत नाही वाटतं नाही मला वाटलं की तू उत्तम सुगृण असशील
1: बाबा तुम्ही उगीच राईचा पर्वत बनवलाय
2: नाहीतर काय मी चांगलं जेवण शिजवीन नाहीतर वाईट शिजवीन ज्याला खायचं असेल त्याने खावं निमूट पडालं
0: ऐकलंच ना था कशी बोलते तुझी बायको जसा काही खाण्यासाठी माझा एक बिन शिवून टाकतोय
1: जरूर त्याची चुकी मासळी नको चुकून टाकलाय
0: चुकलो बस मी चुकलो सगळा दोष माझाच आहे आणखी किती अबलू काढायची असेल ते सांगा स्वतःच्या बायकोला बोलण्याची हिंमत नाही
2: तर याने मला मारलं असतं तर अगदी समाधान झालं असतं नाही तुमचं इतकी सेवा करते मेली पण फुकट गेली सगळी हा थडून जाऊ देत माझे
1: काय वैताग आणलंय तुम्ही दोघांनी त्यापेक्षा जेवण नसलेलं परवडलं
0: पाठ का दूर ढकलतोय दादा माझ्या रागानं माझ्याच पोटाला आग लागली जरू बस मलाही नको आहे मलाही नको आहे काही माझा खूप पोट भरलंय आता खूप जीव घातलं रे मुलांनो अगदी पोटभर जीव घातलं तुम्ही

0: आणखी वाढू सोडो.
1: नको नको राधाबाईनी, पोट भरलं माझं.
0: खा ना बाबूजी.
1: अरे आग्रह कशा करता करताय, मी काय पारखा आहे का? हवं असेल ते मागून घेईन मी. मी काय म्हणतो राम.

0: मला मनापासून असं वाटतं बघा की ती प्रजा जुन्या पुराण्याचा आहेत आहे ती नव्या कॉलनीतल्या बंगल्यात नाही. तो जो आपला प्रसाद आहे ना, प्रसाद त्याची गोष्ट सांगतो बघ. त्यानं जवळजवळ अर्धा तास थांबून घेतलं. खेम कुशाने विचारलं इकडची का तिकडे काय गप्पा गोष्टी केल्या.
1: असं
0: माझ्यासाठी त्याचं हृदय अगदी भरून आलं होतं बघ. खरं सांगायचं तर माझंही मन हलकं फुलकं होऊन गेलं. काय सांगितलं राम, शिंप्याच्या दुकानातून त्यानं मला पाहिलं आणि धावत येऊन उरावरी भेटला.
1: अरे वा.
0: पण रामबाग नाही तर बरंचला या कॉलनीत जाऊन बघ, तिथं माणूस माणसाला ओळखत नाही. बरंचला आमच्या बंगल्यातला काही भाग गाशानं भाड्यानं दिलाय. ज्यांना दिलाय ते लोक कोण आहेत कुठचे काही चौकशी नाही, तरी पण दिला.
2: आणखी वाटते थोडस बाबूजी, तुम्ही सकाळी काय खाणं केलं होतं की नाही कोणाच ठेव.
0: काहीतरी खाल्ल्याशिवाय कसा बाहेर पडू मी. आणि खरं सांगायचं तर आज वेळेआधीच बरंच काही खाल्लंय मी. कळलं. गोष्टी अशी आहे की म्हातारपण हे माणसाला पोटाच्या चिंतेला लावतं बघ. कळलं. म्हातारपणी केवळ पोट कसं भरणार इकडेच लक्ष असतं.
1: बाबूजी डेजीचं लग्न केव्हा करणार?
0: मला तर वाटत राहतं की नाथाच्या मुलाचंही लग्न ठरतं तर बरं झालं असतं. दोन्ही कार्य एकदम पार पडली असती.
2: बाबूजी या दिवसात आपली लक्ष्मीताई हवी होती बघा. जेव्हा जेव्हा समोरच्या आपल्या घरातली नवीन मालकीन खिडकी उघडते ना, तेव्हा तेव्हा मला आपल्या लक्ष्मीताईची आठवण येते बघा.
0: काय करणार, गेली खरी ती लवकर. राम ए राम, जरा ती खिडकी उघडशील?
2: उघड
0: नाही, मी त्या आपल्या जुन्या घराकडे पाहावं म्हणतोय.
1: असं उघडतो. हा
0: अरे अरे अरे अरे, खिडकीची दरवाजाची यांनी वाट लावली आहे बघ. अंगणात कांगणात काय हा केर, सगळं वातावरण बिघडलं आहे त्यांनी. हसायला काय झालं?
1: अहो बाबूजी, नाही तर काय करू, ते घर तुमचं होतं तोपर्यंत ठीक. पण आता ते तुम्ही विकलंय, त्यांनी पैसे दिले तुम्हाला आणि तुम्ही घेतलेत. आता ते घर तुमचं नाही,
0: बट
1: त्या घराचं ते काय वाटतील ते करू शकतात. आता नीट ठेवतील नाहीतर जाळून राख करतील, आपल्याला काय त्याच.
0: हो बाबा खरं आहे तुझं. हे ठिकाण मी विकलंय हे मी विसरूनच गेलोय बघ. विचार करतोय की इतका कसा काय मी विसरायला झालोय. केव्हापासून हा विस्मरणाचा रोग मला घेतोय रे बाबा.
1: हा विसराळूपणा नव्हे बाबूजी, अहो यालाच मोह म्हणतात, यालाच माया म्हणतात.
0: मोह म्हण नाही तर माया म्हण. पण या घराविषयी विचारशील तर हे घर अजूनही मला माझंच वाटते बघ. हा सगळा परिसर आपला वाटतो, या वस्तीचे तुम्ही सगळे लोक सखे सखे नातेवाईक वाटता.
1: हो तर
0: कधी कधी असं वाटतं की मी एक असा माणूस आहे की सगळ्यापासून तुटून अलग होऊन पडलोय. दर क्षणी एक नवी तळमळ, दरवेळी नवी तडफड, नवी गुदमर, नव्यानं कोंडून निघालेला श्वास. काही वेळानं हे सारं निरर्थक वाटतं बघ. आणि मग जीवाला शांतता लागते. पण तप्त आणि रिक्त डोळ्यात झापड पडायला लागते. कळलं. शांत झोप येते.
2: मग झोपावं आपण, थोडा वेळ विश्रांती घेतली तर बरं वाटेल, आराम पडेल तब्येतीला.
0: नाही नाही राधा बहिणी, झोपायचं कशाला, दिवसा डोळ्या झोपड्या एवढं काही अजून घडलेलं नाहीये
1: बाबूजी. बाबूजी अहो एवढे लांब राजबाग इथून आला, आता रस्त्यानं बसेस बदलाव्या लागल्या असतील, थकला असा म्हणून विश्रांती घे. हा थकवा निघून जाईल.
2: मी लगेच आणसून घालून देते.
0: बर बोवा तुम्ही म्हणताय तर
1: बाबूजी. बाबूजी किती संकोच करताय, तुम्ही काय परक्याच्या घरी आहात का?
2: झोपा बाबूजी शांतपणानं, आम्ही खालच्या खोलीत झोपतो.
0: ठीक आहे ठीक आहे, झोपतो इथे झोपतो बस.

0: तुम्ही इकडे कुठे आलात?
1: का नाही यायचं मी इथं लक्ष्मी? गेल्या 7 वर्षात माझी आठवण तरी झाली का?
0: माझी येत होती आठवण?
1: कसं सांगू लक्ष्मी, गेल्या 7 वर्षातलं प्रत्येक वर्ष मला एकेका युगासारखं भासत होत. इतकी वर्ष का कुणी माहेरी राहत का?
0: मी तरी असं कोणतं पाप केलं होत की 25 वर्षानंतर मला सोडावं आणि आता आठवणी येऊ नये?
1: तू तरी विचार करत होतीस का की हा म्हातारा कसा आहे, कसा जगतोय, काही त्रास तर नाहीये ना?
0: त्रास? तुम्हाला कसला आलाय त्रास आणि कष्ट? 2 मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, सफरचंदाच्या झाडासारखे तुम्ही बहरत आहात.
1: होय, मी बहरतोय का नसावं? तुला माहितीये, तुला माहितीये मी किती सुखात आहे ते? नसेल, नसेल तुला माहित. काल सकाळी 2 घास मोजून 2 घास भात खाल्लाय, तेव्हापासून मघापर्यंत उपाशी पोटी शिवतोय मी. उपाशी पोटी?
0: उपाशी का म्हणून?
1: काय म्हणून काय विचारते? नाथा आणि त्याची बायको यांनी माझी काल किती अवहेलना केली हे फक्त माझं मलाच माहितीये. काल रात्री मी स्वतःहून जेवलं नव्हतं, पण आजपर्यंत कोणी विचारलं देखील नाही.
0: हो, मग गाशाकडे का गा नाही गेला?
1: गाशा काल सकाळी जो इथून गेलाय त्याची त्यांनी साधी चौकशी सुद्धा कुणाजवळ केली की आपला म्हातारा बाप मेवाय की जी म्हणताय ते.
0: काय अभद्र बोलणं, स्वतःची निर्भत्सना कशाला करून घेताय तुम्ही?
1: बरं लक्ष्मी, तुला समजलं की नाही, गाशानं डेझीच्या लग्नाचा साखरपुडा सुद्धा ओरखून घेतलाय.
0: म्हणजे लग्न पक्क झालं तर तुम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यात.
1: शुभेच्छा गेल्या खड्ड्यात. साखरपुडा होईपर्यंत मला कुठे गंधवार्ता सुद्धा लिहिली नव्हती. मी त्यांचा शत्रू जाणार, त्याला भीती वाटली न जाणो की हे लग्न मी मोडलं तर. ऐकलंस, मी त्यांचा शत्रू होतो शत्रू. त्यांनी तसं बोलून दाखवलं.
0: अहो, इतका राग बरा नव्हे, तब्येत बिघडेल या एखाद्या वेळी.
1: आता काय बिघडायची, आणखी कशी बिघडायची राहिले? डिंबूला घरी येऊन 2 दिवस आले पण मला अजूनही तो तोंड दाखवत नाहीये. लक्ष्मी, खर सांगू मला इथं नाही राहावत ग, खरंच नाही राहावत इथे. मला येऊन मला हे जगणं आता असह्य झालंय, खरंच असह्य झालंय.
0: असं नाही बोलायचं, मी जाते कशी इथून?
1: लक्ष्मी थांब लक्ष्मी, मी पण येतोय. शपथ आहे तुला शपथ आहे माझी लागती, खरंच थांब. सगळ्यांची शपथ आहे, मला घेतल्याशिवाय जाऊ नकोस लक्ष्मी. थांब खरंच थांब लक्ष्मी, मी येतोय. लक्ष्मी लक्ष्मी.

0: पंडित टीकालाल जी उठा.
1: मी
0: काय होतंय तुम्हाला?
1: मी कुठे आहे? मी
0: पंडित टीकालाल जी.
1: हो
0: अहो, तुम्ही माझ्या घरी आहात. झोप लागली होती तुम्हाला?
1: किती गाढ झोप लागली होती. वाजले किती?
0: वाजले 6 वाजायला, फक्त 10 मिनिटं बाकी आहेत.
1: अरे बापरे, म्हणजे खूपच उशीर झालाय.
0: हो ना, पण पंडित टीकालाल, आता माझं ऐका.
1: काय?
0: मी आजची रात्र इथंच
1: राहा. नको रे बाबा, नको नको. हे सगळे तिकडे कदाचित काळजीत असतील, कदाचित मला शोधत पायी हिंड सुद्धा असतील. पण म्हणजे मी जावं हे उत्तम.
0: बर बाबा, जशी तुमची मर्जी. पण या निमित्तानं का होईना, तुमचं निदान दर्शन तरी झालं. आता तुम्ही जैना कदर जवळ बस पकडा.
1: बरं बरं. हो, म्हणजे जैनाग दलापासून लाल चौकापर्यंत एका बसने जातो.
0: हा,
1: आणि तिथे बस बदलून घरी जाईन का?
0: बरं,
1: येतो. नमस्कार. नमस्कार.
0: नमस्कार.

0: चला चला चला विमानतळ काय पंडितजी कुठे जाणार
1: राजबाग राजबाग
0: चला चला चला लवकर राजबाग राजबाग
2: विमानतळ चला चला चला लवकर चला
1: राजबागेत जाऊन मी काय करू त्यांना माझी गरज कुठे जर गरज असती तर त्या पोरांनी मला काल सकाळी असं उपाशी पोटी बाहेर पडू दिली मी कुत्र्यासारखा लाल घोटत त्यांचं जाऊन काम होऊन जायचं नाही जायचं नाही जायचं कंडक्टर कंडक्टर बस थांबवा आधी बस थांबवा
0: हो आपण का उतरतोय आजोबा
1: मला मला बरायला जायचंय
0: ओ मग तुम्ही या बसमध्ये का चढलात चला चला खाली उतरा हा दरवाजातून सरका चला दूर चला
1: येईल आता दुसरी बस
2: कुठं जाणार साहेब
1: थांब
2: सर थांब मला बसा गर्दी झाली की मग उभा राहावं लागेल चला चला रामबाग बरजला विमानतळ चला चला चला
1: गाशाची इथं होतो तिथं जावं हे होत डिंबू आल्याची कुणकुण लागली म्हणून तर राजबागेचं आपण इथं आलो पण त्या डिंबूला माझं काही वाटत नाही मीच मूर्ख आहे अगदी आकारण तळमळत असतो त्या डिंबूच्या विचारात
2: हो चला चला पैसे काढा पैसे काढा कुठे जाणार तुम्ही
1: बरजला बरजला बाबा हे घे पैसे पण उरलेले पैसे परत दे हो पण गाशा त्या गाशाकडे तरी मी कशाला जातो आपला बाप घरातून बाहेर गेला तो गेला कुठं याची तरी त्याला जाणीव आहे का रस्त्यामध्ये हार्ट फेलियर नेला गाडी खाली सापडून संपला काही काही कुठे चौकशी नाही जाणीव नाही प्रेम नाही जिवाळा नाही नाही नाही मला नाही जायचं गाशाकडे मला गाशाकडे जायचं नाही कंडक्टर कंडक्टर बस थांबवा कंडक्टर बस थांबवा आधी
2: अजब म्हणून दिसतोय
1: नाही नाही नाही जायचं मला बस थांबवा
2: अरे चालत्याकडून उडी
1: थांबवा थांबवा आधी थांबवा बस
3: काय झालं तो म्हातारा चालत्या बस मधून पडला
2: हा मेला बेला काय आजोबा आजोबा उठा जास्त नाही ना लागला आजोबा आजोबा बसवाले एवढे उर्मट आहेत की त्यांना देवाची सुद्धा भीती वाटत नाही पण तुम्ही पाहिलं नाही का या पाजी कंडक्टरने धक्के मारून या आजोबाला बस मधून खाली पाडलं
3: काहीतरी वायफळ काय बोलताय यात कंडक्टरची काय चूक आहे हा म्हातारा फार वेडा झालाय कधी या बस मध्ये चढतो तर कधी दुसऱ्या बस मध्ये जात कुठेच नाही तो डोकं फिरलंय त्याचं
2: म्हातारा बुवा कुठे जायचं तुम्हाला
1: मला बरजला जायचं
2: बरजला जायचं या बस मध्ये कशाला चढला
1: नाही बरजला नाही बरजला नाही राजबागला जायचं राजबागला पण तिथे
3: बघा साहेब सांगत होतो ते बघा डोकं फिरलंय या म्हाताऱ्याचं
2: ओ वडीलधारी आहेत ते आजोबा होते चूक अशी म्हाताऱ्यांच्या हातून
3: हा म्हातारा वडीलधारा आहो ही साठी बुद्धी नाठीधारीची लक्षणं आहेत हे सरकार याकरताच 55 वर्षानंतर पेन्शन देत या असल्या खुळ्या वेड्यांना जगवण्याकरता
1: हे लोक खरं बोलताय मी वेडा झालोय मला कुठं जायचंय मला स्वतःलाच माहित नाहीये मला कुठं जायचंय कुठं जाणार मी माझं घर कुठं आहे माझ्या प्रवासाचा शेवट कुठं आहे तिथं जायला रस्ता कुठला आहे इतके सगळे रस्ते माझ्या समोर आहे पण हे सगळे रस्ते एकमेकात गुंतलेले आहेत या रस्त्यांचा गुंथा माझ्या अंगावर कोसळतोय नुसता हे रस्त्यांची जाळी आता मला सोडवता येत नाहीये ज्या ठिकाणी जायला निघालो तिथं जाता येत नाही तिथं पोचायला होतंय दुसऱ्याच ठिकाणी मला जायचंय कुठे हो पण कुठेतरी जायलाच हवं मला वेडा असतो तरी कुठतरी जायलाच हवं मुक्कामाचं ठिकाण दिसत नसलं तरी शेवटी मला कुठतरी जायलाच हवं कुठतरी जायलाच हवं पण कुठं जायचंय मला